0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजलां सुफलां मलयजशीतलां शस्यशा

मध्यम लहरी 239° 8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स FM वाहिनीच्या 100° 6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 14 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 4 जून 2026. सकाळचे 5:55 आणि 33 सेकंद झाली आहेत. प्रातकालीन प्रसारण सभेत धनश्रीचा नमस्कार. सभेची सुरुवात करीत आहोत मंगल ध्वनीनं.

सकाळचे 6 वाजतात. हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 6:05 झालेत. गिरवाणवाणी कार्यक्रमात ऐकणार आहोत भालचंद्र शास्त्री उपाध्ये यांच्या स्वरात श्री दत्त प्रार्थना स्तोत्र.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. औदुम्बरकल्पवृक्षः कामधेनुश्च सङ्गमः चिन्तामणिम्रोः पादौ दुर्लभो भुवनत्रयी कृते जनार्दनो देवः स्त्रेतायां रघुनन्दनः द्वापरे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभः. ॐ श्रीपादश्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्यश्क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. त्वं नो माता त्वं पिता तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिञ्च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यम् त्रातारन्नो वीक्षैषास्तजूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. श्लोकपञ्चक

0: प्राप्तिं देहिभुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। श्लोक पञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनम् प्रपठेन्नियतो भक्त्या सश्रीदत्तप्रियो भवेत्। अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदात्त।
1: भालचंद्र शास्त्री उपाध्याय यांच्या स्वरात श्रीदत्त प्रार्थना स्तोत्र आपण ऐकलं। गिरवणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। 6:10 होत आहेत। प्रसारित करीत आहोत प्रभात वंदन, प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम। श्रोते हो, सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील मधुसूदन कालेलकर यांचं गीत, गजानन द्वारकानाथ यांनी संगीतबद्ध केलेलं। श्रोतेहो, हे जे भावगीत आहे हे पहाटेच्या आल्हाददायक वातावरणाचं वर्णन या कवीनं अत्यंत सुंदर शब्दात केले। रात्र सरून सोनेरी सकाळ झालीय, सजीव सृष्टी निसर्ग नव्या उत्साहानं ईश्वराच्या स्वागतासाठी जणू सज्ज झालाय, असंच या गीतातून संदेश मिळतोय। आणि हा आपल्याला संदेश मिळतोय सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामधून।

सुमन कल्याणपूर यांच्या सुंदर अशा आवाजात हे भावगीत आपण ऐकलं. श्रोतेहो यानंतर ऐकणार आहोत अजिंक्य पंक्षी यांच्या स्वरात श्रेयस यांचं गीत. विकास जोशी यांनी संगीतबद्ध केलेलं. श्रोतेहो, जेव्हा आपण दत्त नामस्मरण करतो तेव्हा सर्व काही गोष्टी विसरून जातो आणि जेव्हा आपण धाव घेतो तेव्हा दत्ताचीच धाव आपण आपोआप घेत असतो. अशीच ओढ भक्तिमय असणाऱ्या या जीवाला किंवा या मनाला असत असते. अजिंक्य पंक्षी यांच्या स्वरात ऐकणार आहोत हे गीत.

अनंत बाळेकुंद्री यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती श्रीधर फडके यांनी आणि या रचनेला स्वरबद्ध केलं होतं वैशाली माडे यांनी. गुरुकृपा मिळणं हे आपलं मोठं सौभाग्य असतं आणि या गुरुकृपेच्या माध्यमातून ज्ञानदीप आपल्या मनात उजळणं तेही मोठं लाभाचं असतं. अंधकार मनातील दूर होऊन गुरुकृपा होऊन ज्ञानदीप उजळून आपल्या जीवनातील अंधकार दूर करणं हाच उद्देश या भावगीताच्या माध्यमातून आपल्याला कळून येतो. आपण ऐकत आहात प्रभात वंदन, प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्रवीण दवणे यांची गीतरचना, संगीतबद्ध केली नंदू होनप यांनी आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

प्रभातवंदन या प्रातकालीन भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील भक्तिगीत.

0: सहकाऱ्यांच्या आवाजातील गीत आपण ऐकलं. या बरोबरच प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कृषी वार्ता. यामध्ये आपण ऐकणार आहोत पिकांची फेरपालट याविषयी संकलित माहिती.
1: मंडळी, पिकांची फेरपालट म्हणजे कमी अधिक पावसाळा लक्षात घेऊन त्याला अनुरूप अशी व्यवस्थित आखणी करून खरीपात अगर पहिल्या हंगामात घेतलेलं पीक काढून रब्बी अगर दुसऱ्या हंगामात त्याच जमिनीत दुसरं पीक घेणं, अगर एकाच जमिनीत वर्षभरात एक झाल्यानंतर दुसरं पीक घेणं, यालाच आपण पिकांची फेरपालट असं म्हणतो. उपलब्ध जमीन, हवामान आणि आर्थिक परिस्थितीशी एकरूप होणारी पीक फेरपालट पद्धत असणं हे खूप गरजेचं आहे. फेरपालटीचे पीक हे जमिनीचे गुणधर्म सुधारणारी, धूप कमी करणारी, अन्नघटकांचे प्रमाण टिकवणारी असणं अपेक्षित आहे. कडधान्यांसारखे पीक हे फेरपालटीत असावं. कडधान्यांबरोबरच तृणधान्ये, चारा पिकं, गवताची पिकं इत्यादींचा समावेश असणं अपेक्षित आहे. फेरपालटातली पिकं ही पिकातील तण, रोग, कीड यांच्या नियंत्रणासाठी मदत करणारी असावीत. कमीत कमी खर्चाची, जास्तीत जास्त उत्पादन देणारी आणि नगदी पैसा मिळवून देणारी फेरपालटीची पिकं असणं हे प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टीतून खूप फायद्याचं ठरतं. आर्थिक प्राप्तीबरोबरच लागणाऱ्या मजुरांची उपलब्धता आणि योग्य उपयोगिता वाढवणारी मजूर हे असणं खूप महत्वाचं आहे. एकदल नंतर द्विदल आणि द्विदल नंतर एकदल पीक घेऊन पिकांची फेरपालट केली असता जमिनीतल्या अन्नशाचा पुरेपूर वापर केला जातो. वरवर मूळ असणाऱ्या पिकानंतर खोलवर मूळ जाणारी पिकं घ्यावीत. एकाच क्षेत्रात तेच पीक वारंवार घेऊ नये. नियोजनाअभावी अशी पिकं घेणं टाळावं. फेरपालटीमुळं अनेक फायदे होतात. जमिनीची सुपीकता टिकते आणि वाढते. गुणधर्म सुधारतात. धूप कमी होते. कीड रोगांचं नियंत्रण होतं. जमिनीतल्या सर्व थरातल्या अन्नशांचा पुरेपूर वापर होतो. जमिनी मशागतीखाली राहत असल्याने भौतिक गुणधर्म सुधारतात. शाश्वत शेती व्यवसायात

0: फेरपालट ही एक महत्वाची बाब म्हणून ओळखली जाते.
1: पिकांची फेरपालट याविषयी संकलित माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, कृषी वार्ता या कार्यक्रमात उद्या आपण ऐकणार आहोत बहुविध पीक पद्धत याविषयी संकलित माहिती. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचा रोगतज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 5 जून रोजी सकाळी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: सहा वाजून 45 मिनिट होत आहेत. ऐकणार आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
3: श्रोते हो नमस्कार. आपण आज रजोनिवृत्तीच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळणार आहोत ज्याच्यामध्ये आपण आधीच्या भागांमध्ये जे बघितलं की कोणती लक्षणं असतात, काय परिणाम होतात शरीरावरती, त्याच्याबद्दल आता काय काळजी घ्यायला पाहिजे हे महत्वाचं आहे. हॉट फ्लशेस जे मी तुम्हाला सांगितलं होतं की अचानक घाम येणं, दिवसा घाम येणं, रात्री घाम येणं, मग ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे. गरम पाणी किंवा गरम काही पेय असेल ते पिऊ नये अशा स्त्रीने, आणि सुती कपडे घालावेत, पंख्याखाली झोपावे, अधेमध्ये एसीचा वापर केला तरी पण चालू शकतो. मूड चेंजेस असतात, मूड चेंजेससाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं राहतं मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा, मग ते वेगवेगळ्या प्रकारची असते ती सुद्धा आपण सल्ल्यानुसार करू शकतो. योगासनं, योगासनांचा तुम्ही वापर करू शकता. योगासनामध्ये काही महत्त्वाची आसनं असतात जसं काही त्रिकोणासन आहे, ताडासन आहे, सूर्यनमस्कार आहेत, जी सर्वांगासनं आहेत त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक व्यायामांमुळे आपले हार्मोनल जो बॅलन्स आहे तो मेंटेन करायला मदत होते. नंतर आपण वेगवेगळे आपले जे छंद आहेत ते छंद आपण जोपासू शकता, जसे गाण्याचा छंद आहे, वाचनाचा छंद आहे, ज्याने जेणेकरून आपल्या त्याचा उपयोग आपल्याला मेडिटेशनमध्ये पण होऊ शकतो. रेग्युलर चेकअप प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं आहे ज्याच्यावरती मी आधीच्या एपिसोडमध्ये प्रकाश टाकला होता, त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ते इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बाहेरचं जे जंक फूड असतं बा ते पण प्रत्येक स्त्रीने अवॉइड करायला पाहिजे, कमीत कमी त्याचा वापर केला पाहिजे. घरगुती घरी बनवलेलं जे जेवण आहे ते प्रत्येक स्त्रीने त्याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून होममेड जे रेमेडीज आहेत ज्याच्यामध्ये आपण सोयाबीनचा वापर जास्तीत जास्त करू शकतो, सोयाबीनच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही यूज करू शकता. नंतर आळशी म्हणजे फ्लॅक्स सीड्स ह्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये करू शकता. रताळं खूप महत्वाचं आहे. नंतर कॅल्शियम रिच फूड त्याच्यामध्ये भरपूर लिस्ट आहे, जसं जेणेकरून नाचणी ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं, सीताफळमध्ये पण जास्त कॅल्शियम असतं. पण जेव्हा कॅल्शियमचा वापर करायचा असेल, समजा त्या स्त्रीला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तिने थोडासा कॅल्शियमचा वापर कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे जे काही तुम्ही वापराल ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाणं गरजेचं आहे. नंतर वजायनल ड्रायनेस, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की योनिमार्गाचा कोरडेपणा, ह्याच्यासाठी काही ल्युब्रिकेट्स असतात ते पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता. त्याच्यासाठी भरपूर पाणी पण पहिली गोष्ट पिणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढे ऍक्टिव्ह राहाल तेवढे सेक्शुअली पण ऍक्टिव्ह राहाल, म्हणजे शारीरिक व्यायाम हा सेक्शुअल ऍक्टिव्ह राहण्यासाठी पण खूप महत्वाचा असतो. जे युरिनमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी किगल्स एक्सरसाइज म्हणून असतो तो पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही करू शकता. त्याला श्वासाच्या व्यायामाची जोड दिली तर तो व्यायाम खूप चांगल्या प्रकारे स्त्री करू शकते. नंतर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीज, जर ऑपरेशन करून गर्भाशय काढलेलं असेल तर रजोनिवृत्ती लवकरच्या टप्प्यात आलेली असते, त्याच्याबरोबर जर अंडाशय पण निघालेलं असेल तर हार्मोन्स पूर्णपणे जातात, मग त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते की ज्याचा वापर करून स्त्री परत पहिल्यासारखं आयुष्य जगू शकते. आता या सगळ्या याच्यामध्ये स्त्रीचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो आणि कुटुंबाचाही असतो की समजा लवकर रजोनिवृत्ती आली तर आणि समजा

0: तिला मूल नसेल तर मूल होण्यासाठी जी काही काळजी घ्यायची आहे ती घेऊ शकतो का आपण? आणि आपण आता मूल राहू शकतं का? तर मूल येस, मूल राहू शकतं, पण त्यासाठी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं. आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार जर आपण अवलंब केला तर तुम्हाला मूलही राहू शकतं. श्रोते हो, रजोनिवृत्ती हा आजार नाही हे सगळ्यांनी पहिले लक्षात घ्या. तर तो निसर्गाचा एक नियम आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य सकारात्मक विचार या सगळ्यांची जर जोड असेल तर हा टप्पा अत्यंत सहज आणि निरोगीरित्या सगळ्या महिलांना आरामात पार पाडता येईल.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण 2:05 आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: श्रोते हो नमस्कार. आम्ल पर्जन्य म्हणजेच ऍसिड रेन असो, समुद्रातील मायक्रो प्लास्टिक्स असो, खाडीच्या पाण्यात विरघडणारे जड धातू असो, हे सगळे रासायनिक बदल परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याला थेट आव्हानं देतात. अशाच पद्धतीने इंडस्ट्रीमधून जे काही रसायनं पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळले जातात त्यामुळे जे काही प्रदूषण होतं ते आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापिका तनुजा प्रोळेकर मॅडमांकडून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
4: नमस्कार श्रोते. वस्त्र उद्योग हा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. परंतु आकर्षक रंगांच्या आणि फॅशनेबल कपड्यांच्या आत एक अत्यंत चिंताजनक पर्यावरणीय बाब लपली आहे. जागतिक पातळीवर एकूण औद्योगिक जलप्रदूषणाचा 20% वाटा हा केवळ कापड उद्योगातील रंगकामामुळे असतो. वस्त्र उद्योगाच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात कच्च्या मालाच्या लागवडीपासून कापडाच्या शेवटच्या प्रक्रियेपर्यंत रासायनिक प्रदूषकांचे, भारी धातूंचे म्हणजे हेवी मेटल्स, रंगाचे आणि मायक्रोफायबर्स एक अप्रतिम मिश्रण असलेले सांडपाणी तयार होते जे नद्या, तलाव, भूजली जलस्त्रोत्र आणि शेवटी महासागरामध्ये जाऊन मिसळते. तसेच दुसरी बाब म्हणजे कापड उद्योगात पाण्याचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड पाणी लागते. उदाहरणार्थ फक्त एक सुती किंवा कॉटन टी शर्ट तयार करण्यासाठी साधारण 2700 लिटर पाणी खर्च होते. हे पाणी एका माणसाला 2.5 वर्षाला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याइतके आहे. पॉलिएस्टर, नायलॉन, ऍक्रेलिक यासारखे सिंथेटिक कपड्यांच्या उत्पादनादरम्यान तयार होणाऱ्या सांडपाण्यामध्ये हानिकारक पदार्थांचे मिश्रण असते ज्यामध्ये शिस, आर्सेनिक, बेन्झीन आणि इतर अस्थिर सेंद्रिय संयुगे यांचा समावेश असतो. सिंथेटिक कापड उत्पादन जलमार्गामधील मायक्रो प्लास्टिक्सही प्रदूषणाच्या वाढत्या संकटात योगदान देते. कारण उत्पादन प्रक्रियेदरम्यान सूक्ष्म प्लास्टिक तंतू वेगळे होतात आणि सांडपाणी प्रणालींमध्ये मिसळतात. वस्त्र उद्योगातील रंगकाम आणि फिनिशिंग टप्पे हे त्या उद्योगातील जलप्रदूषणासाठी सर्वात महत्वाचे योगदान करते आहे. रंगकाम प्रक्रियेमध्ये पाण्यात रसायनाची एक विस्तृत श्रेणी मिसळते ज्यामध्ये तेल, फिनॉल्स, रंग, कीटकनाशके, तांब, पारा, क्रोमियम आणि अँटीमनी यासारख्या भारी धातूंचा समावेश आहे. अनेक वस्त्र रंग फिकट होण्यापासून, धुण्यापासून आणि प्रकाशाच्या संपर्कापासून प्रतिरोधक होण्यासाठी डिझाईन केलेले असतात. त्यामुळे ते पर्यावरणात अत्यंत टिकाऊ बनतात. अझो रंग जे सिंथेटिक रंगाचा सर्वात मोठा रंग आहे विशेष काळजीचा विषय आहे कारण ते ऑक्सिजन विरहित परिस्थितीमध्ये विघटित होऊन म्हणजेच डिग्रेड होऊन ॲरोमॅटिक अमाइन सोडू शकतात ज्यापैकी अनेक कर्करोगकारक आहेत. फिनिशिंग प्रक्रिया जी कपड्यांना विशिष्ट गुणधर्म देते अतिरिक्त रसायन आणते ज्यामध्ये फॉर्मॅल्डिहाइड, परफ्लोरिनेटेड संयुगे आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड यांचा समावेश असतो. हे रंग टिकून राहण्यासाठी बनवलेले असतात त्यामुळे ते निसर्गात सहज नष्ट होत नाही. मायक्रोफायबर्स हे सूक्ष्म सिंथेटिक तंतू आहेत साधारण 5 मिलीमीटर पेक्षा कमी लांबीचे जे उत्पादन प्रक्रियेदरम्यान आणि कपडे धुताना सिंथेटिक कपड्यांमधून वेगळे होतात. एकटा वस्त्र उद्योग पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या मायक्रो प्लास्टिक्स पैकी सुमारे 35% मायक्रो प्लास्टिक

0: ती जबाबदार धरता येईल. या संकटांवर तोडगा काढण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे.
1: श्रोतेहो, प्राध्यापिका तनुजा प्रोळेकर मॅडमांकडून आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ऍसिड रेन, ग्रीन केमिस्ट्री, प्लास्टिक पोल्युशन, त्याचबरोबर वस्त्र उद्योगामुळे होणारे जल प्रदूषण या संकल्पना समजून त्यांच्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकणार आहोत आज दुपारी 2:10 मिनिटांनी. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

श्रोते हो, आता ऐकणार आहोत आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजेतवाने. या कार्यक्रमात आपण एका गाण्याचा आस्वाद घेणार आहोत. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 अनुरूप विवाह संस्था ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:55 निरंतन स्वरलहरी आकाशवाणीला 90 वर्षपूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज संध्याकाळी 6:50. नमस्कार. लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत. 9:10 आणि संध्याकाळी 6:35 उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक बिडे यंत्रलोह वस्तू केंद्र सांगली. यात ऐकणार आहोत ओमेगा इंडस्ट्रीजचे संस्थापक विजय लाड यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. नाट्यधारा नाट्यसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल 9:30. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 एनसीआरईटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नूतन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या हिंदी चित्रपट संगीतातील विशेष कार्यक्रम. सकाळी 11:00 भावधारा. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू सभा संपेपर्यंत. या आता सुरुवातीला वनिता मंडळ. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर डॉक्टर शारदा नायडू यांची मुलाखत आणि त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची मुलाखत. 1:40 धाराशिव जिल्हा वार्तापत्र. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. श्रोते हो, आजची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5:00. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात राजेंद्र येसकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं आपण ऐकाल. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:15 वृत्तविशेष.

श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सेंद्रिय शेतीत गोपालनाचं महत्व याविषयी नितेश ओझा गोपालक यांच्या मुलाखतीचा उर्वरित आणि अंतिम भाग. 8:15 गझलांचा कार्यक्रम प्रसारित होईल. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वर्ल्ड, 9:45 इन्साइट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 10:00 नभोनाट्य हिशोब, लेखन मंगला गोडबोले यांचं. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अलकादेव मारुलकर यांचं शास्त्रीय गायन राग अभोगी आपण ऐकू शकाल.

श्रोते हो, आता ऐकणार आहोत आज प्रसारित होणाऱ्या बातमीपत्रांच्या वेळा याप्रमाणे. आज सकाळी 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून, 8:30 दुपारी 1:30 आणि रात्री 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून प्रसारित होईल. संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातमीपत्र. हे बातमी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. तसेच श्रोते हो, सकाळी 8:00 समाचार प्रभात हिंदी बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज या इंग्रजीतून बातम्या, दुपारी 2:15 दोपहर समाचार, संध्याकाळी 6:00 हिंदी बातमीपत्र, 6:20 संस्कृत समाचार, 8:45 समाचार संध्या, रात्री 9:00 News@9, 11:00 हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करू. ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: मध्यम लहरी 239.8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. सकाळचे 7 वाजतात. श्रोते हो, आज 4 जून 2026 गुरुवार. आजचा सुविचार: दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा, नाहीतर तुम्ही जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल. हे विचार आहेत स्वामी विवेकानंद यांचे.
1: क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
2: फक्त आणि फक्त
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
3: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 5 जून रोजी सकाळी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
4: प्रभात वंदन,
5: रम्य प्रभात,
4: प्रसन्न वातावरण,
5: मंदिरातील घंटानाद,
4: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
5: यासोबतच साथ लाभते ती भक्तिगीतांची.
4: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
5: प्रभात वंदन दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8 मीटर
4: अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती,
5: FM बँडच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती
4: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
5: आकाशवाणी एक असं माध्यम
4: जे इतिहास,
5: वर्तमान
4: आणि
5: भविष्यातही.
6: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40
7: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
8: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी. छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द, जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच. प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम

0: मंडळ तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ. कोणत्याही प्रकारच्या अडचणीमध्ये किंवा संकटामध्ये सापडलेल्या तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरित मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाईन सेवा 1098 हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यान्वित आहे. महिला आणि बाल विकास विभाग नवी दिल्ली आणि राज्य शासनाच्या बाल विकास विभागामार्फत ही हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेली आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून संकटग्रस्त बालकांना जरूर मदत करावी.
1: सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी.
2: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत. उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात. भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

श्रोतेहो, आजचा हवामान अंदाज. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठराविक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा गर्जदार असा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठराविक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

0: चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना अमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. 7:07 होत आहेत. काही क्षणांच्या विश्रांतीनंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करणार आहोत. ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, ते तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो.

0: विचार करा.
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ. एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
0: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
2: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
3: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
0: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची स

0: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो. गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणीसह विविध क्षेत्रांमधल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र क्वांटम धोरण आणि महाराष्ट्र डीप टेक धोरण यांना मान्यता दिली आहे. संपूर्ण डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल वर्षा निवासस्थानी या धोरणांसंदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणं महत्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा भाग आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणीसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते विविध श्रेणीतील पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या 9 प्रमुख विषयांवर आधारित कार्याचं मूल्यमापन करून पंचायतींना गौरवण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातील एडगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. जलसंधारण आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील प्रभावी उपक्रमांमुळे या ग्रामपंचायतींना हा सन्मान मिळाला. नाशिक जिल्ह्यातल्या निंबळे ग्रामपंचायतीनं सुशासन पंचायत श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवत 75 लाख रुपयांचं पारितोषिक प्राप्त केलं. तसंच रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा या श्रेणीत द्वितीय क्रमांकासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान प्राप्त केला. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त पंचायतींच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित विशेष ई पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. काही निवडक पंचायतींच्या उत्कृष्ट कार्यावर आधारित माहितीपटही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मुंबईत दिली. मंत्रालयात मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. आरक्षणासंदर्भात नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदींबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मदत वाहिनी क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. तसंच प्रमाणपत्रांसंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयातल्या कार्यालयात 93-26-56-28-15 हा मदत वाहिनी क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 17 अधिकृत उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल मुंबईत व्यक्त केला. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी समज गैरसमजातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ते अर्ज बंडखोर मागे येतील आणि महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. सामंत यांनी काल नाशिकमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा दावा केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची कर्जमाफी ही केवळ दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोप केला आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. ही कर्जमाफी मार्च महिन्यापूर्वीच जाहीर होणं आवश्यक होतं. सरकारनं 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यापेक्षा जास्त रकमेचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून भरायची हा मोठा प्रश्न आहे असं ते म्हणाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरी आणि व्यापारी वर्गामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी 4 लाख मेट्रिक टनांहून अधिक कृषी मालाची आवकवाढ होते. तसंच देशातल्या 11 राज्यांमधून इथं कृषी मालाची आवक होत असते. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्धपातळीवर राबवण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानाची मुख्य संकल्पना सुदृढ मृदा समृद्ध पीक आनंदी शेतकरी अशी आहे. हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या मोहिमेचं नियोजन करण्यात आलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय मृदा विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्याचा समावेश देशातल्या उच्च खत वापर आणि मध्यम ते उच्च सुपीकता असलेल्या विशेष 243 जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. हिंगोलीच्या मातीत स्फुरदचं प्रमाण आधीच पुरेशा प्रमाणात साचलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब सोयाबीन हळद किंवा इतर पिकांसाठी डीएपी खताचा अवाजवी आणि अंदाधुंद वापर तातडीनं थांबवावा अशी शिफारस आयसीआरनं केली आहे. त्यानुसार हिंगोलीतील मराठवाडा भागात स्फुरदाच्या रासायनिक मात्रेमध्ये 25% कपात करून त्याऐवजी पीएसबी आणि 5 टन प्रति हेक्टरी शेणखताचा वापर केल्यास पिकाचं उत्पादन घटत नाही आणि जमिनीचं आरोग्यही टिकून राहतं असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीचे जिल्हा समन्वयक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ पी शेळके यांनी दिला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या वाणाच्या कांदा बियाणाची विक्री काल सुरू करण्यात आली. या वाणाला त्याच्या आकर्षक लाल रंगामुळे बाजारामध्ये इतर कांदा वाणापेक्षा जास्त बाजारभाव मिळत असल्याचं कुलगुरू डॉ खर्चे यांनी सांगितलं. कांदा बियाण्याची विक्री व्यवस्था ही कांदा बियाणं शिल्लक असेपर्यंत चालू राहणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव इथं बकरी ईदच्या दिवशी सुमारे 400 अधिक गोवंशाची निर्दयी आणि अमानुषपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तातडीनं तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. जागतिक सायकल आणि पर्यावरण दिनानिमित्त राज्याच्या विविध भागात सायकल फेरींचं आयोजन करण्यात आलं. हिंगोली इथं सायकल चालवा भविष्य घडवा पर्यावरण वाचवा आरोग्य जपा झाडं लावूया जगवूया अशा घोषणा देत शहरातल्या पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या वतीनं भव्य सायकल फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये शहरातील डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते महिला आणि युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवणं लाभदायक आहे ही जाणीव नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी परभणी शहरामध्येही माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीनं शहरात काढण्यात आलेल्या सायकल फेरीमध्ये पोलीस अधिकारी अंमलदार नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन निरोगी जीवन आणि पर्यावरणाचा संदेश दिला. बदलत्या परिस्थितीनुसार प्रत्येकानं किमान 1 दिवस तरी सायकलचा वापर करावा असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी यावेळी केलं. भंडारा जिल्ह्यात तुमसर इथल्या सिरीनबाई नेत्रावाला स्कूल माडगी या शाळेत आरटीई प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि बोगस प्रवेशांविरोधात पीडित पालकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन पुकारलं आहे. खोटे पत्ते आणि बोगस कागदपत्र सादर करून श्रीमंतांना प्रवेश देण्यात आला तर गोरगरीब आणि हक्काच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी तक्रार करून 15 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न केल्यानं पालकांनी तुमसर पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या लॉयड स्पोर्ट्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी गोव्यात आयोजित पहिल्या अखिल भारतीय इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली.

0: ही स्पर्धा गोवा हौशी तिरंदाजी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आली होती. कोयना धरणातला उपलब्ध पाणीसाठा पुरवणं अत्यावश्यक असल्यानं सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या आणि बिगर सिंचन सर्व योजनांवर पाणी उपसा बंदी करण्याचा आदेश सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी काढला आहे. सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. राज्याच्या चारही विभागात तुरळक ठिकाणी विजा जोराचे वारे यांच्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239° 1 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स एफ एम वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 7:20 आणि 26 सेकंद झालेत. श्रोते हो, आता ऐकणार आहोत एक गाणे ताजेतवाने. या कार्यक्रमात उंबरठा या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात सुरेश भट यांचं गीत ऐकत हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीत आपण ऐकलत एक गाणे ताजे तवाने. या कार्यक्रमात पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल आज रात्री 8 वाजता. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, दरवर्षी 31 मे हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. तंबाखूच्या व्यसनामुळं होणारे गंभीर दुष्परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक आर्थिक प्रश्नांविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये विशेषतः तरुणांमध्ये गुटखा, पान मसाला, सिगारेट, ई सिगारेट यांचं वाढतं आकर्षण ही चिंतेची बाब ठरत चालली आहे. याच अनुषंगानं जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. या दिवसामागचा मुख्य उद्देश नेमका काय आहे?
1: मॅडम, जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यामागे असा उद्देश आहे की तंबाखूमुळे जे काय जगामध्ये आज मृत्युमुखी लोक पडत आहेत किंवा ह्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम लोकांच्यावरती होत आहेत, तर त्यामध्ये तंबाखू हे जे आज मोठं संकट जगावरती होत आहे आणि तिथं लाखो लोक मृत्यू पावत आहेत, त्या परिणामांची किंवा तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती लोकांच्या मध्ये त्याची अवेअरनेस निर्माण व्हावी यासाठी आणि त्याच्याबाबत जे काही कायदे आहेत ते समाज मान्य मध्ये निर्माण व्हावेत किंवा त्याची त्या जाणीव व्हावी म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. मॅडम, आपण जसा उल्लेख केलात की तरुणांच्या मध्ये व्यसनाबद्दल आकर्षण आहे, तर आपण बघता टीव्ही माध्यम किंवा इतर जे काय आहे वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षण व्यसनाच्या बाबतीत केली जातात, तंबाखू, सुगंधी द्रव्य, सुगंधी हे सुगंधी सुपारी. तर याच अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी 31 मे तंबाखू विरोधी दिवसाच्या अनुषंगाने एक थीम जाहीर करत असते. त्यानुसार यावर्षी त्यांनी थीम जाहीर केलेली असून ती जी थीम आहे ती अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटिंग अँड टोबॅको ॲडिक्शन. म्हणजे काय? तर आकर्षणाचा बुरखा फाडणे आणि निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे.
0: हा सर, आजच्या तरुण पिढीत गुटखा, पान मसाला, सिगारेट किंवा ई सिगारेटचं आकर्षण वाढताना दिसते. यामागची प्रमुख कारण काय असतील असं आपल्याला वाटतंय?
1: नक्कीच ही खरोखर चिंतेची बाब आहे. आजचा तरुणामध्ये आकर्षण वाढण्यामागे काही प्रमुख कारणं आहेत, त्यापैकी एक आहे मित्रांचा दबाव. अनेकदा काय होतं, आपण मित्रमंडळीमध्ये कूल दिसण्यासाठी किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी तरुण धूम्रपान किंवा गुटख्याची सुरुवात करतात. दुसरी गोष्ट आहे की आकर्षक जाहिराती आणि त्याचे उदात्तीकरण आपण आज पाहतो, चित्रपट, वेब सिरीज.

0: सोशल मीडियावरती हिरो हिरोईन सेलिब्रिटी धूम्र करताना दाखवले जातात. त्यामुळे तरुणांना काय वाटतंय की हे ग्लॅमरस आहे. आणि तिसरं जे म्हणाल तर आपण मानसिक तणाव स्ट्रेस जो आजकाल अभ्यासाचा तणाव करिअरची चिंता किंवा कौटुंबिक समस्यामुळे तात्पुरता आराम मिळण्यासाठी तरुण या व्यसनाकडे आहारी जातात. त्यामध्ये नवीन ट्रेंड्स एक आपल्याला पाहायला मिळेल आजकाल तो जो आहे ई सिगारेट ही आधुनिक आणि कमी हानिकारक आहे असा एक मोठा गैरसमज पसरवला जात आहे आणि लोकांना मुलांना त्याकडे आकर्षित केलं जात आहे. अर्थात तंबाखू मुक्त आणि निरोगी समाज घडवणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश मानला जातो.
1: सर, अनेकांना असं वाटतं की तंबाखू थोडी घेतली तर काय होत नाही, पण प्रत्यक्षात तंबाखू सेवनामुळे शरीरावर आणि मनावर सुद्धा अनेक गंभीर परिणाम होत आहेत. याबद्दल सर आपण काय माहिती द्याल?
0: मॅडम, हा खूप मोठा गैरसमज आहे. थोडी तंबाखू खाल्ल्याने काही होत नाही, पण तंबाखू मध्ये निकोटीन नावाचे जे अत्यंत व्यसन लावणारे रसायन आहे त्याची छोटीशी सुरुवात ही माणसाला गुलाम बनवत असते. मग त्याचे शारीरिक काही दुष्परिणाम होत असतात, त्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर. तंबाखू हा तोंडाचा, जिभेचा, गळ्याचा, फुफ्फुसाचा किंवा कर्करोगाचे मुख्य कारण तंबाखू मानलं जातं. दुसरं गोष्ट आली की हृदयविकार. तंबाखूमुळे दुसरा जो आजार होणार आहे त्यात हृदयविकार एक आहे. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होणे, त्यामुळे रक्तदाब, ब्लड प्रेशर वाढणे आणि हार्ट अटॅक सारखे किंवा ब्रेन स्ट्रोक याचा धोका कैक पटाने यामध्ये वाढतो. किंवा त्यामध्ये तिसरा विषय आहे श्वसनाचे विकार पण होतात तंबाखू खाल्ल्याने. व त्यामध्ये फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन दमा, COPD यासारखे गंभीर आजार होतात. आणि तिसरी गोष्ट म्हटली तर मानसिक आजार सुद्धा. तंबाखू खाणाऱ्या लोकांच्या मध्ये तंबाखू माणसाची मानसिक स्थिती अस्थिर होते. जेव्हा व्यसनी व्यक्तीला तंबाखू मिळत नाही तेव्हा तो फार चिडचिड करतो, त्याला नैराश्य आणि अस्वस्थता जाणवू लागते. तंबाखू तात्पुरता आनंद देते पण दीर्घकाळात मानसिक आरोग्य पूर्णपणे खालवते.
1: हो, खरंय सर. सर, तंबाखूच्या व्यसनामुळं कर्करोगाबरोबरच अनेक आजार उद्भवत आहेत. सर, याचा कुटुंब आणि समाजावर ही कशा पद्धतीने परिणाम होतोय?
0: मॅडम, आपण जाणता आजचे तरुण हे आपल्या देशाची भावी पिढी जे आहे ते आधारस्तंभ म्हणा किंवा देशाचं भविष्य आपण मानलं जातं. तर हीच जर का पिढी व्यसनाच्या आहारी जाते त्यामध्ये त्यांना अँझायटी येते, डिप्रेशन येतं. त्यामुळे कुटुंबामध्ये एकाच्या व्यसनामुळे फार परिणाम होत असतात. त्याचं कुटुंब पूर्ण अस्वस्थ होतं. त्यामध्ये त्यांची घरात चिडचिड झाल्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य सगळं पूर्ण त्यांचं अस्वस्थ होतं. याचा परिणाम त्याचबरोबर आर्थिकही त्यांची हानी होते. एखाद्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्यांचं पैशाची बर्बादी होते, आर्थिक फायनान्शियल त्यांना अडचणींना सामोरं जावतं. आणि यामुळे त्याचा परिणाम होतो की सामाजिक, कौटुंबिक आणि जे काही आर्थिक जे आहे हे सर्व एकंदरीत ह्या एका व्यसनामुळे त्याचा परिणाम आपल्याला जाणवायला सुरू होतो.
1: हो, खरंय सर. सर, तरुणांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी शासन आणि आरोग्य विभागामार्फत अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मागील वर्षभरात राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोणते महत्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत?
0: आपल्या इकडे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष म्हणून प्रत्येक जिल्ह्यातच हा जिल्हा रुग्णालयामध्ये उघडलेला असतो. त्या ठिकाणी त्यानंतर एक जिल्हा सल्लागार असतात, त्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक असतो. यांचं कार्य असं चालत असतं. तर त्या यांचं कार्याचं काय हे असतं स्वरूप, तर तंबाखू मुक्त शाळा आणि महाविद्यालय मोहीम करणे, तर शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखू विक्रीवर कडक बंदी आणून त्या शाळांना तंबाखू मुक्त कसं घोषित करता येईल यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रयत्नशील असतं. ग्रामीण भागामध्ये जनजागृती करत असतात. यामध्ये आपल्या आशा स्वयंसेविका असतात, अंगणवाडी सेविका असतात. या माध्यमातून गावागावामध्ये पथ्यनाट्य, रॅली, समुपदेशन अशी शिबिरं घेऊन या माध्यमातून समाज जागृती केली जाते. तिसरी गोष्ट, आपला जो काय कोटपा ऍक्ट आहे, सिगारेट आणि अदर टोबॅको ऍक्ट जो आहे, त्यामार्फत पोलीस विभागामार्फत गुन्हेगारी अन्वेषण किंवा LCB म्हणतो आपण, दंडात्मक कारवाई मार्फत पण याच्यावरती बंदी आणायचा आपण प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये अन्न प्रशासन विभाग, FDA, पोलीस प्रशासन आणि आरोग्य यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या आणि बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या लोकांवर छापे टाकून त्यांच्याकडून दंड वसुली करण्यात येतो. दंड वसूल करणे हा आपला उद्देश नाही, तर दंड हा वसूल करण्याचं कारण म्हणजे त्या लोकांना त्यापासून परावृत्त करणे किंवा कायद्याच्या भीतीने तरी निदान व्यसनापासून लोकांनी परावृत्त होणे हा विषय असतो. त्यानंतर लास्ट आपला जो

0: हे तो डिजिटल मीडिया. तर ह्या सोशल मीडिया, एफ एम रेडिओ, आज आपण बोलतोय त्याप्रमाणे माध्यम, या अशा माध्यमातून तरुणांपर्यंत थेट संवाद साधून त्यांच्यापर्यंत व्यसनमुक्तीचा किंवा तंबाखू विरोधी गोष्टी न करण्याचा, तंबाखूपासून दूर राहण्याचा आपण संदेश पोहोचवत असतो.
1: सर, तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये नेमकं कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं आणि या समुपदेशनामुळे लोक खरंच व्यसनमुक्त होत आहेत का?
0: TCC सेंटर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये राज्यभर चालवलं जातं. तर याच्या TCC म्हणजे काय? टोबॅको सिजेशन सेंटर, म्हणजे व्यसनमुक्ती, तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र. तर ह्या केंद्रामध्ये काय असतात, एक डेंटिस्ट दंत शल्य चिकित्सक असतात, त्यांना एक असिस्टंट असतो, फुलफिल असतं, आणि त्या ठिकाणी जे येणारे लोक आहेत, ओपीडी आहे, त्या लोकांना ओपीडीला किंवा बाह्यरुग्ण विभाग चेक केला जातो आणि नागरिकांना किंवा तंबाखूपासून त्यांना मुक्त होण्यासाठी कार्य केलं जातं किंवा त्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. तर ह्याच्यामध्ये काय होतं की त्यामध्ये एक चार स्टेप आहेत. तर पहिली पायरी काय आहे, तर मानसिक पायरी असते. कुठल्याही व्यक्तीचे आपल्याला कुठलंही व्यसन सोडवताना आपण त्याची मानसिक तयारी करून घेतली जाते. त्याआधी त्या व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते आणि समुपदेशक त्याला काय करतो, त्याच्याशी संवाद साधतो, मग त्याला व्यसन सोडण्याची मानसिक प्रेरणा देतो आणि जेणेकरून त्याला ते व्यसन सोडण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करतो. दुसरं आहे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय असतं, तीव्र व्यसन असल्यास एखाद्या व्यक्तीला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम जे असतं किंवा पॅचेस दिले जातात, ज्यामुळे तंबाखूची जी काय त्याच्यासाठी तळमळ जी असते ती कमी व्हायला त्यामुळे मदत होते. तिसरी गोष्ट आहे वर्तवणूक उपचार केले जातात किंवा बिहेव्हिअरल थेरपी त्याला आपण म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ चहा पिल्यानंतर किंवा तणाव ताणतणावात असताना, मग हे आपण त्या केंद्रामध्ये शोधून घेतो किंवा शोधून काढलं जातं, जो तिथं आमचे कर्मचारी कार्यरत आहेत किंवा जे डेंटिस्ट आहेत ते. आणि त्यावेळी काय करतात की त्याचं मन दुसरीकडे कसं वळवायचं किंवा त्याचं दुसरीकडे मन कसं बिझी राहील यासाठी त्याला ट्रेनिंग दिलं जातं. चौथी गोष्ट आहे यशस्वीतेचं याचं प्रमाण किती आहे. तर होय, नक्कीच याचं योग्य मार्गदर्शन आणि प्रबळ इच्छाशक्ती जर का त्या पेशंटची असेल आणि मला व्यसन सोडायचंच आहे, असे हजारो लोक दरवर्षी व्यसन सोडण्यासाठी यशस्वी होत आहेत. हे जे काही आम्ही TCC केंद्रामार्फत जे काही उपचार केले जातात याचा फॉलोअप घेतला जातो आणि फॉलोअप घेतल्यानंतर अशा व्यक्तीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून शक्यता फार कमी होते. मग तर या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17 TCC सेंटर आहेत. तर याच्यामध्ये टोबॅको सिजेशन सेंटर आहेत, आपले जे 17 ग्रामीण रुग्णालय आहेत तिथं फंक्शनल आहेत. त्या ठिकाणी नागरिकांनी त्या सुविधेचा लाभ घ्यावा, त्या ठिकाणी जावेत, आमचे डेंटिस्ट तुम्हाला मदत करतील. तुम्हाला खरोखर तुमची तंबाखू सोडायची इच्छा असेल, प्रबळ इच्छा, तुम्ही निर्णय घ्या आणि तंबाखू सोडायची इच्छा असेल तर तुम्ही त्या सेंटरमध्ये जा. आपल्याला तिथं मदत करायला आमचे डेंटिस्ट आहेत आणि त्यानुसार आपण तंबाखू सोडायचा प्रयत्न करू.
1: तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये तंबाखूचं व्यसन, त्याचे दुष्परिणाम आणि शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमांविषयी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. सर, धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, तंबाखूचं व्यसन हे केवळ एका व्यक्तीच्या आरोग्याचं नुकसान करत नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे तंबाखू मुक्त जीवन ही आजची गरज आहे. आजच्या भागासाठी इतकंच. पुढील भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन विद्यार्थ्यांसाठीचे विशेष उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि पालकांची भूमिका याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम
1: मध्यमवारी 249° आठेक मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स एफएम वाहिनीच्या 100° 6 मेगाहर्ट्स आणि न्यूज

0: ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 7:40 होत आहे. प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार
2: गौरीताई. अनुरूपचं थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात, यावर्षी सुद्धा US हा कार्यक्रम होणार आहे, तर याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
3: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय. आणि या कार्यक्रमाला फक्त वधू असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात.
2: बरं.
3: त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो.
2: वा,
3: मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये. आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
2: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे, कारण बरेचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतात किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
3: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईट वरती किंवा ऍप मध्ये आपण कुठलीही एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले, तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे.
2: खरंय.
3: आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
2: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा, हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
3: न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
2: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. आमची वेबसाईट आहे www.anurupvivah.com. गौरीताई, आता सध्याची युद्धाची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे व्हिसा मिळण्याचं सुद्धा खूप अडचणी येतात. मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
3: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US आहेत, तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे, तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला.
2: हो, हो.
3: कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुला मुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
2: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट

0: www.anurupvivah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
1: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात.

0: सावड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाचे द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली। आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत। 7:45 झालेत। आता ऐकणार आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री विश्ववल्लभ आयुर्वेद।
4: श्रोते हो नमस्कार। श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आपल्याला पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे हे डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याची माहिती देत असतात। गेल्या काही भागामध्ये आपण पंडुरोग असेल किंवा ताप किंवा ज्वर असेल, अंगावरून जाणं म्हणजेच अत्यर्थ असेल किंवा सतत डोळे लाल होणं असेल, अशा काही विकारांबद्दलची माहिती जाणून घेतली होती। तर डॉक्टर, या भागामध्ये आपण आम्ल पित्ताबद्दल बोलणार आहोत। आम्ल पित्त हा जरी आपल्याला अगदी पित्त झालाय असा सहज सोपा विकार वाटत असला तरी त्याचे परिणाम जे ते वेगवेगळ्या अवयवांवर अगदी डोळ्यावर सुद्धा होताना आपण बघतो, तर नेमकं आम्ल पित्त म्हणजे काय आणि त्याचे परिणाम डोळ्यावर कसे होतात याविषयी सांगाल का?
5: खरं तर आम्ल पित्त म्हणजे पित्ताला आम्लता येणं, विकृत झालेल्या त्या पित्तामुळं आम्ल पित्तामुळं शरीरावर बाधा यायला लागणं। मग काही पेशंटमध्ये छाती जळजळ, पोटात जळजळ, उलटी होणं, डोकं चढणं, कानाला कांठळ्या बसणं किंवा ह्याच पित्ताच्या ओकाऱ्या होऊन थकवा यायला लागणं, अंगाला खास सुटणं किंवा गांधी येणं, असे त्याचं स्वरूप आहे। आम्ल पित्त हे बऱ्याच अंशी शहरी भागात जे आपल्याला मिळणं सापडतं ते आपल्या दिनचर्येतल्या त्रुटींमुळं होतं। आम्ल पित्ताकडे तसा विकार हा दुर्लक्षित आहे। दुर्लक्षित ह्या अर्थी म्हणतोय, जोपर्यंत अँटॅसिड घेतोय तोपर्यंत त्रास देत नाही अशी त्याची समज असतो लोकांचा। म्हणजे आम्ल पित्त कोणालाही विचारा, साधी उलटी झाली, पित्त जळजळ मळमळलं की तो जातो। अँटॅसिडची नावही लोकांना पाठायत, जायचं त्या औषधाचं नाव सांगायचं, ते औषध घ्यायचं, त्यानं घेतलं की बरं वाटतं। काही लोक काही औषधं किंवा काय कॅप्सूल स्वरूपात काही औषधं अशी मिळतात की वर्षानुवर्ष खाणारे लोक आहेत। पण हे तर हे सगळं करत असताना ज्यावेळेस सजगता असते तुमची एखाद्या आम्लपित्ताबद्दल औषध मेडिकलमधनं आणून ठेवायची, चपळता जी दिसते तुम्हाला की त्याला महिन्याच्या सुरुवातीलाच महिन्याला मला एवढ्या गोळ्या लागतील पित्ताच्या अँटॅसिडच्या म्हणून आणून ठेवायची, एवढी चपळता तुम्ही जर त्याचं निदान मूळ करण्याकडे लावली किंवा दिनचर्येतल्या काय त्रुटी आहे ज्याच्यामुळे पित्ताचा विकार होतोय हे बघण्याकडे जर तेवढी जागरूकता दाखवली तर त्याचे दुष्परिणाम दिसणार नाहीत। खरं तर आज विकार तो घेण्यामागचा उद्देशच आहे। आम्लपित्त एवढा दुर्लक्षित ठेवण्यासारखा विकार नाही। त्वचा विकार आहे किंवा पोटाशी संबंधित मोठे विकार आहेत किंवा कोणत्याही मोठ्या विकारांचा त्रास इतका भयंकर असतो की त्याच्याकडे आपण तीव्रतेनं तेवढ्या लक्ष देतो आणि त्याची ट्रीटमेंट करतो। पण हे पित्त बिघडायला तुमच्या दिनचर्या, म्हणजे शिळ खाणं आहे, दुपारचं झोपणं आहे, रात्रीचं जागरण आहे किंवा अननेसेसरी औषध उपचार कुठले तरी घेणे आहे, ह्या गोष्टींचा परिणाम ज्यावेळेला पित्ताच्या हिशोबानं व्हायला लागतो त्यावेळेला हे आम्लपित्ताची लक्षणं दिसायला लागतात। आणि ज्यावेळेला अँटॅसिड सतत घ्यायला लागतो त्यावेळेला हे पित्त जिरायला लागतं आणि त्याचा परिणाम शरीरावरती, शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती आणि पर्यायानं डोळ्यावरती आपल्याला दिसत असतो, ज्याचा विचार आधुनिक शास्त्र कधीच करत नाही। योग्य वेळी आम्लपित्ताची ट्रीटमेंट केली गेली, योग्य वेळी निदान केलं गेलं तर त्याचा परिणाम जो डोळ्यावरती येतोय तो आपल्याला नक्की टाळता येऊ शकतो।
4: आम्लपित्त म्हणजे नेमकं काय याबद्दलची तुम्ही माहिती दिलीत, पण तरी सुद्धा अजून आपल्याला जाणून घ्यायचं आहे आम्लपित्त आणि त्याचा डोळ्यावर होणारा परिणाम, तर तो जाणून घेऊया एका ब्रेक।

0: नंतर।
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता। त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात। त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9822526199 9822526199 98225961 99 98225961 99 98225961 99 98225961 99।
0: डॉक्टर अजून आम्लपित्ताबद्दल काय सांगता?
2: रक्तात पित्त वाढले, शरीर सुरुवातीला सिमटम दाखवतो, तुम्ही ज्याकडे दुर्लक्ष केलं तर काही दिवस, काही वर्ष, काही महिन्यानंतर त्याचा परिणाम आत्यारतवासारखा दिसायला लागतो, पित्त रक्तातनं बाहेर पडायला लागतं, शरीर फेकून द्यायला लागतं। तसं ज्या वेळेला सुरुवातीला जवळजवळ मळमळ पर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण ज्या वेळेला हे वाढून वाढून नंतर ओकाऱ्यापर्यंत यायला लागतं, सांध्यांना सूज यायला लागते, अंगावर गांध्या यायला लागतात, असं ज्यावेळेला किंवा दात आंबायला लागतात, अशी मोठी लक्षणं दिसायला लागतात, त्यावेळेला मात्र शहाणवायची वेळ आली, कारण ही मोठी लक्षणं आम्लपित्त हा विकार दाखवायला लागलाय। पण हे करत असताना, आपण आधुनिक शास्त्राची औषधं घेत असताना ते पित्त सप्रेस करतोय, ते दाबून टाकतोय, याचा साधा विचारही कुणाच्या डोक्यात येत नाही। हे पित्त तसंच जिरायला लागतं। खरं तर उषपान म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी पाणी पिणं, त्याच्या नावाखाली सूर्योदयानंतर पाणी पिणारे लोक असू देत, किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर परत झोपेपर्यंत किंवा मध्यरात्री उठून पाणी पिणारे किंवा दूध पिणारे, दूध चांगलं असेल तरी दूध पिणारे लोक आहेत। हे द्रव पदार्थ चालत नाहीत कफकाळात, असं व्हायला लागलं की मग ह्या लोकांचं पित्त तात्पुरतं स्वरूपात कमी होतं, पण शरीरात वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचं रिफ्लेक्शन सूर्याच्या अनुषंगाने दिसायला लागतं।
0: डॉक्टर, आम्ल पित्ताचा सुद्धा डोळ्यावर कसा परिणाम होऊ शकतो त्याची माहिती तुम्ही देताय, अजूनही माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर।
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता। त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात। त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9822526199 98225261 99 98225261 99 98225261 99 98225261 99 98225261 99।
0: तर डॉक्टर, ह्याविषयी अजून काय सांगता येईल?
2: जसं मी आता सांगितलं की ह्याच्यात दिनचर्येतल्या त्रुटी काढाव्यात, ह्याच्यातल्या आहारातल्या त्रुटी काढाव्यात, निद्रेतल्या त्रुटी काढाव्यात, वैद्याकडे जायचीच गरज नाही। म्हणजे भीती काय वाटते किंवा व्याख्यान ऐकले की लोकांना काय वाटतं की हे म्हणजे व्यवसायासाठी केलं जातं, ते नाही आहे, हे लोकांच्या मार्गदर्शनासाठी हे व्याख्यान आहे। कोणत्याही वैद्याकडे सुरुवातीला जायचीच गरज नाही। तुम्हाला आम्लपित्तासारखे विकार आहेत आणि डोळ्यांचा विकार होऊन येत असं वाटत असेल, डोळ्यांचाच नाही शरीरावरती त्या आम्लपित्ताचा कोणता परिणामच नको असेल, तर तुम्हीच कुठंतरी वैद्यांच्या फक्त सल्ल्यानं आहाराचं नियोजन केलं, विहाराचं नियोजन केलं, औषधोपचार घ्यायचीच सुरुवातीला गरज नाही। पण ज्या वेळेला बाल्यावस्थेत आम्लपित्त आहे, ज्यावेळेला नुसतं आम्लपित्त विकार आहे, त्यावेळेला तुम्ही फक्त आहार विहाराचं नियोजन करून तो विकार बरा करू शकता। जेवणाची वेळ काय असावी, रात्री झोपेची वेळ काय असावी, सकाळ संध्याकाळच्या जेवणाच्या वेळा काय असाव्यात, झोपायचंय दुपारी, पुणेकर दुपारी झोपतात, तर झोपायचं तर त्यासाठी जेवण आधी कधी करावं आणि झोप दुपारी कधी झोपावं,
0: तर जेवण काय घ्यावं,
2: हा जेवण काय घेतलं पाहिजे, दही असावं की न असावं, ह्या सगळ्या गोष्टींचा सांगोपांगही विचार करून जर आहार विहाराचं नियोजन केलं तर आम्लपित्तच होत नाही। पण ज्याला आम्लपित्त झालाय, तो जिरलाय, त्याचा परिणाम शरीरावरती, लिव्हरवरती, डोळ्यावरती आलाय, त्याला मात्र ट्रीटमेंट करणंच गरजेचं आहे, कारण त्या शरीरात जिरलेले पित्त काढणं गरजेचं आहे। जसं स्पंजमध्ये पाणी ऑब्झॉर्ब होतं, तसं हे पित्त सततच्या अँटी ऍसिडमुळे शरीरात पूर्ण ऑब्झॉर्ब झालेलं असतं आणि शरीरात फाकून, पूर्ण शरीरात पसरून त्याचा सांध्यांवरती, त्वचेवरती, लिव्हरवरती आणि डोळ्याच्या पडद्यावरती परिणाम झालेला असतो। ती सूज काढणं तितकीशी सोपी नसते। अशा रुग्णांना आधी एका बाजूला आम्लपित्ताची ट्रीटमेंट तर करावीच लागते, पण त्याच्यासोबत आपल्याला पंचकर्मही करावं लागतं। काही लोकांना अवमन करावं लागतं, काही लोकांना विरेचन करावं लागतं, काही लोकांना बस्ती द्यावा लागतो। हे एका बाजूला शरीरशुद्धीचे प्रकार करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र जो डोळ्यावरचा परिणाम आहे तो कमी करण्यासाठी, त्या डोळ्याच्या पित्ताचा डोळ्यावर झालेला परिणाम कमी करण्यासाठी, डोळ्यासाठी काही ठराविक स्पेसिफिक पंचकर्म सांगून ठेवले। लोकांना डोळ्याचे पंचकर्म वाटले की हेच वाटतं, वमन, विरेचन, बसती, म्हणजे उलटी, जुलाब आणि बसती, असं नाही आहे। डोळ्याची वेगळी पंचकर्म सांगून ठेवली, डोळ्यावरती लेप केला जातो, डोळ्यावरती वेगळ्या औषधांचा पाला धारण केला जातो, डोळ्यावरती वेगळ्या औषधांची धार सोडली जाते, डोळ्यात औषधी ड्रॉप टाकले जातात, नस्य केलं जातं, जळू लावल्या जातात, पायाला लेप लावला जातो, कपाळावरती लेप लावला जातो, पूर्ण डोक्यावरती लेप लावला जातो, मुखलेपला सांगून

0: ही नाना तरीनं आपल्याला आम्ल पित्तामुळं या पित्ताचा परिणाम रक्तावर झाल्यामुळं आणि त्या रक्तात दूषित रक्त न डोळा बाधित केल्यामुळं जी पडदे लसू झाली कमी करण्यासाठी हे शमन चिकित्सा शरीर शुद्धीचे प्रयोग आणि डोळ्याला सांगलेले पंचक्रम या सगळ्याचा व्यवस्थित विचार करून मेळ घालून ट्रीटमेंट केली गेली तर आम्ल पित्तामुळं जो पडद्यावरती परिणाम झालाय तो सुजीच्या हिशोबाने असो की रक्तस्रावाच्या हिशोबाने असो तो आपल्याला कायम स्वरूपी काढता येतो.
1: डॉक्टर, ही अतिशय चांगली माहिती तुम्ही दिलीत की आम्ल पित्त वेळेत आपण सुद्धा स्वतःच स्वतः रोखू शकतो, पण आपण सगळं नियोजन करण्याची गरज आहे आणि तसं नाही झालं तर अगदी सगळे अवयव डोळ्यांसकट सगळ्यावर आम्ल पित्ताचा परिणाम आपल्याला दिसायला लागू शकतो.
0: बरोबर.
1: या भागामध्ये आपण आम्लपित्त या विषयावरची माहिती घेतली. पुढच्या भागात आपण आणखी एका वेगळ्या विकारावरची माहिती घेणार आहोत. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9822526199 9822526199. 98 22 52 61 99 98 22 52 61 99 98 22 52 61 99.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
4: संकल्पना आणि निर्मिती अमेय जोगळेकर.
5: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत गाणी मनातली. या कार्यक्रमात महेंद्र कपूर यांच्या स्वरातील हे गीत.

शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. प्रदीप वर्तक यांनी संगीतबद्ध केलेलं आणि या गीताला आवाज दिला होता महेंद्र कपूर यांनी. श्रोते हो गाणी मनातली या कार्यक्रमात या गाण्याचा आस्वाद आपण घेतलेला आहे. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतात. समाचार प्रभात या हिंदीतून, 8:15 मॉर्निंग न्यूज या इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: Mahi today. First World Yogasan Sports Championship to begin today in Ahmedabad. Prime Minister Narendra Modi to join the event. And in football, India advanced to the final of SAF Women's Championship, beating Bhutan 1-0 in Goa. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणी से पेश है खबरनामा।
2: उद्घोषणा लगेचच। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। 8:30 झाली आहेत। प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र।
3: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार। भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये ऊर्जा सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्य सेवा, औषध उद्योग, नवीकरणीय ऊर्जा आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज या 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या असून भारत आणि व्हेनेझुएला दरम्यानचे संबंध अधिक मजबूत होण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात आज आणि उद्या ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील। या बैठकीमध्ये वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ चर्चा करणार आहेत। तसंच या बैठकीदरम्यान काशीच्या जगप्रसिद्ध GI टॅग प्राप्त उत्पादनाचं एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। या प्रदर्शनात वाराणसीच्या समृद्ध हस्तकला परंपरेचं प्रदर्शन कारागीर करतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मेघालयमधील शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार असून त्याचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत। या परिषदेत पूर्वोत्तर राज्यातील विविध विकास संबंधी मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यात येणार आहे। यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, शेती, बागा, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प आदी विविध क्षेत्रांचा समावेश आहे। या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 याबाबत व्यापक चर्चा होणार आहे। या परिषदेत पूर्वोत्तर राज्य विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्यमंत्री सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील आठ राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी 2 दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर जात आहेत। या दरम्यान ते लंकामुरा इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीचं उद्घाटन करणार असून पुष्पदंत पॅलेस हॉटेलचा शिलान्यासही करणार आहेत। तसंच अमित शहा राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय बैठक करणार आहेत। विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यामध्ये 2.5 पटीनं वाढले आहेत। विमान कंपन्यांना देण्यात येणारा 10,000 कोटींचा हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल। विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असंही वैष्णव यांनी सांगितलं। याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी

क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. राजधानी दिल्ली क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटरच्या सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी 8,300 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल आणि येत्या काही आठवड्यात तो पूर्ण होईल असा विश्वास अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या परदेशी व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदार असल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यामध्ये आपण भारतासोबतच क्वाड देशांच्या गटातील ऑस्ट्रेलिया, जपान यांच्याबरोबरही सागरी व्यापार वाढवण्यासंदर्भात चर्चा केली असल्याचं मार्को रुबिओ यांनी सांगितलं. जगभरात योगासनांना प्रचंड लोकप्रियता मिळत असून आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 होत आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. ते या कार्यक्रमामध्ये आज आभासी माध्यमातून सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतील एक महत्वपूर्ण टप्पा आहेत असं सांगत स्पर्धेचं आयोजन करणाऱ्यांना आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या जागतिक योगासन स्पर्धा 8 जूनपर्यंत चालणार असून त्यामध्ये जगातल्या 60 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालमधल्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव येत्या शनिवारी कोलकाता इथं भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीला रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक देखील उपस्थित राहतील. या बैठकीत चर्चेचा मुख्य भर राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांवर असणार असून यामुळे रेल्वे विकासाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथं काल एका हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 झाली आहे. यामध्ये 12 परदेशी नागरिक तर 9 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आतापर्यंत 49 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 8 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला असून इमारतीचा मालक लोकेश बजाज याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते झाला. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. गोव्यातल्या मडगाव इथं सुरू असलेल्या सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत काल यजमान भारतीय संघानं उपांत्य फेरीमध्ये भूतानचा 1-0 पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. सामन्याच्या 58व्या मिनिटाला संफिदा नुंक्रमनं निर्णायक गोल करत भारताला 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचवलं. या स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद पटकावलेला भारत आता येत्या शनिवारी विजेतेपदाच्या लढतीमध्ये गतविजेत्या बांगलादेशच्या संघासमोर बरोबर अंतिम सामना खेळणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात. आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमवारी 241°, अर्थात 1251 KHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. प्रसारणामध्ये मी आहे आपल्यासोबत धनश्री केरीपाळे. 8:40 आणि 52 सेकंद झालेत. श्रोतेहो आता ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: हाच चिंतामणी.

0: गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: काही माणसं बघा, किती माणसं सज्जन असूनही त्यांना दुःख, अडचणी, मनस्ताप, आधीव्याधी वगैरे अनिष्ट गोष्टींना सामोरं जावं लागतं. याचं कारण काय असा प्रश्न आपल्यापैकी काही लोकांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. वास्तविक याचं कारण अगदी सरळ आहे. या संदर्भात जीवनविद्या काय सांगते पहा. जीवनविद्या सांगते की निसर्गाच्या साम्राज्यात महत्व असतं ते निसर्ग नियमांना, आणि हे निसर्ग नियम सज्जन आणि दुर्जन असा भेद करत नाहीत. निखाऱ्यावर पाय पडला तर तो भाजणारच, मग तो पाय सज्जन माणसाचा असो की दुर्जन माणसाचा असो. त्याचप्रमाणे जी माणसं निसर्ग नियमांशी सुसंगत जीवन जगतात त्यांना निसर्गाकडून अनुकूल प्रतिसाद मिळतो. याच्या उलट जी माणसं निसर्ग नियमांना कळत किंवा नकळत लाथाडतात त्यांना निसर्गाकडून प्रतिकूल प्रतिसाद मिळत असतो. अनेक माणसं सज्जन दिसतात, परंतु ही सज्जन माणसं दुःख, चिंता, काळजी करतात किंवा इतरांचा द्वेष मत्सर करतात किंवा इतरांची निंदा नालस्ती करतात किंवा इतरांच्या दुःखात सुख मानतात किंवा दुसऱ्यांचं अनिष्ट व्हावं अशी इच्छा करतात. अशा अनिष्ट गोष्टी करण्यानं आणि अनिष्ट गोष्टींचं चिंतन केल्यामुळं अनिष्ट

चिंतन बहिर्मनातून अंतर्मनात जाऊन यथावकाश त्याच प्रकारचं अनिष्ट जीवन अंतर्मनाच्या प्रभावामुळं अशा सज्जन दिसणाऱ्या माणसांना प्राप्त होतं. दुसरा मुद्दा असा की कर्म करताना माणसानं अतिशय सावध असलं पाहिजे. आपल्या हातून चांगलंच कर्म घडेल, वाईट कर्म घडणार नाही याची दक्षता माणसानं दक्ष राहून घेणं फारच आवश्यक आहे. चोरी दरोडेखोरी खून मारामारी करणारे, शेजाऱ्यांना विनाकारण त्रास देणारे, स्त्रियांचा छळ करणारे, काळाबाजार करणारे, हाताखालील कर्मचाऱ्यांना त्रास देणारे, सुनांना छळणाऱ्या सासवा, सासवांना छळणाऱ्या सुना, भोळ्या भाबड्या भाविकांना फसवणारे बुवा बाबा भगत देवऋषी वगैरे दुष्ट प्रवृत्तींची माणसं सामान्यपणे याची देही याची डोळा निसर्गाच्या नियमानुसार या जन्मीच जबरदस्त शिक्षा भोगतात. परंतु जी माणसं वकिलाच्या हुशारीनं किंवा पैसे चारून शासनाच्या कायद्याच्या शिक्षेतून स्वतःला वाचवतात त्यांच्यावर निसर्गाच्या कायद्याप्रमाणे शिक्षा भोगण्याचे भयंकर प्रसंग उद्भवतात. अशा लोकांना अपंग मुलं, महाभयंकर शारीरिक व्याधी, बिघडलेली मुलं आणि मुली, मनःशांतीचा अभाव, आत्महत्या वगैरे सारख्या आपत्तींना तोंड द्यावं लागतं. या विवेचनावरून एक महत्वाचा सिद्धांत लक्षात येईल, तो हा की माणसाला त्याच्या शुभ अशुभ कर्माची प्रतिक्रिया सुखदुःखाचे भोग या स्वरूपात निसर्ग नियमानुसार भोगावेच लागतात. हे जर विस्मरण झालं तर त्याला असं वाटतं की माझं नशीबच फुटकं, माझं दैवच खोटं, म्हणूनच माझ्यावर हे बिकट प्रसंग येतात. वास्तविक हा फोल दैववाद आहे. दुष्कर्माची फळं म्हणून आपल्यावर बिकट प्रसंग येतात याची लोकांना जाणीव नसते. नशीब आधीच ठरलेलं आहे, माणसाच्या हातात काहीच नाही. कपाळावर सटवीनं जन्मानंतर पाचव्या दिवशी जे काही लिहून ठेवलेलं आहे त्याप्रमाणे सर्व काही घडणार अशा आचरट समजुतीच्या आहारी जाऊन बहुसंख्य लोक स्वतःचा सर्वनाश ओढवून घ्यायला स्वतःच कारणीभूत ठरतात. वास्तविक वस्तुस्थिती याच्या नेमकी उलट आहे. जीवनविद्येचा हा सिद्धांत या संदर्भात मौल्यवान आहे. जीवनविद्या सांगते, नशिबात असेल तसं घडेल हे खरं नसून माणूस जसं घडवेल तसं नशीब घडेल हेच खरं. पुढे काय घडणार हे सर्व जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी सटवीनं आधीच आपल्या कपाळावर ठेवून ठेवलेलं आहे ही समजूत मुळातच पूर्णपणे चुकीची आहे. दुसऱ्या शब्दात माणूसच आपल्या कपाळावर लिहिण्याचं कार्य स्वतः आपल्या कर्मानेच करत असतो. खरं सांगायचं झालं तर पुढे काय घडणार हे 100% जरी नाही तरी 90% माणूसच ठरवतो, अन्य कोणीही नाही. आज जी पुण्यकर्म किंवा पापकर्म माणूस करतो त्यानुसार त्याचं उद्याचं भवितव्य ठरणार असतं. कारण उद्याचं भवितव्य हे आजच्या कर्माचं फळ किंवा रिॲक्शन असते. म्हणून चुकून किंवा मोहाला बळी पडून किंवा अन्य काही कारणामुळं जर माणसाचं पाऊल वाकडं पडलंच तर निसर्गानं माणसाला जे कर्म स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे आणि सारासार विचार करण्यासाठी जी बुद्धी दिलेली आहे त्यांचा उपयोग करून त्या वाकड्या मार्गानं पुढे फरफटत न जाता त्यापासून तत्काळ परावृत्त होऊन परत सरळ मार्गावर येणं आवश्यक असतं. या संदर्भात जीवनविद्येचा हा सिद्धांत लक्षात ठेवा. जीवनविद्या सांगते, वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाप पुण्याचा आणि माणसाला मिळणाऱ्या चांगल्या वाईट संगतीचा परस्पर संबंध आहे का आणि असल्यास तो कसा, या संदर्भात जीवनविद्या काय सांगते पहा. जीवनविद्या सांगते की माणूस हा सद्गुणांचा किंवा दुर्गुणांचा पुतळा असा नसतो. वस्तुस्थिती अशी आहे की सद्गुण दुर्गुण, भलं बुरं, चांगलं वाईट

0: यांचं मिश्रण प्रत्येक माणसाच्या ठिकाणी असतंच. माणसाचं मन हा एक महासागर असून हे मन इष्ट अनिष्ट अशा दोन्ही प्रकारच्या पुण्यात्मक आणि पापात्मक संस्कारांनी भरलेलं आणि भारलेलं असतं. माणसातील जे काही चांगलं ते सर्व पुण्यरूपानं त्याच्या मनाच्या पृष्ठभागावर येऊन त्याच्यातील जे वाईट आहे ते पापरूपानं तळाला जाऊन राहायचं, की माणसातील जे वाईट आहे ते सर्व पापरूपानं पृष्ठभागावर येऊन त्याच्यातील जे चांगलं आहे ते सर्व पुण्यरूपानं तळाला जाऊन राहायचं, हे सर्व त्याला मिळणाऱ्या संगतीच्या आणि संस्कारांच्या रसायनावर अवलंबून असतं. म्हणून संगती आणि संस्कार हे माणसाच्या जीवनामध्ये निर्णायक ठरतात. चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्यानं माणसाच्या ठिकाणी जे अनिष्ट असतं ते पापरूपानं तळाशी जातं आणि जे चांगलं असतं ते पुण्यरूपानं मनाच्या पृष्ठभागावर येतं. याच्या उलट व्यसनी आणि दुर्जन लोकांची संगत मिळाल्यानं घडतं. सज्जन लोकांच्या संगतीत आयुष्याचं सोनं होतं, तर दुर्जन लोकांच्या संगतीत राहिल्यानं आयुष्याची माती होते. जीवनात भ्रांती निर्माण करण्याचं किंवा क्रांती घडवून आणण्याचं किंवा शांती प्राप्त करून देण्याचं आतुर आणि अद्भुत सामर्थ्य या संगतीत आहे. म्हणून सत्संगती धरून जीवन यशस्वी करायचं की दुस्संगती धरून अधोगतीला जायचं हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं, अन्य कोणीही नाही. म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जीवनात संगतीचं महत्व अपरंपार आहे. या सत्याचा बोध न झाल्यामुळं माणसाच्या जीवनाला प्रायः अनिष्ट वळण लागतं. जीवनविद्या सांगते की संगतीच्या बाबतीत पोराने जितकं सावध असलं पाहिजे त्याहीपेक्षा अधिक सावधानता थोराने बाळगली पाहिजे. कारण थोरांनाच जर संगतीचं महत्व उमजलं नाही तर पोराना काय समजणार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी, गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।

चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. 8:55 होत आहेत. प्रसारित करीत आहोत निरंतर स्वरलहरी. आकाशवाणीला 90 वर्षपूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.

नमस्कार, मी मुकुंद वेळापूरकर. जवळजवळ 1965 पासून मी आकाशवाणी ऐकतो. आकाशवाणीवर सादर होणारे कार्यक्रम यामध्ये विविधता आहे, विविधतेबरोबरच करमणूक आहे, माहिती आहे, मनोरंजन आहे, त्याचबरोबर नवीन नवीन विषयांची माहिती तर होतेच पण त्याचबरोबर ज्ञानातही भर पडते. आता आकाशवाणी चांगली आहेच, त्यानंतर आकाशवाणीनं वेगवेगळ्या सुविधा निर्माण केल्यात. महाराष्ट्रात असल्यानंतर, भारतात असल्यानंतर आकाशवाणी ऐकता येतेच. पण ज्यावेळेस भारताच्या बाहेर नेदरलँडला मी होतो, त्यावेळेस नेदरलँडमध्ये सुद्धा न्यूज ऑन एअरवर मला सगळ्या भारतातल्या सगळ्या बातम्या, पाहिजे ते नेहमीची आवडीची गाणी, हे सगळं मला ऐकता येत होतं. पूर्वी आम्ही जी जुनी गाणी ऐकत होतो ती जुनी गाणी आता न्यूज ऑन एअरवर रागममध्ये पहाटे 5 ते 6 दरम्यान आठवड्यातून एकदा दोनदा लागतात ती ऐकता येतात. आकाशवाणीचे जे कार्यक्रम सादर होतात त्यामध्ये विविधता आहे, मनोरंजन आहे, माहिती आहे आणि करमणूकसुद्धा आहे. आणि यात सगळ्यात मोठा आधार लॉकडाऊनमध्ये काही नसताना आकाशवाणीने जी करमणूक केली त्याला कोणतंही परिमाण लावता येणार नाही किंवा मोजता येणार नाही असे म्हणावं लागेल. आकाशवाणीच्या आठवणीमध्ये महत्त्वाच्या आठवणी म्हणजे आता आपण पाहिजे त्या ठिकाणी रेडिओ ऐकू शकतो. अगदी साधे इन्स्ट्रुमेंट आलेले आहेत, मोबाईलमध्ये रेडिओ आहे. पण पूर्वी मला आठवते मी 1969 पर्यंत रेडिओ ऐकण्यासाठी वर्षाला 15 रुपये त्याची फी भरावी लागायची. पोस्टात जाऊन फी भरायची आणि नंतर वर्षभर रेडिओ ऐकता यायचा. जर ती फी भरली गेली नाही तर रेडिओ जप्त होणं अशी पत्र यायची, आणखी फी भरली जायची. दुसरी, आपण कुठे आता रेडिओ ऐकू शकतो? पण पूर्वी घरावर तो 2 काठ्या लावायच्या, अँटेना लावायचा, 15 फुटाची ते जाळी लावायची, मग रेडिओ ऐकता यायचा. या एक महत्वाची आठवणी आहे. दुसरी गोष्ट, जे शेतीविषयक कार्यक्रम प्रसारित व्हायचे ते कार्यक्रम म्हणजे एक चांगली दिशा असायची, कारण त्यावेळेस आकाशवाणी हा एकमेव आधार असायचा. आणि जगात काय चाललं, 1971 युद्ध आम्ही सगळं रेडिओवर ऐकलं, त्याचबरोबर देशातल्या, परदेशातल्या, आपल्या भागातल्या सगळ्या बातम्या. आणि बातम्यांचं जर म्हटलं तर सकाळच्या 7 बातम्या म्हटलं की पूर्ण महाराष्ट्र डोळ्यासमोर उभा राहायचा, अशा सविस्तर बातम्या सांगितल्या जायच्या. त्या काळात करमणुकीची साधनं अतिशय मर्यादित होती. त्याच वेळेला आकाशवाणीवरून नभोनाट्य, श्रुतिका, त्यानंतर काही नाटकं अशी प्रसारित व्हायची. दुपारीमध्ये 4:45 वेगवेगळी कीर्तनं लावली जायची आणि दीपावली आहे हे प्रकर्षानं जाणवायचं. त्याचबरोबर प्रसंगानुरूप जे कार्यक्रम सादर व्हायचे, मग त्यामध्ये रामनवमी असेल, गोकुळाष्टमी असेल, ह्या कार्यक्रमांचं औचित्य साधून चांगले चांगले कार्यक्रम प्रसारित केले जायचे. आता यात प्रकर्षानं सांगावं तर जर म्हटलं तर नभोनाट्य यामध्ये वाटसुरू ही एक जी कथा होती व्यंकटेश माडगूळकरांची, ती अगदी स्मरणात राहील अशी कथा होती. आणि अशा गोष्टी हे आम्हाला फक्त आकाशवाणीच्या माध्यमातूनच मिळाल्या हे सांगताना आनंद होतो. दुसरी एक महत्त्वाची आठवण म्हणजे तर क्रिकेट आत्ता जसं आहे त्याहीपेक्षा फार जोमात आणखीन आवडीनं क्रिकेट ऐकलं जायचं. आता फक्त पाहिलं जातं, ऐकलं जात नाही. पण ते ऐकण्यात जो आनंद होता तो फक्त आम्हाला रेडिओच्या माध्यमातूनच मिळायचा. ज्यावेळेस क्रिकेट सामने असतील त्यावेळेस सगळी कामं सोडून समोर रेडिओ ठेवून 10-15-20 लोक तिथं ऐकत बसायचे. काही प्रसंग असे होते की बहुतेक भारत मॅच जिंकायचाच, पण काही जर नको असं झालं तर ते रेडिओ आपटले जायचे, इतका त्याच्यावर राग हे व्हायचा. आणखीन जर ज्यावेळेस आनंद व्हायचा त्यावेळेस सगळं गाव डोक्यावर घेतल्यासारखं गावातनं त्याची मिरवणूकसुद्धा निघायची की हे फक्त रेडिओच्या माध्यमातूनच ते आमच्यापर्यंत पोहोचत होतं. ही एक आठवण महत्त्वाची आहे, कारण या गोष्टी आताच्या पिढीला सांगितलं तरी त्याचं ते अविश्वसनीय वाटेल, पण ह्या गोष्टी आम्ही

उद्भवलेले आहेत. क्रिकेट हे फक्त एक माध्यम झालं, पण या क्रिकेटच्या माध्यमातून सगळा देश जोडला गेला. कोणता खेळाडू कोणत्या राज्याचा, कोणता खेळाडू कुठून आला, तो काय करतो, त्याची सगळी हिस्ट्री ही समजायची. आणि कोणत्याही राज्यातला असला तरी तो आपला असं वाटायचा, हे आम्हाला फक्त आकाशवाणीमधूनच शिकवलं. 90 वर्षाच्या वाटचालीसाठी आकाशवाणीला माझ्या हार्दिक शुभेच्छा, आणि अशीच वर्षानुवर्षे आकाशवाणी चालत राहो ही अपेक्षा. धन्यवाद.

आकाशवाणीला 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम निरंतर स्वरलहरी आत्ताच आपण ऐकलात. सहभाग होता मुकुंद वेळापूरकर यांचा. श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकणार आहात आज संध्याकाळी 6:50. आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण ऐकत आहात. 9:02 झालेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत लख लख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. काही क्षणातच

लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत एक फूल दो माली या चित्रपटातील मन्ना डे यांच्या स्वरातील प्रेम धवन यांचं गीत. संगीत आहे रवी यांचं.

0: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी? वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
1: थांब बुद्धू.
0: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
2: तुला कळलं ना? रिलॅक्स.
0: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता. RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.

0: वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. वाणी जयराम यांच्या स्वरातील हे गीत होतं गुड्डी या चित्रपटातील. लखलख चंदेरी अंतर्गत जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम उद्योग जगत.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. कारखाने, वर्कशॉप, गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. संपर्क 98 5 880 701.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, उद्योग आणि विकास या दोन गोष्टी एकमेकांना पूरक असतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण पाहतो त्या इमारती, रस्ते, पूल, कारखाने किंवा वाहन उद्योग, या सगळ्यांच्या मागे अनेक प्रकारच्या तांत्रिक प्रक्रिया असतात. विविध औद्योगिक उत्पादनं कार्यरत असतात. बांधकाम क्षेत्रात वापरले जाणारे मोल्ड रिलीजिंग ऑइल, शटरिंग ऑइल, ग्रीस, इंडस्ट्रीयल लुब्रिकंट्स, तसंच बांधकाम व्यवसायामधली रसायनं ही त्यातलीच काही महत्वाची उदाहरणं. ही उत्पादनं कशी तयार होतात, उद्योगाच्या दृष्टीनं त्यांचं काय महत्व आहे, या क्षेत्रात उद्योजकतेच्या अजून कोणत्या संधी निर्माण होऊ शकतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलं आहे ओमेगा इंडस्ट्रीजचे संस्थापक संचालक विजय लाड यांना. 1997 पासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो.
0: या क्षेत्रात आपली सुरुवात कशी झाली आणि काय प्रेरणा होती यामागे?
1: मी BSc 1977 साली झालो आणि त्यावेळी मी युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड होतो केमिस्ट्रीमध्ये. मला सर्व्हिस सुरुवातीला लागली नाही कारण मी डिस्कासारख्या लहान सिटीत होतो, त्यामुळं पुण्या मुंबईमध्ये राहण्याची सोय नाही अशा व्यक्तीला सर्व्हिसला बोलवत नव्हते त्यावेळेला. मग मी काय केलं की शेती करायचा निर्णय घेतला. मग शेती करायची असेल तर बाबा आपण नुसती शेती का करायची की आपण त्यामध्ये काही जनावरे पाळून दुग्धोत्पादन वगैरे करूया असं माझ्या डोक्यात होतं त्यावेळेला.
0: पूरक व्यवसाय.
1: हा, पूरक व्यवसाय करायचा. मग मी वडिलांना सांगितलं की आपण आता एक जर्सी गाई वगैरे अशा घेऊया आणि आपण डेअरी वगैरे काढूया. मग वडिलांनी मला कुठला ना विरोध करता ठीक आहे म्हटले. मी त्यासाठी बँकेचं प्रकरण पण केलं आणि मी स्वतः संपूर्ण शेतीची कामं मी करायला शिकलो. बँकेने मला काही कर्ज दिलं नाही. बँकेने शेवट सांगितलं की तुम्ही जे 10 गायींसाठी जे आमच्याकडे प्रकरण केलेलं आहे त्यापैकी आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला 2 गायी देऊ शकतो, तुमच्याकडे तेवढी गॅरंटी नाही आहे. तर मग 2 गायीमध्ये व्यवसाय होऊ शकत नाही म्हणून मी ठरवलं आता परत सर्व्हिस करणं आता आपल्याला आवश्यक आहे. म्हणून मी पुण्याला गेलो, तिथून मी अर्ज करायला चालू केलं नोकरीसाठी. एक ठिकाणी पेपरमध्ये ॲड आली की तुम्ही डायरेक्ट भेटाय का केमिकल कंपनीमध्ये येऊन. त्यांना केमिस्टची गरज होती, प्रसन्ना इंडस्ट्रीज म्हणून ती कंपनी होती. मी त्या ठिकाणी गेल्यानंतर माझे सगळे बायोडाटा त्यांनी बघितला, माझे मार्क बघितले आणि त्यावेळी युनिव्हर्सिटीत सेकंड येऊन 83% मार्क पडणे ही मोठी गोष्ट असायची. ही 1979 सालची गोष्ट आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं नाही तुम्ही आजपासूनच कामावर या. तिथं मला संपूर्ण केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं. तिथं काम असं होतं की आम्ही फॉर्म्युलेशन करायचो सगळ्या गोष्टीचं, म्हणजे मिलिटरीसाठी जे लागणारे अम्युनेशन प्रोटेक्टिव्ह कंपाऊंड्स, म्हणजे जे बॉम्ब्स ग्रेनेड्स वगैरे जे मिलिटरी पॅक करते त्या पॅकिंगला जे लावण्यासाठी जे वॉटरप्रूफिंग कंपाऊंड्स असतात प्रोटेक्टिव्ह कंपाऊंड,

बॉम्ब्स की तिथे बर्फामध्ये पाण्यामध्ये कुठलाही त्यामध्ये गंज येऊ नये किंवा ते खराब होऊ नये बॉम्ब ग्रेनेड्स वगैरे, तर असे ॲडिजिव आम्ही बनवायचो. तर त्यातील गणपुले म्हणून एक त्यावेळी केमिस्ट होते, तिथे सिनियर केमिस्ट होते, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमधून ते रिटायर झाले होते. तर मी त्यांच्याबरोबर काम करायला चालू केलं आणि तिथं आमचं एकच काम असायचं की फॉर्म्युलेशन. आम्हाला मिलिटरीचे लोक द्यायचे की आम्हाला अमुक अमुक पद्धतीचं हे प्रोडक्ट पाहिजे, स्पेसिफिकेशन द्यायचे, त्याच्यात टेस्ट द्यायचे. मग त्याप्रमाणे गणपुले साहेब आणि मी त्यांना मदत करायचो की हे फॉर्म्युलेशन आपण कसं करायचं. त्यांच्यामुळं मला ह्या सगळ्या केमिकलची चांगली माहिती झाली, कुठली केमिकल कुठं वापरली पाहिजे, त्यांचे रिॲक्शन काय होते, त्यांची सिनर्जिक इफेक्ट आहे का विरुद्ध इफेक्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो. फॉर्म्युलेशन काय असतं हे मला त्यांच्यामुळं शिकता आलं, तर माझा पाया त्यांनी तयार केला त्यामध्ये. शिवाय आम्ही रेल्वेची पेंट रिमूवर्स आम्ही बनवायचो त्यावेळेला. रेल्वेचे जे जुने डबे असतात मालवाहू गाडीचे किंवा प्रवासी गाड्यांचे, त्यावेळी ज्या रिपेंटिंगला येतात त्यावेळी पहिला पेंट काढायचा असतो. मग ब्रशनं आम्ही स्ट्रिपी पेंट रिमूवर म्हणून बनवायचो. त्यावेळी वाघाचं चित्र असायचं आमच्या बॅरलवर आणि त्याच्यावरून पेंट फिरवल्यामुळे वाघाचे स्ट्रीप सगळे निघालेत अशी एक कल्पना आमच्या मालकांची होती जोगळेकर सरांची. तर तो स्ट्रिपी पेंट रिमूवर अतिशय प्रसिद्ध होता, रेल्वेमध्ये मोनोपोली होती आमची, आणि तो पण बनवायचं. फॉर्म्युलेशन वगैरे त्यामध्ये अपग्रेडेशन करणे वगैरे ह्या गोष्टी मी गणपुले साहेबांच्याकडून शिकलो तिथं. शिवाय बिटुमेन कंपाऊंड्स वगैरे जे आहे रेल्वेला लागायची ती सुद्धा आम्ही तिथं बनवायचो. म्हणजे हा फॉर्म्युलेशनचा जो माझा सुरुवातीचा जो धडा आहे तो मला प्रसन्ना इंडस्ट्रीमध्ये एक वर्षात मिळाला. पण तिथं पगार अतिशय कमी होता, मी फक्त 250 रुपयात त्या काळी कामाला होतं. मग ज्यावेळेला मला सुदर्शन केमिकलमध्ये मी अर्ज केला तर तिथं सुद्धा मला R&Dचं काम होतं, रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं. त्या ठिकाणी एशियन पेंटला लागणारे पिगमेंट्स बनवत होते. म्हणजे पिगमेंटचा काय अर्थ होतो की तुमचा जो पेंट एशियन कंपनी बनवते त्याला जो कलर येतो त्या पावडर्स असतात, त्या पावडर्स सुदर्शन केमिकल्स बनवतं. म्हणजे मेजर जे प्रकार आहे पेंटचा, महत्वाचा विषय आहे तो सुदर्शन केमिकलमध्ये आणि कलर केम म्हणून एक कंपनी होती इंदोरला, त्या दोनच कंपन्या एशियन पेंटला त्या काळी पुरवायच्या कलर. त्या ठिकाणी मला ह्याचं नॉलेज आलं की पिगमेंट्स कसे बनवायचे आणि केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स कशा घ्यायच्या. कारण मी प्रसन्नामध्ये फॉर्म्युलेशन शिकलो, ब्लेंडिंग शिकलो, पण रिॲक्शन शिकायला मला तिथे मिळाले. आणि त्या ठिकाणी डॉक्टर ओझा म्हणून अमेरिकेचे माझे बॉस होते, ते अतिशय हुशार होते, त्यांनी मला अतिशय चांगला गायडन्स दिला. माझी केमिस्ट्रीचं बेसिक ज्ञान चांगलं असल्यामुळं मला तिथं त्या जॉबची आवड निर्माण झाली होती आणि तो जॉब सोडायची माझी इच्छा नव्हती. पण मला तिथे 600 पगार होता फक्त परिस्थितीमुळे मी परत एकदा टेल्कोला अर्ज केला आणि मला त्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये सिलेक्ट केलं. तिथं माझ्याकडे पेंट टेस्टिंगचं काम होतं, म्हणजे गाड्यांना जे पेंट वगैरे स्प्रे करतात तर ते पेंट एशियन पेंट, नेरोलॅक पेंट्स, पुन्हा बर्जर पेंट्स अशा कंपन्याकडून पेंट्स यायचे. ते पेंट्स आले की माझं काम होतं की त्यातून सॅम्पल काढायची आणि त्या पेंटचं टेस्टिंग करायचं. ते पेंट्स विस्कोसिटी बरोबर आहे का, नंतर त्याचा ड्राइंग टाइम बरोबर आहे का, जी आपण स्प्रे केल्यानंतर डेप्थ पाहिजे आपल्याला ती डेप्थ पेंटला येते का, ह्या गोष्टी माझ्याकडे टेस्टिंगला होत्या. तर हे टेस्टिंगच्या कामामध्ये मी जवळजवळ 4 वर्ष काम केलं. पण त्यामध्ये सातत्यानं मला एक जाणवलं की आपण इथं रोज सकाळी 6 येतोय, मला बस आणून सोडते आणि तेच काम मी परत परत करतोय. ह्या रुटीन जॉबचा मला कंटाळा यायला लागला. 1 वर्षभरात आपल्याकडे नॉलेज आहे तर आपण हे नोकरी करण्यात वाया घालवण्यात काय अर्थ नाही, हे म्हणजे उत्स्फूर्त मला त्यामध्ये माझ्या आतून भावना होती. मग मी माझे सहस्त्रबुद्धी मित्र होते जे मला सुदर्शन केमिकलमध्ये काम करायचे R&Dचं, ते सांगलीचे होते. तर त्यांनी सांगितलं माझा बंगला आहे आणि आपण तिथे व्यवसाय करूया, फक्त आपण दोघंही नोकरी सोडायला नको, तर आपण नोकरी करत करत व्यवसाय करूया. मग काय करायचं? तर ते म्हणले मला काय हे त्यातलं कुठलं नॉलेज नाही, फॉर्म्युलेशन तुम्हीच करायचं आहे, प्रोडक्ट तुम्हीच बसवायचे आहेत, विक्री फार तर मी मदत करेन तुम्हाला, फायनान्स माझ्याकडं जास्त नाही पण माझ्याकडं थोडं बहुत सोनं आहे, त्या सोन्यावर आपण हे करूया. माझ्याकडं तर 0 फायनान्स होता, मला घरची जबाबदारी करून मला हे शक्य नव्हतं की भांडवल मी कुठं तरी उभा करू शकेन. ते म्हणले ठीक आहे, त्या काळी 15 ते 20 हजार रुपये मी घालतो. मग ज्या इनिशिएटिव्ह त्यांनी घेतलं फायनान्सचं त्यामुळं आम्ही मग बिझनेस करायचं ठरवलं. मग काय करायचं? तर माझं जे नॉलेज होतं त्यामध्ये आपण म्हटलं टाटामध्ये गॅस्केट शेल्याक हा प्रकार इंजिनला लागतो, की ते गॅस्केट शेल्याकवरच इंजिनचं खरी ताकद लक्षात येते. ते गॅस्केट शेल्याक जर तुमचं लूज असेल आणि व्यवस्थित चिकटलं नाही तर तुमचं कॉम्प्रेशन आणि पॉवर कमी येते. तर हे गॅस्केट शेल्याकला अतिशय टेल्कोमध्ये डिमांड आहे. तर म्हटलं आपण हा ॲटम डेव्हलप करूया. तर तो ॲटम मी घरी माझ्या खोलीमध्ये डेव्हलप केला. एकच खोली होती माझी पुण्यामध्ये,

त्या खोलीमध्ये वेगवेगळे केमिकल्स मी आणायचो. गुरुवारी मला सुट्टी असायची ना, आम्ही ते सगळं करत बसायचो. पुन्हा माझी 4 ड्युटी संपून मी घरी आलो की परत हेच R&D काम मी तिथं करत बसायचो रूममध्ये. अशा कारण मी गॅस्केट शेल्याक आहे तर मी तिथं डेव्हलप केला. पण इंडस्ट्री इथं करायचं तर SSI रजिस्ट्रेशन वगैरे या गोष्टी पाहिजे होत्या. मला त्यासाठी स्पिरिटचं लायसन पाहिजे होतं, तर ते काम सह मलाच करावं लागायचं. मग मी रात्री 11 बसनं बुधवारी तिथं बसायचो पुण्यामध्ये स्वारगेटला, आणि गुरुवारी सकाळी इथं यायचो. सुट्टी असायची गुरुवारी म्हणून. आणि इथं मी SSI रजिस्ट्रेशन पुन्हा स्पिरिटचं लायसनसाठी मला जावं लागायचं. त्यावेळी आत्तासारखा उद्योग आधार ऑनलाईन नव्हता. त्यावेळी तिथं जाऊन आपले सगळे NOCs वगैरे सगळ्या द्यावं लागायच्या, म्युन्सिपाल्टीचे NOC, शेजारच्या लोकांचे NOC, नंतर मग आपल्याला ते रजिस्ट्रेशन मिळत होतं. तर रजिस्ट्रेशनलाच मला जवळजवळ 1 लागलं. मग मी गुरुवारी इथं येऊन संपूर्ण ही क्लेरिकल कामं करायचो रजिस्ट्रेशनची वगैरे. त्यावेळी आम्हाला ते 2000 लिटरचं स्पिरिटचं लायसन मिळालं. हे साधारण गोष्ट आहे 1983-84 आसपासच्या. त्यानंतर आमचं प्रोडक्शन चालू झालं. मीन टाईममध्ये मी सॅम्पल तयार करून टेस्टिंगला टाटामध्ये दिली होती, टेल्कोमध्ये. आणि त्यांच्या इंजिन डिपार्टमेंटनं वगैरे असं सांगितलं की हे आपण पहिलं जे गॅस्केट शेल्याक वापरत होतो त्यापेक्षा हे अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं गॅस्केट शेल्याक आहे. मग त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली. ती ऑर्डर त्या काळी 2 लाख रुपयाची होती, म्हणजे तशी मोठी होती. त्यामध्ये आमचं दुर्दैव असं झालं, आम्ही चालू केल्यानंतर 6 महिन्यानंतर गॅस्केट शेल्याकमध्ये जे मेन आयटम लागतो की शेल्याक, हे नॅचरल प्रोडक्ट आहे. हा काय करतो, साधारणपणे 6 रुपये किलोनं हा प्रोडक्ट आपल्याला मिळत होता. तो प्रोडक्ट एक्सपोर्ट व्हायला लागला नेमका त्याच काळामध्ये. एक्सपोर्ट केल्यामुळे त्याचा रेट 6 रुपयावरून 125 रुपये किलो फक्त 3 महिन्यात झाला. आणि त्यामुळं आम्ही जे टेल्कोला कोटेशन दिलं होतं ते कोटेशनमध्ये आम्ही लॉसमध्ये गेलो. आणि आमच्यापुढे पर्याय काहीच नव्हता की कंपनी एक तर सप्लाय तरच आम्हाला द्यायला पाहिजे, आणि इकडं आम्ही नंतर कर्ज काढलं होतं तर त्यांनी आम्हाला पकडलं की तुमचं 18,000 रुपये नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये, मग तुम्ही कंपनी कशी काय चालवणार, असं काय चालणार नाही, तुम्ही काय करणार आहे, 18,000 भरताय का काय करताय. मग अशा वेळेस सहस्त्रबुद्धे साहेबांनी सांगितलं की लाड मी हे सगळे पैसे भरतो, मग संपूर्ण ताबा मला द्या. इथं मला थोडा धोका झाला. या काळात मध्ये आम्ही दोघांनी पण नोकऱ्या सोडल्या होत्या टेल्कोची ऑर्डर मिळाल्यानंतर, आणि मी इथं शिफ्ट झालो होतो प्रोडक्शनसाठी. तर त्यांनी फंडातले पैसे 18,000 भरले आणि नंतर त्यांनी प्रोडक्ट चालू केला. तो प्रोडक्ट नंतर 10 वर्ष त्यांनी टेल्कोला सप्लाय पण करत होते ते. मग माझ्या पुढे प्रश्न आला की सांगलीमध्ये मी टेल्कोची नोकरी सोडून आलो, व्यवसाय पण गेला, मग मी काय करायचं. मग अशा वेळेला मी परत एकदा नोकरी पकडली, कारण जगणं महत्वाचं होतं. मग कोल्हापूर रोडला संदीप ऑटोस्फिअर म्हणून बॅटरीचं एक दुकान होतं, त्या ठिकाणी मी सेल्समन म्हणून लागलो. त्या ठिकाणी पेस सेटर बॅटरी म्हणून होती, ते पेस सेटर बॅटरीचं सेल करणं हे माझ्याकडे काम होतं. त्यांच्याकडं डिस्ट्रीब्युशन होतं सगळ्यांचं. मग मी सगळ्यांकडे जाऊन सेल वगैरे करायचो. त्यामध्ये मला किर्लोस्करची सगळ्यात मोठी ऑर्डर मिळाली 300 बॅटरीची त्या काळामध्ये. आणि 300 बॅटरीची ऑर्डर मिळाल्यानंतर इथं शिवाजीराव सूर्यवंशी म्हणून माझे मालक होते, ते म्हटले तुम्ही फारच चांगलं काम करताय, चांगला सेल केलाय, नेटवर्क चांगलं करायला लागलेलं आहे, आणि लोक तुमच्या विश्वासावर माझ्याकडनं बॅटऱ्या घेतात, असं पहिलं कधी झालं नव्हतं. कंपनीला ज्यावेळेस समजलं की 300 बॅटरीची ऑर्डर शिवाजीरावना मिळाली, कंपनीचे सेल्स मॅनेजर आले, ते म्हणले लाडना माझ्याकडे द्या. मग मला कंपनीने डायरेक्ट त्यांच्याकडे घेतलं सर्व्हिसला. त्यावेळी माझ्याकडे 9 जिल्हे होते, त्यामध्ये गोवा होतं, रत्नागिरी, चिपळूण, नांदेड, लातूर, बीड आणि आपले सांगली, सातारा, कोल्हापूर. या ठिकाणी मी नेटवर्क वगैरे चांगलं केलं. पण ह्या नोकरीमध्ये मी काय केलं की नोकरीच्या पाठीमागं मला बराच वेळ सेल्समनशिप माझी असल्यामुळं कामात सातत्य आणि त्यांना माझं 100% काम दिलंच, त्यांना सेल आहेत असा दिलंच, शिवाय मी माझा बिझनेस आणि माझे फॉर्म्युलेशन ह्या काळात माझ्या घरी डेव्हलप केले, हा त्या नोकरीचा फायदा झाला. शिवाय ह्या नोकरीमध्ये मी नांदेडमध्ये असताना मला त्यावेळी इरिगेशन डिपार्टमेंटची 2000 बॅटरीची ऑर्डर मिळाली होती. मी घरच्यांना आई वडिलांना सांगितलं होतं मी बिझनेससाठी सांगलीत आलो आहे, मला बिझनेस काहीतरी करायलाच पाहिजे होता. म्हणून मी माझे जे प्रोडक्ट डेव्हलप केले होते ते हळूहळू सायकलवरून सगळे विकायला चालू केले. त्यामध्ये ग्रीस होतं, फिनेल होतं, ऑइल्स होती. ती दर सुट्टीच्या दिवशी मी सायकलवरून गॅरेजला वगैरे ग्रीस आणि ऑइल विकायचो. फिनेल्स वगैरे होते ते सगळ्या लॉजला, हॉटेल्स आणि हॉस्पिटलला विकायचो. अशा तऱ्हेने माझी जर्नी चालू झाली. हळूहळू मला ग्रीसमध्ये काही लोकांच्या ओळखी झाल्या दुकानदाराच्या, त्यांनी मला उधार द्यायची

डायरी दाखवली. त्यानंतर मी किर्लोस्करमध्ये मी बॅटऱ्या मी विकायचोच. मी ओळख काढून त्यांना म्हटलं आता मी चालू केलं आहे माझं ऑइल आणि ते घ्या. त्यांनी घ्यायला चालू केलं. तिथं मला 20-25 बॅरलची ऑर्डर मिळायला लागली. अशा तऱ्हेनं सगळीकडून माझा बिझनेस वाढत गेला. सुरुवात अशी झाली, शून्यातून झाली. लोकांनी सहकार्य केलं. पुन्हा सिमेंट पाईप इंडस्ट्रीमध्ये मोरडायला लागतंय. सिमेंट पाईपला त्याशिवाय फिनिशिंग येत नाही. तर साचा हे साच्याला मोरडायला लावत. त्यामुळं डिमोल्डिंग करताना मोल्ड स्वच्छ राहतो आणि सिमेंट पाईप पण स्वच्छ राहते आणि त्याला फिनिशिंग येतं. तर सिमेंट पाईप त्या काळी सांगलीमध्ये जवळजवळ 50 होत्या सांगली जिल्ह्यामध्ये. नंतर मी स्कूटर घेतली होती. स्कूटरवरून फिरून मी सगळ्या जिल्ह्यामध्ये सिमेंट पाईपला तो ऑर्डर घ्यायचो. मग नंतर बॅरलच त्यांना पाठवायचो. तर 100 माझे बॅरल जायला लागले, किर्लोस्कर आणि सगळ्या सिमेंट पाईप. मग मी विचार केला आता विलाड इंडिया सोडलं पाहिजे बॅटरीची कंपनी. मग त्यावेळी मी विलाड इंडियाला राजीनामा दिला. आणि हे सगळं करत असताना मी एक छोटंसं दुकान घेतलं. मग त्यामध्येच मी माझं स्वतःचं ग्रीस करायचं ठरवलं. आत्तापर्यंत मी घेत होतो लोकांच्याकडून आणि ते देत होतो. मग मी स्वतः तयार करायला चालू केलं. फॉर्म्युलेशन त्यासाठी केले. टेक्निकल नॉलेज माझं होतं, मी फॉर्म्युले बसवले होते. मग दुसऱ्याकडून का घ्यायचं? 300 मी स्वतःचे बॅरल तयार करायचो. माझ्याकडे एक कामगार असायचा. आम्ही ट्रकमध्ये तो कामगार आणि मी दोघं मिळून बॅरल चढवायचं. ही जर्नी अशी इथपर्यंत 100 बॅरलपर्यंत झाली.

संयोजक विजय लाड यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेला मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकलात. या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात. आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। संपर्क 98508807001।
1: उद्योग जगत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण आपण ऐकणार आहात आज संध्याकाळी 6:35 आकाशवाणी सांगली केंद्रावरून सायंकालीन प्रसारण सभेत। 9:28:27 झालेत।
2: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचा रोगतज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 5 जून रोजी सकाळी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत। 9:30 होत आहेत। नाट्यधारा या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत गोविंद बल्लाळ देवल यांची पदरचना शिवकुमार यांच्या स्वरातील आणि ही रचना आहे संशय कल्लोळ या नाटकातील।

0: शिवकुमार यांच्या स्वरातील संशय कल्लोळ या नाटकातील पोदापण ऐकलत. नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

नाट्यधारा या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत शिवानंद पाटील यांच्या स्वरात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद. हे पद आहे मानापमान या नाटकातील.

0: शिवानंद पाटील यांच्या स्वरातील हे नाट्यपद आपण ऐकलं. नाट्यधारा हा नाट्य संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात येत आहे.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
0: नाट्यधारा या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत स्वयंवर या नाटकातील कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद. स्वर आहे रजनी जोशी यांचा.

श्रोते हो हे नाट्यपद होतं कट्यार काळजात घुसली या नाटकातील आणि स्वर होता मुकुंदराज गोडबोले यांचा. नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत विद्याहरण या नाटकातील शरद गोखले यांच्या स्वरातील कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचं नाट्यपद.

0: विद्याहरण या नाटकातील पद आपण ऐकलं. या गीताचा आस्वाद घेत नाट्यधारा या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात मी धनश्री आपली रजा घेत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. सकाळचे 10 वाजतात. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. काही क्षणातच.
1: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी.

0: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द, जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच. प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम वनिता मंडळ, तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत. श्रोते हो, जेव्हा पहिल्यांदा प्रेमात पडतो आणि पहिल्यांदाच ओळख होते आणि या ओळखीचं रूपांतर प्रेमात झाल्यानंतर ती जी ओढ असते ना ती काही औरच असते, होय ना? तर हीच ओढ आपल्या गीतामधून मांडली आहे जगदीश खेबुडकर यांनी. राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे. श्रोते हो, तुमच्या लक्षात आलं असेल हे गीत कोणतं आहे, आणि हे गीत आहे लक्ष्मी या चित्रपटातील उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील.

तर श्रोतेहो, खरंच ही ओढ काहीशी ओरच आहे ना. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत महेंद्र कपूर आणि अनुराधा पोडवाल यांच्या युगलस्वरातील फमू शिंदे यांचं गीत. बाळ पलसुली यांनी संगीतबद्ध केलंय. श्रोतेहो हे गीत देखील असंच आहे, पण चित्रपट वेगळा आहे. चित्रपट आहे निखारे. ऐकूयात या चित्रपटातील हे गीत.

0: जावे याची जात या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताला आवाज दिला होता अनुराधा पौडवाल सुरेश वाडकर यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोते हो, कडाक्याचं ऊन आपण सर्वांनीच अगदी अनुभवलंय. या कडाक्याच्या उन्हामध्ये उन्हाच्या झळा आपल्या सर्वांनाच लागल्या, मग त्या मानसिक असो, शारीरिक असो किंवा आर्थिक असो. तर हे सर्व होत असताना जेव्हा काळे ढग दाटून येतात, अंधार दाटून येतो आणि पावसाची रिमझिम आपल्या अंगावर बरसते, तेव्हाचा तो ओलावा फार सुखद असतो. सर्जा या चित्रपटातील नाधो महानोर यांचं असंच हे गीत लता मंगेशकर, सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरा संगीतबद्ध केलेल्या गीताला आपण ऐकलं आणि श्रोते हो हे गीत होतं जैत रे जैत या चित्रपटातील. कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहोत आली अंगावर या चित्रपटातील दादा कोंडके यांचं गीत. राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलंय आणि या गीताला आवाज दिलाय उषा मंगेशकर यांनी.

स्वतः या गीताचा आस्वाद घेत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात मी धनश्री आपली रजा घेत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 10:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आज आपण नूतन हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री यांच्या जन्मतिथी निमित्त यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या हिंदी गीतांचा कार्यक्रम प्रसारित करणार आहोत. आज 4 जून 2026 भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील अत्यंत प्रतिभावान सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नूतन यांचा जन्मदिवस. नूतन यांचं पूर्ण नाव नूतन कुमार सेन समर्थ हे पूर्ण असून लग्नानंतरचं नाव नूतन रजनीश बहेल असं आहे. यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता नूतन यांचा जन्म हा 4 जून 1936 मध्ये मुंबई इथं झाला. घराणं हे सिनेसृष्टीशी जोडलं गेलं होतं. नूतन यांच्या आई शोभना अभिनेत्री होत्या तर वडील कुमार सेन हे चित्रपट निर्माते आणि मराठी कवी होते. नूतन यांच्या लहान बहीण तनुजा या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. नूतन यांचा विवाह हा नौदल अधिकारी रजनीश बहेल यांच्याशी झाल्यानंतर त्यांचा मुलगा मोहनीश बहेल हा देखील चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवायला विसरला नाही. नूतन यांची चित्रपट कारकिर्द पाहता वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी 1950 मध्ये हमारी बेटी या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी पदार्पण केलं. श्रोते हो, नूतन यांनी केवळ रोमॅन्टिकच नाही तर सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांमध्ये सशक्त महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भूमिका साकारल्या. नूतन यांचे सर्वात लोकप्रिय चित्रपट पाहता त्यामध्ये सीमा, सुजाता, बंदिनी, अनाडी, छलिया, तेरे घर के सामने, मिलन, सरस्वती चंद्र, मेरी जंग, नाम, कर्मा असे अनेक चित्रपट आहेत. नूतन यांच्या विक्रमी 5 वेळा त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री या पुरस्कारानं गौरवण्यात आले. मेरी जंग चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही त्यांना प्राप्त झालाय. नूतन यांना 1974 मध्ये भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. विशेष सांगायचं तर 1952 मध्ये नूतन यांनी मिस इंडियाचा मुकुटही पटकावला होता. मात्र अवघ्या 54व्या वर्षी 21 फेब्रुवारी 1991 रोजी नूतन यांचं दुःखद निधन झालं. मात्र त्यांनी आपल्या अभिनयाचा आणि सौंदर्याचा जो वारसा सोडला आहे तो आजही नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तेव्हा श्रोते हो, आज आपण नूतन यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या चित्रपटातील गीतांचा आस्वाद घेत त्यांच्याबद्दल आणखी माहिती जाणून घेणार आहोत.

तलत महमूद यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं सुजाता या चित्रपटातील. तर श्रोते हो, आज आपण ऐकत आहोत नूतन यांच्याविषयी. श्रोते हो, 50 च्या दशकात नूतन यांनी काही भूमिका साकारल्या ज्या प्रेक्षकांनी चाहत्यांनी आनंदानं स्वीकारल्या. त्यात पाहायला गेलं तर हम लोग हा सामाजिक चित्रपट त्यांनी अगदी व्यवस्थित त्यामध्ये भूमिका साकारली. सीमा चित्रपटानं नूतन यांना एक खरी ओळख निर्माण करून दिली. पेइंग गेस्ट या चित्रपटामध्ये देव आनंद यांच्यासोबत त्यांनी भूमिका साकारली. 1957 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट या चित्रपटाचं कथानक रोमॅन्टिक होतं. तर किशोर कुमार यांच्यासोबत 1958 मध्ये प्रदर्शित झालेला विनोदी चित्रपट होता दिल्ली का ठग. ब्लॉकबस्टर अगदी चित्रपट असा 1959 मध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये भूमिका साकारली होती राज कपूर यांच्यासोबत आणि हा चित्रपट होता अनाडी. हो, 60 च्या दशकात नूतन यांनी तर यशाचं शिखर गाठलं. ऐकणार आहोत आणखी खूप काही नूतन यांच्याविषयी, पण त्याआधी ऐकूयात बंदिनी या चित्रपटातील हे गीत.

आधुनिक चित्रपट होता. बिमल रॉय यांच्या या चित्रपटातील बंदिनी यामध्ये नूतन यांचा अभिनय हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वोत्तम असा मानला गेला. तेरे घर के सामने, खानदान, मिलन, सरस्वती चंद्र, अनुराग, सौदागर, मैं तुलसी तेरे आंगन की तर 80 दशकातील प्रभावशाली चरित्र भूमिका त्यांनी साकारली. त्यात पाहायला गेलं तर क्रांती, मेरी जंग, नाम, कर्मा, कानून अपना अपना असे अनेक चित्रपट नूतन यांनी साकारले. श्रोते हो, सुजाता हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानला गेला. बिमल रॉय यांच्या संवेदनशील दिग्दर्शनाखाली नूतन यांच्या अप्रतिम अभिनयामुळं या चित्रपटाला जागतिक स्तरावर एक वेगळीच ओळख मिळाली. त्यासोबतच अक्षरशः पुरस्कारांचा पाऊसच होता. 7 फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात 1960 या चित्रपटानं प्रमुख 4 पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. ते मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट बिमल रॉय प्रोडक्शन, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बिमल रॉय, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नूतन आणि सर्वोत्कृष्ट कथा सुबोध घोष यांनी. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मध्ये या चित्रपटाला 3रा सर्वोत्तम फीचर फिल्म म्हणून ऑल इंडिया सर्टिफिकेट ऑफ मेरिट देखील मिळालेला आहे. असा हा सुजाता चित्रपट नूतन यांच्यावर चित्रित करण्यात आलेला. तर श्रोते हो, बंदिनी हा जर चित्रपट पाहिला तर सर्वोत्तम अभिनय असलेला क्लासिक असा हा चित्रपट. या चित्रपटाचं कथानक स्वातंत्र्यपूर्व काळातील 1930 दशक एका कैदी महिलेच्या प्रेम, त्याग आणि संघर्षाभोवती फिरत असल्याचं कथानक आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य पाहता कल्याणीच्या मनातील अर्थात नूतन यांनी साकारलेल्या भूमिकेच्या मनातील अपराधीपणाची भावना आणि तिची वैचारिक द्विधा मनस्थिती नूतन यांनी केवळ आपल्या डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या हावभावमधून उत्कृष्टपणे पडद्यावर जिवंत केली आहे. तर श्रोते हो, अनाडी असाच हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील एक अत्यंत लोकप्रिय आणि क्लासिक चित्रपट. राज कपूर आणि नूतन यांनी मुख्य भूमिका यात साकारल्या. हा चित्रपट त्याच्या उत्कृष्ट कथानकासाठी, नैतिक मूल्यांसाठी, अजरामर संगीतासाठी देखील ओळखला गेलाय. ललिता पवार यांची सकारात्मक भूमिका, बॉलिवूडमध्ये सहसा क्रूर सासू आणि खलनायिकेच्या भूमिका त्यांनी केल्या, पण ही सकारात्मक भूमिका त्यांनी अतिशय यशस्वीरित्या साकारली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमधील एक असा ठरला.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. अनाडी या चित्रपटातील या गीताला संगीत होतं शंकर जयकिसन यांचं. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत छलिया या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये कुमार जलालबादी यांचं गीत कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केले. ऐकूयात छलिया या चित्रपटातील हे गीत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकत आहात नूतन यांच्याविषयी. तर श्रोतेहो 1957 मध्ये पेइंग गेस्ट हा

हा चित्रपट त्यांच्यावर चित्रित करण्यात आला होता आणि तो प्रदर्शित झाला होता. देव आनंद आणि नूतन यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाचं कथानक पाहता तसा हा विनोदी चित्रपट म्हणता येणार नाही, कारण हा तसा क्लासिक चित्रपट आहे. याची कथा पाहता एका बेरोजगार तरुणाची मुंबईत राहण्यासाठी संघर्ष आणि अविवाहित तरुणांना घर भाड्यानं मिळत नसायचं. एक कडक स्वभावाच्या घर मालकाकडं आपण विवाहित असल्याचं खोटं सांगून पेईंग गेस्ट म्हणून तो तरुण राहतो. तिथंच त्याला घर मालकाच्या मुलीवर अर्थात नूतनवर प्रेम होतं. एस डी बर्मन यांनी या चित्रपटाला संगीत दिलंय, तर या चित्रपटातील एकापेक्षा एक सरस अशी ही गाणी देखील आहेत. ऐकणार आहोत याच चित्रपटातील हे गीत.

पेइंग गेस्ट या चित्रपटातील मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत आपण ऐकलं. एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि या गीताला आवाज दिला होता किशोर कुमार आशा भोसले यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत दिल्ली का ठग या चित्रपटातील किशोर कुमार आशा भोसले यांच्या स्वरातील आणखीन एक गीत. हे गीत आहे शैलेंद्र यांचं आणि संगीत दिले रवी यांनी.

श्रतः दिल्ली का ठग या चित्रपटातील हे गीत होतं. 1958 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट लोकप्रिय तर झालाच, पण तो विनोदी आणि रहस्यमय असा चित्रपट होता. एस डी नारंग यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. किशोर कुमार नूतन यांनी यात प्रमुख भूमिका साकारल्या. श्रोतेह या चित्रपटाचं कथानक पाहता रॉबिन हुड असणारा किशोर कुमार यांच्या भोवतीच हे कथानक फिरतं. किशोर कुमार आणि नूतन यांच्याविषयी मदनपुरी आणि इफ्तेखार यांच्याही महत्वाच्या भूमिका पाहायला मिळतात. किशोर कुमार नूतन यांच्यातील केमिस्ट्री आणि कॉमिक टायमिंग हे या चित्रपटाचं प्रमुख आकर्षण मानलं जातं. या चित्रपटाचे संगीतकार रवी होते. या चित्रपटातील गाणी प्रचंड गाजली. आजही हे जे आता आपण गीत ऐकलं, ये राते ये मौसम, हे गीत आजही लोकांच्या पसंतीस उतरतं. तर असे हे चित्रपट नूतन यांच्यावर साकारण्यात आले. त्यातीलच आणखीन एक चित्रपट 1963 मध्ये प्रदर्शित झाला, तो होता तेरे घर के सामने. क्लासिक असा हा बॉलिवूड चित्रपट. रोमॅन्टिक कॉमेडी असून यात देवानंद आणि नूतन यांनी मुख्य भूमिका साकारल्या. यामध्ये या चित्रपटाचं संगीत एस डी बर्मन यांचं आहे, तर गीत हसरत जयपुरी यांनी लिहिली. दिल का भवर करे पुकार या गाण्याचं चित्रीकरण कुतुब मिनारच्या आतमध्ये करण्यात आलं होतं अशी माहिती मिळते. यामध्ये विशेष इफेक्टचा वापर न करताही नूतनला काचेच्या ग्लासमध्ये दाखवण्याचा दिग्दर्शकीय प्रयोग खरंच खूप गाजला होता. असा हा चित्रपट होता तेरे घर के सामने. ऐकूयात याच चित्रपटातील हे गीत.

रसिक श्रोते हो, नामवंत त्वचा रोगतज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 5 जून रोजी सकाळी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

सरस्वती चंद्र या चित्रपटातील मुकेश यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत आपण ऐकलं. याला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. श्रोतेह, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण जाणून घेत आहोत नूतन यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या चित्रपटांविषयी. तर श्रोतेह, 1973 मध्ये प्रदर्शित झालेला सौदागर हा चित्रपट, या चित्रपटाचं कथानक तसं फार वेगळं. यामध्ये अमिताभ बच्चन आणि नूतन यांनी मुख्य भूमिका साकारल्यात. एका स्वार्थी व्यक्तीची कथा दाखवली, ती त्या काळातील फारच वेगळी वाटली.

कारण पैशांसाठी एका विधवास्त्रीशी लग्न करून नंतर दुसऱ्या मुलीशी लग्न करण्यासाठी तिला घटस्फोट देण्याची कथा या चित्रपटामध्ये आहे. श्रोते हो, या चित्रपटाचं कथानक फार वेगळं आणि व्यावसायिकदृष्ट्या त्या काळी तो फारसा चाललाही नाही, पण समीक्षकांनी याला उत्कृष्ट मानलं असल्याची माहिती मिळते. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी देखील भारताची अधिकृत प्रविष्टी म्हणून पाठवण्यात आलं होतं असंही कळून येतं. नूतन यांनी 1986 मध्ये सुभाष घई यांचा एक ब्लॉकबस्टर आणि देशभक्तीपर हिंदी चित्रपट साकारला होता. तो अगदी थ्रिलर असा होता. ऍक्शन, थ्रिल सर्व काही या चित्रपटात होतं आणि हा चित्रपट होता कर्मा. दिलीप कुमार यांनी एका दहशतवाद्याचा बदला घेण्यासाठी फाशीची शिक्षा झालेल्या 3 कैद्यांना प्रशिक्षित करून देशसेवेसाठी कामाला लावल्याची थरारक कथा यात दाखवण्यात आली. श्रोते हो, यामध्ये मुख्य कलाकार हे दिलीप कुमार, नूतन, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, नसरुद्दीन शहा, श्रीदेवी, अनुपम खेर अशी पाहायला मिळतात. कर्मा या चित्रपटाचं संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलं असून गीत आनंद बक्षी यांचं आहे. 1986 मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट कर्मा हा ठरला होता. यामध्ये दिलीप कुमार आणि ज्येष्ठ अभिनेत्री नूतन यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र आली होती. उत्कृष्ट दिग्दर्शन, तगडे स्टारकास्ट आणि देशभक्तीपर संवादासाठी हा चित्रपट आजही भारतीय चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड मानला जातो. आणि या गीताचा आस्वाद घेतच आज आपण नूतन यांना वाढदिनाच्या शुभेच्छा देणार आहोत.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं भावधारा. या भावगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत साधना सरगम यांच्या स्वरातील सौमित्र यांचं गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि मी आज आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो, बघता बघता जून महिन्याला सुरुवातही झाली आणि आता सर्वांनाच वेध लागले ते येणाऱ्या पावसाचे. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे तापलेल्या धरणीला हा ऋतू नवसंजीवनी देतो. पहिल्या पावसाच्या सरी जेव्हा कोरड्या जमिनीवर पडतात तेव्हा जो मातीचा सुगंध दरवळतो तो शब्दात व्यक्त करणंच अशक्य. हा क्षण म्हणजे ऋतुचक्रातील एक जादुई अनुभव. खरंच बऱ्याच ठिकाणी पाऊस आपली हजेरी लावतोही आहे. अगदी तनामनाला सुखावणाऱ्या या पावसासाठी निसर्गातला प्रत्येक जीव आसुसलेला. त्यांनी यावं आणि मनसोक्त बरसावं असं वाटतंय. मैत्रिणींनो, पण या बरसणाऱ्या पावसाचं काही नियोजनही करावं लागणार आहे. येणाऱ्या प्रत्येक थेंबाचं महत्व समजून पाणी साठवून ठेवावं लागणार आहे. जमिनीत पाणी मुरेल अशा सोयी कराव्या लागतील आणि त्या दिशेनं पावलं आत्ताच उचलावी लागतील. एकूणच कुठल्याही ऋतूत पाण्याची कमतरता भासू नये या दृष्टीनं प्रयत्न करावा लागणार आहे. आपली येणारी पिढी, पशुपक्षी यांच्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा या धोरणाचा अवलंब करावा लागणार आहे. चला तर छोटासा प्रयत्न आपणही करूया, पर्यावरणाचं संतुलन राखूया. मैत्रिणींनो, यानंतर वळूया आपल्या या कार्यक्रमातील मालिकेकडे. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांच्याबद्दल त्यांचं क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल आपण जाणून घेणार आहात. चला तर

0: खेळते उन्मुख क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेअंतर्गत आज आपण फुटबॉल प्लेयर आणि ऍथलीट असलेल्या डॉक्टर शारदा नायडू यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. 40 वर्षाचा त्यांचा हा क्रीडा क्षेत्रातील प्रवास आहे. करिअरही याच क्षेत्रात त्यांनी घडवलेलं आहे. कसा हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाचा प्रवास होता हे आता छान गप्पांमधून जाणून घेऊया. शारदाताईंचं स्वागत करूया. नमस्कार शारदाताई.
1: नमस्कार मॅडम.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: खेळ कुठलाही असो प्रत्येक व्यक्तीच्या तो जवळचा असतो. कोणी आपल्या समाधानासाठी खेळतं, कोणी त्यामध्ये करिअर करतं आणि खेळ म्हटला की मग जिद्द चिकाटी हे गुण आलेच. तर तुमचा हा खेळाचा प्रवास आणि सहसा फुटबॉल या खेळाकडे मुली फारशा वळत नव्हत्या जर तुमचा काळ जर पाहिला तर. आणि तुम्ही कितीतरी मॅचेस जिंकलेले आहात आणि आज प्रिन्सिपल म्हणून तुम्ही एका कॉलेजमध्ये कार्यरत आहात. अजूनही विद्यार्थ्यांना घडवता, स्वतः तुम्ही खेळता देखील. तर कशी या खेळाची आवड निर्माण झाली, इथपासून सुरुवात करूया ना आपण आपल्या मुलाखतीला.
1: माझी सुरुवात अगदी लहानपण, मी 2 वर्षाची होती तेव्हापासून. मला कळायचं नाही खेळ वगैरे. मी नर्सरीमध्ये होती, एक रेस झाली आणि ती रेसमध्ये मी फर्स्ट आली.
0: बरं.
1: आणि मला एक वॉटर बॅग आणि काही काही मिळालं आणि मी असे टाकून दुपारी घराला गेली. हे काय मला माहित नाही काय होतं, पण इथे असं धावण्यामुळे असे बक्षिसे मिळतात असं मला कळलं. नंतर कुठे पण जिथे 15 ऑगस्ट मध्ये होत होता त्या काळी दुर्गा उत्सव गणपती मध्ये असे छोटे छोटे खेळ होत होते, तो मी निघायची आणि माझी आई मला खूप ढुंडायची कुठे गेली माझी बेटी. पण एखादीने सांगितलं तुमची मुलगी तिथे धावत आहे, तो मग मी यायची पुन्हा खूप सारे पुरस्कार घेऊन यायची. नंतर असे मला खूप आवडलं लागलं खेळायला. जेव्हा मी 7वी कक्षात मध्ये गेली तेव्हा मी सेंट अँथनी स्कूल मध्ये होती आणि एक सर्क्युलर निघाला की फुटबॉल कोणाला खेळायचं आहे, वुमेन फुटबॉल असं एक सर्क्युलर निघाला होता आणि मी एकटीच हात उपर केले. तर सरांनी म्हणाला की फुटबॉल आणि तू खेळशील. मी हो सर. मला माहित नव्हता की फुटबॉल काय आहे, पण मला खेळायचं होता आणि

0: त्या दिवशी अगर हँडबॉल हॉकी काही पण असते तरी माझा हात वरस असता. काही मैत्रीण माझ्यासोबत आले
1: बरं
0: आणि आमची यशवंत स्टेडियम मध्ये प्रॅक्टिस होत होती. डीएसओ चे कोच होते ते आले आणि ट्रायल वगैरे झालं. माझी हाईट बघून मी खेळत होती, त्याला खूप फिटनेस तेव्हापासून छान होता माझा. म्हणाले ही खूप अच्छी गोलकीपर बनेगी ये लड़की. पटियालाचे कोच होते ते.
1: बरं. हां
0: तर माझा सुरू झाला प्रॅक्टिस आणि 6 महिना नंतर ही माझा सिलेक्शन 1983 मध्ये फैजाबाद इथे सब ज्युनियर मध्ये झाला. तेव्हापासून माझा प्रवास आजपर्यंत सुरू आहे.
1: वा वा वा वा खूपच छान. आणि फुटबॉल हा खेळ तुम्हाला माहित नव्हता पण खेळायचं होतं, जिद्द होती की कुठलाही खेळ
0: खेळायचं होतं मला.
1: आणि ती जिद्द तुम्ही पुढे ठेवली आणि याच्यामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने आपलं करिअर केलं. आता फुटबॉल या खेळाविषयी खूप असं सविस्तर माहिती अनेकांना नसते, तर तुम्ही ऍज अ कोच आहात, तुम्ही अनेक मॅचेस खेळल्या आहात, तर काय सांगाल आमच्या मैत्रिणींना काय हा गेम आहे?
0: फुटबॉल खूप छान गेम आहे, खूप फिटनेस लागते. 90 मिनिटचा गेम.
1: बरं.
0: 90 मिनिट गेम मध्ये खूप फिटनेस लागेल आणि कोऑर्डिनेशन हे खूप छान असते. वुमेन्स फुटबॉल मध्ये वुमेनला 90 मिनिट खेळणं म्हणजे मजाक नाही आहे.
1: हो.
0: तरीही आमच्या महाराष्ट्राची तेव्हा फुटबॉलची टीम खूप छान होती. मी खेळली 10 इयर्स. 10 इयर्स मध्ये काफी फर्स्ट सेकंड थर्ड असे महाराष्ट्राला मिळाले. आता थोडा कठीण आहे. आता मणिपूर आणि वेस्ट बेंगॉल इतके खूप छान फुटबॉल प्लेयर आहे. आणि फुटबॉल जो प्लेयर असतात तिथे एक गोलकीपर आहे, मग फॉरवर्ड प्लेयर असतात, हाफ प्लेयर असतात, बॅक प्लेयर असतात. आणि क्रिकेट जो खूप फेमस आहे आजची स्थिती, पण वर्ल्ड मध्ये फुटबॉलही फेमस आहे.
1: एका गोलकीपरची काय भूमिका असते?
0: गोलकीपरची भूमिका म्हणजे सर्व आत्मा असते
1: हो
0: गोलकीपर. कारण की त्याला दिसते की काय होत आहे ग्राउंड मध्ये. आणि त्याला जो प्लेयर असतात ना खेळते, जो फॉरवर्ड असतात, बॅक असतात, त्याला पण गोलकीपर ही मोटिवेट करतात, अगे बढ़, इधर से बॉल ले, इधर इसको ये, यानी ऐसे वो गोलकीपर का ही पूरा रोल रहता है जिसमें गोलकीपर अपना पूरा एनर्जी एक तो बोलने में और दूसरा उसका दूसरा रोल रहता है कि उसको रोकना भी है बॉल. ये बात यानी इतना उसका पूरा ध्यान पूरे ग्राउंड के साथ में रह के और खुद को गोल भी रोकना है. अगर हमने बहुत अच्छा गोल मार भी दिया, अगर फिर वहां से अगर गोल होता है तो फिर कोई मतलब नहीं. इसलिए गोलकीपर का रोल बहुत बड़ा होता है. मतलब गोल बचाना भी है और गोल मारने वालों को मोटिवेट करके जिताना भी है. तो इतका खूप छान असते.
1: मग यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग द्यावी लागते का गोलकीपरला?
0: हो, सर्वांना.
1: बरं.
0: बॅकची अलग ट्रेनिंग असते, फॉरवर्डची अलग असते, हाफची अलग असते, गोलकीपरची अलग असते. गोलकीपरला डाईव मारायचं असते, खूप जम्प असावी.
1: बरोबर. मग कसं तुम्हाला तुमच्या कोचने घडवलं?
0: माझा कोच होता सत्यनारायण पारपल्ली. तो कोच एज्युकेटेड नव्हता पण इतका छान कोचिंग द्यायचा, त्यांच्यामुळे आमचं भविष्य घडलं असं मला वाटतं.
1: आणि ऍज अ प्लेअर म्हणून तुम्ही तेवढी मेहनत केली, जसं तुम्हाला कोचने सांगितलं तसं तुम्ही सगळं फॉलो करत गेले आणि पुढे मग चमकलात छान खेळामध्ये. प्रत्येक खेळाडूला त्या खेळातला मेन खेळाडू जो असतो, जो खूप नावाजलेला असतो, तो आपला आदर्श असतो. तुमच्या दृष्टीने कोण या खेळाचा आदर्श आहे?
0: त्यावेळी खूप सोशल मीडिया नव्हता म्हणून आम्हाला पेले, मेराडोना ये आमची आवडची.
1: त्यावेळी मॅचेस बघणं वगैरे होत असेल
0: पण दूरदर्शन DD1 हेच होतं. मला आठवते की जेव्हा मी इंटरनॅशनल खेळली होती 86 ला, माझ्या घरी टीव्ही नव्हता. माझ्या फ्रेंडकडे टीव्ही होता आणि माझी मॅच रात्री 11 वाजता आली. तो धावत आला आणि मला म्हणजे शारदा शारदा तेरा मॅच सुरू हो रहा है, जल्दी चल जल्दी चल. तो ऐसा जमाना था.
1: खरंच अवघड होतं पण अवघडलाही तुम्ही सोपं करून दाखवलं मेहनतीने. बरं, यातच करिअर करावं असं केव्हा निर्णय घेतला मग तुम्ही?
0: मॅडम, मी ना ऍक्च्युअल 12th नंतर LLB

0: का फॉर्म आणला होता पण माझी एक सिनियर गोलकीपर होती किरण लुक ती बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन करत होती आणि स्टेडियम मध्ये आता काय करायचं शारदा तुम्ही म्हटलं दीदी मैंने LLB का फॉर्म लेके आया है तुला कशा करायचं LLB आपला फील्ड स्पोर्ट्स मध्ये आहे फिजिकल एज्युकेशन ही आम्हाला पण माहित नव्हता की फिजिकल एज्युकेशन पण आहे आणि मी BPE मध्ये नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय धंतोली
1: बरं
0: तिथे माझी ऍडमिशन झाली किरण दीदीमुळे
1: बरं
0: मी ईश्वर देशमुख कॉलेजच्या प्रिन्सिपल आहे आणि माझी मास्टर डिग्री PGTD म्हणजे कॅम्पसमध्ये झाली नागपूर युनिव्हर्सिटीचे
1: बरं त्यामुळे खेळ करिअर नंतर कोचच्या भूमिकेत
0: पण
1: या सगळ्या भूमिकेत तुम्ही पुढे आलात. आता तुम्ही कॉलेज स्तरावरही अनेक मॅचेस खेळल्या असाल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा तर आपण थोडस राष्ट्रीय स्तरावर आता बोलूया तर पहिली मॅच कुठे होती आणि ते अनुभव आम्हाला सांगा ना.
0: जसं की मी सांगितलं होतं की फर्स्ट मॅच म्हणजे सब ज्युनियर फैजाबाद तेव्हा मी फक्त 13 वर्षाची होती
1: बरं
0: आणि त्यानंतर दरवर्षी 3 नॅशनल व्हायचे सब ज्युनियर ज्युनियर आणि सिनियर.
1: बरं
0: माझ्या फिटनेस माझ्या हाईट की वजह से मुझे जो गोलकीपर का चान्स मिला माझं सिलेक्शन सब ज्युनियर मध्ये पण व्हायचं ज्युनियर मध्ये पण व्हायचं आणि सिनियर मध्ये पण व्हायचं. मी 16, 15, 16, 14 इयर्स मध्ये पण सिनियर नॅशनल खेळले.
1: बरं
0: तर माझा अनुभव मतलब खूप मला अभ्यास आणि खेळ
1: हो
0: याशिवाय माझा
1: दुसरं काहीच नव्हतं
0: काहीच नाही होता आणि माझी आई कधीच मला बोलली नाही की तुला हे काम करायचं आहे तुला ते घरचं काम कर असं कधीच नाही. तिने खूप खूप मतलब
1: मदत
0: इतकी केली काय सांगू आता मी कारण की एका वेळी माझ्या वडिलांना रिश्तेदार लडकी है आप पेन पेन के

0: आजी आई हां कधीच मला बोलली नाही की तुला हे काम करायचं आहे, तुला ते घरचं काम कर, असं कधीच नाही. तिने खूप खूप मतलब
1: मदत केली,
0: मदत इतकी केली काय सांगू आता मी. कारण की एका वेळी माझ्या वडिलांना रिश्तेदार लडकी है, आप पेन पेन के खेलने जाती है, अभी उससे शादी कौन करेगा. तो माझ्या वडिलांनी माझा खेळ बंद केलं होतं
1: बरोबर
0: वेळी, पण माझे शाळेचे प्रिन्सिपल फादर फ्रान्सिस सेंट अँथोनी, शारदा कैसे चल रहा आपका प्रॅक्टिस, मी सांगितलं सर माझा बंद झालाच, तर मला काही सांगता ते प्रिन्सिपलनी अपना स्कूटर से मेरे घर आए.
1: बर
0: त्यावेळी माझे फादर होते घरी, तो उन्होंने बताया कि आपकी लड़की जो है वो एक दिन बहुत ज्यादा नाम कमाएगी, आपने उसका खेल बंद कर दिया है, तो ये ठीक नहीं है, आप उसको फिर से शुरू करो. मजवलन काही ना बोलता
1: हो म्हणाले
0: आणि त्यानंतर वडिलांनी काहीच नाही बोललं, काही कधी नाही. आणि त्यांना कळत पण नाही होतं कुठे चालली केव्हा येते. माझ्या वडील गार्ड होते सेंट्रल रेल्वे मध्ये, ते पण टूर मध्ये असतात, तर तिने पण काही नाही. आणि माझी आईचा मोठा रोल आणि माझी भावाचा, माझ्या मला तीन भाऊ होते, तिघी भाऊ कधी माझ्या स्टड बूट असतात तिला पॉलिश करायचे, टूर मध्ये जाणार तो प्रेस करायचे, देऊन अक्का क्या हो गया अभी और क्या करना है, ते खूप खुश. म्हणजे मतलब वातावरण इतका मतलब
1: सपोर्टिव्ह
0: होता, खूप खूप सपोर्टिव्ह होता. आईचा रोल मोठा
1: हो, आई वडिलांची भूमिकाच इतकी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये महत्वाची असते आणि त्यांच्या पाठिंब्याने आपण खऱ्या अर्थाने पुढे जातो. जसं भक्कम पाठिंबा तुम्हाला मिळाला. आता अडचणी तर प्रत्येक गोष्टींमध्ये येतात,
0: खूप अडचणी आली, सांगण्याचा काही अर्थ नाही, पण अडचणींमधून निघायचा म्हणजे स्पोर्ट्स.
1: बरोबर, तेच पुन्हा तेच की जिद्द चिकाटी जर तुमच्यात असेल आणि मला करायचंय माझ्या स्वप्नांना मला पूर्ण करायचंय असं म्हटलं की नक्कीच ती स्वप्न पूर्ण होतात. तर अशा रीतीने तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेतही अनेक मॅचेस खेळलेला आहात. पुढे जेव्हा तुमचा खेळ अधिकाधिक प्रगल्भ होत गेलात, तुम्ही गोलकीपरची भूमिकाही खूप छान पद्धतीने निभावत होतात, आंतरराष्ट्रीय खेळाकडेही तुम्ही वळलात, तर आंतरराष्ट्रीय खेळात तुम्ही किती मॅचेस खेळलात, किती मॅचेस तुमच्या झाल्या?
0: आंतरराष्ट्रीय मॅचेस फुटबॉल मध्ये खूप जास्त खेळायला मिळालं नाही. जेव्हा सिलेक्शन होतं जकार्ताला म्हणजे जायचं होतं, तेव्हा 10,000 द्यायचं होतं, तर 10,000 तेव्हा नाही माझ्याजवळ होते पण नाही, आणि पापा जवळ पण इतके नव्हते, तर मी सोडलं ते. नंतर इंडियामध्ये होतं इंटरनॅशनल, तेव्हा माझं सिलेक्शन पुन्हा झालं आणि मी पुन्हा खेळलंय. नंतर माझी ही जो स्वप्न होती इंटरनॅशनल खेळायची, ती माझ्या डोक्यात राहायची. तर मी मॅरेज नंतर आणि खूप शोधायची कुठे आहे वेटरन्स का जो होता है वो किधर मिलेगा, तर ऐसे पता करते करते मुझे पता चल गया की वेटरन्स का भी मॅचेस जो होते. नंतर मी तेव्हा एज ऑफ 45 श्रीलंका मध्ये खेळले, बरोबर फिलिपिन्स मध्ये खेळले आणि मलेशिया मध्ये खेळले, आणि वहां से मुझे ब्रॉन्झ मेडल सिल्वर मेडल मिळाला.
1: बरं, आणि जेव्हा ही असं नॅशनल म्हणा किंवा इंटरनॅशनल मॅचेस सुरू असतात आणि 90 मिनिटाची तुम्ही म्हणालात मॅच असते, त्यामध्ये एक एक मिनिट महत्वाचा असतो, आणि असा एखादा अनुभव सांगता येईल का शारदाताई की बस आता मॅच संपायला आलेली आहे पण आपल्याला एका गोलची गरज आहे आणि वेळेतच प्रतिस्पर्धी दुसऱ्या टीमनी तो गोल केला आणि तुम्ही तो अडवला आणि तुम्ही आपली आपल्या टीमला जिंकवून दिलं, इंडियाला जिंकवून दिलं, असा अनुभव?
0: इंडियात नाही, पण नॅशनल होता सिनियर नॅशनल गोंदियामध्ये 1992 ला, आणि खूप पब्लिक, पुरा गोंदियाचा स्टेडियम फुल होता. आम्ही सेमी फायनल हारलो होतो मणिपूर सोबत आणि आम्हाला थर्ड प्लेस साठी पाहिजे होत प्लेस, तर आमची मॅच होती केरला, आणि केरला पण खूप छान त्यावेळी, तो खूप छान आमचा गोल झाला, आम्ही 2 केलं आणि केरलाने 1 गोल केला. आता माझा मानसिक स्थिती आप समजू शकता की मला दुसरा गोल
1: कुठल्या हलते
0: थांबवायचं, तो मीने इतके गोल इतना गोल बचाया है मैंने डाई मार मार के, उस समय एक डाई मारने से इतनी पब्लिक

0: पब्लिक तालियां और ये वो जो पब्लिक का सपोर्ट उनके वजह से वो हमने मैच जीते थे, वो नहीं भूल सकती। और उसमें मुझे बेस्ट गोलकीपर का मिला अवार्ड।
1: किती अशा पद्धतीने तुम्ही मॅचेस जिंकवून दिल्यात, किती गोल अडवलेत?
0: खूप, महाराष्ट्राला खूप मेडल दिले।
1: बरं,
0: 1984 ते 95 पर्यंत खूप मेडल दिले।
1: बरं, आता तुम्ही ऍथलीट सुद्धा आहात, तुम्ही हाय जम्प हर्डल्स मध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेलं आहे, त्याबद्दल सांगा ना थोडं।
0: जेव्हा मला सुरू करायचं होतं ऍथलेटिक्स, तेव्हा मी काय करू असं माझ्या मनात होतं। तर फर्स्ट गोवामध्ये एक नॅशनल होता, तेव्हा आम्ही लोक थ्रोईंग इव्हेंट मधलं घेतलं,
1: हा
0: माझी मैत्रिणी आणि मी, डिस्कस थ्रो, जेव्हलिन थ्रो आणि शॉर्टपट। नंतर मला वाटलं की मी खेळू शकते, पण माझा थ्रोईंग मध्ये नाही आहे, मी रनिंग करू शकते असं मला वाटलं। तर मी प्रॅक्टिस सुरू केली रनिंगची।
1: बरं,
0: हो, तर रनिंग करता करता मला वाटलं की मी हर्डल्स पण करू शकते, कारण की मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होती तेव्हा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये मी हर्डल्स मध्ये सिल्वर मेडल होती आणि लॉंग जम्प मध्ये पण होती। तर मी फिर 100 मीटर हर्डल्स आणि लॉंग जम्प पण हाय जम्प पण सुरू केलं, पण प्रॅक्टिस, विदाउट प्रॅक्टिस काहीच नाही, बिलकुल पॉसिबल नाही आहे। उसके लिए मी सकाळी 6 ते 8 वर्कआउट करते।
1: बरं, अजूनही?
0: अजूनही।
1: मग यामध्ये किती मेडल्स मिळाले, कुठे गेले?
0: यामध्ये श्रीलंका मध्ये मुझे हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं, फिलिपिन्स मध्ये सिल्वर मेडल मिळालं हर्डल्स आणि हाय जम्पला, आणि मलेशिया मध्ये पण 100 मीटर मध्ये ब्रॉन्झ मेडल आणि हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल।
1: आता तुम्ही म्हणालात की खेळासाठी खूप व्यायाम करावा लागतो, सराव असतो, आहारही खूप महत्वाचा असतो।
0: आहार मध्ये मी सगळं घेते, मतलब प्रोटीन, आणि आहार मध्ये कसं की नाश्ता कंपल्सरी 8:30, मतलब 8:30 है ना, लंच टाइमिंग, डायटिंग कधीच नाही केली।
1: बरं,
0: डायटिंग करते।
1: तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, त्यातला एक मानाचा पुरस्कार आहे तो म्हणजे शिवछत्रपती अवॉर्ड फुटबॉल साठी तुम्हाला मिळालेला आहे, तो अनुभव सांगा ना। 1991 ते 92 मध्ये हा पुरस्कार तुम्हाला मिळाला
0: आणि मला 94 मध्ये मुंबई मध्ये मिळाला। खूप खूप, मतलब जितना हम लोग सब करते है उसकी मेहनत का वो फल, आणि खूप आनंद मिळाला की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी तिथे होते, त्यांना पण छत्रपती पुरस्कार मिळाला होता आमच्या सोबत।
1: वा वा वा, अनुभव आजही तुम्हाला आठवत असेल?
0: मला खूप पुरस्कार मिळाले खेळा क्षेत्रातही आणि खेळा
1: व्यतिरिक्त,
0: हा, पण मला वाटते माझा सर्व मोठा पुरस्कार आहे आय एम मदर ऑफ इंटरनॅशनल शूटर, हे माझा मोठा पुरस्कार आहे, कारण की माझी जी मुलगी आहे ते पण रायफल शूटिंग करते आणि ती इंटरनॅशनल झाली, ही माझा खूप मोठा, मला वाटते असं की माझा खूप मोठा पुरस्कार आहे
1: आणि तिला घडवण्यात तुमचा हात आहे। खेळानंतर मग तुम्ही कॉलेजमध्ये सर्व्हिसला लागलात आणि कोचच्या भूमिकेत, लेक्चरर म्हणूनही तुमचं काम सुरू होतं आणि मुलांना घडवणंही काम सुरू होतं, कोचची भूमिका जरा थोडीशी जबाबदारीची असते, तर कशा पद्धतीने कसं आव्हान पेललं?
0: साइकोलॉजी असते, हम एक प्लेयर को उस दृष्टि से देखते हैं कि जब सब खेलने के बाद उनको नहीं पता होता कि उनका, जैसे मुझे एक हमारे कोच ने बोला कि ये गोलकीपर बहुत अच्छी बनेगी, है ना, तो उसी दृष्टिकोण से सभी को देखना होता सिलेक्शन के समय। फिर वहां से हम बिल्कुल उनको वहां से लेकर कि आप ये लॉन्ग जंप अच्छा कर सकते हो, आप 100 मीटर अच्छा कर सकते हो, आप फुटबॉल में इस पोजीशन पे अच्छा कर सकते हैं, ये एक कोच का होता है दृष्टिकोण कि वो किस तरीके से देखने के बाद उसको बताए कि इसमें आप बहुत ऊपर जा सकते हैं
1: आणि त्यात त्याला एक्सपर्ट बनवणं ही तुमची भूमिका असते।
0: हो,
1: तर अनेक मॅचेस तुमची टीम खेळली असेल, तुमच्या कॉलेजचे विद्यार्थी खेळले असतील,
0: चॅम्पियन आहे
1: तुमची टीम, चॅम्पियन
0: फुटबॉल मध्ये।
1: बरं, तर पुष्कळदा असं होतं ना की कधी हार जीत होते, जिंकणं हरणं तर हे असतंच, खेळताना दडपण येतं, कारण पुढची टीम जर स्ट्रॉंग असेल तर त्या प्लेअरवरही दडपण येतं, कसं त्यांचं ते मानसिक बळ वाढवता तुम्ही?
0: मेंटल टफनेस, खेळ शारीरिक आहे पण मेंटल टफनेस खूप आवश्यक, त्यामध्ये मेडिटेशनचा खूप मोठा रोल आहे।
1: बरं,
0: अग्रेसिव्ह गेम आहे फुटबॉल,
1: हो,
0: मुलांना थोडा साइड मध्ये घेऊन मेडिटेशन करायचं आणि त्यांना मेंटली टफनेसचे जितके ट्रेनिंग असतात

0: ते आवश्यक आहे.
1: बरं शारदा, ते आता मुलांचा सध्या खेळाकडे कसा कल दिसून येतो, किती उत्सुक आहेत खेळाविषयी?
0: आजकालचे मुले मोबाईल मध्ये मोबाईलचा खेळ खूप खेळतात, पण हे आमची जिम्मेदारी आहे आता की मैदान मध्ये कसं, मतलब किस प्रकार से हम लोग उनको मैदान में ला सकते हैं, क्योंकि स्कूल का टाइम टेबल, ट्यूशन, अदर ऍक्टिव्हिटी, त्यानंतर वेळ नसते, पण कंपल्सरी 1 आवर
1: खेळायला
0: द्यायलाच हवं. जे मुली आहे, मुली डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, काही पण कोणत्याही फील्ड आहे, पण त्याला पण सेल्फ डिफेन्स आलाय पाहिजे.
1: हो बरोबर.
0: हर स्कूल में, हर कॉलेज में, जो फील्ड में आप है, वहां एक सेल्फ डिफेन्स का कोर्स के लिए कंपल्सरी करना चाहिए.
1: बरोबर. तुमचा हा खेळाचा प्रवास अजूनही सुरू आहे. वयाच्या 45 वर्षीपासून कितीतरी स्पर्धेत तुम्ही भाग घेतला, नॅशनल इंटरनॅशनल गाजवलेला आहे, आणि आणखी अजूनही तुम्ही प्रॅक्टिस करता आणि मॅचेस खेळताही.
0: खेळते.
1: बरं, आता कसं वाटतं?
0: मला मतलब खूप आनंद ग्राउंड मध्येच येते.
1: बरं.
0: आता पण मी रोज धावते, जम्प करते, आमचे जो विद्यार्थी आहे त्यांच्या सोबत खेळते, मी फुटबॉल पण खेळते मी आता.
1: बरं, म्हणजे अजून खेळण्याचं काही इच्छा अजून संपली नाही?
0: संपली नाही, कधी संपणार पण नाही.
1: हो, म्हणजे ग्राउंड तुम्हाला असं ओढून देतं. फुटबॉल हा खेळ धावण्याचा आहे, ताकदीचा आहे आणि पेशन्सचा आहे. खरंच कौतुक आहे तुमचं की आजही तुम्ही अशा या खेळामध्ये अजूनही आहात आणि तेवढंच जीव तोडून मुलांनाही तुम्ही शिकवत आहात. आपण बघतोय की आता इतक्या अनेक, गेल्या मागील 10 वर्षापासून भारतामध्ये अनेक खेळ होतात, त्या खेळामध्ये आपल्या भारत देशाचं नाव अनेक प्लेयर्सनी उंचावलेलं आहे, खास करून महिलांचाही खूप सहभाग दिसून येतो, आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकवला जातो तेव्हा अगदी आपल्याला सगळ्यांनाच अभिमान वाटतो. स्त्रियांनी खेळामध्ये घेतलेली गगनभरारी बघता तुम्हाला काय वाटतं?
0: अभि आपने देखा की जितने भी ओलंपिक्स वगैरे में भी मेडल्स महिलाओं के, पहले पुरुष और महिला इसमें कैसा था कि शक्ति पुरुष को, ऐसा कुछ नहीं है. मेडिकल साइंस ने वो प्रूव भी कर दिया है कि आप पहले रेसलिंग वगैरह लड़कियां नहीं खेलती थी कि उससे आपको प्रॉब्लम आएगी आगे चल के, शादी के बाद प्रॉब्लम आएगी, बट लड़कियों ने भी ये सिद्ध कर दिया कि इक्वल मीन्स इक्वल.
1: हो,
0: कहीं पर भी अभी ऐसे ऊपर नीचे नहीं है. तो इसकी वजह से उन्होंने अपने आप को सिद्ध किया और अभी आगे भी कर लेगी. आगे भी जितनी जो लड़कियां अभी इस वक्त है, क्रिकेट, हॉकी है ना, शूटिंग,
1: हो
0: शूटिंग मध्ये पण खूप छान रिझल्ट आहे आपला. तर मला वाटते की हा जो प्रवास आता आगे
1: वाढतोय,
0: वाढतोय छान, खूप छान असेल.
1: हो, ज्या मुलींना या खेळात यायचं आहे खास करून फुटबॉल मध्ये, तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: जैसे मेरा लाइफ में मैंने ऐसे बनाया था कि मुझे किसी का उदाहरण नहीं, मेरा उदाहरण लोग ने लेना चाहिए. तो ऐसे ही हर किसी ने यदि सोचा कि वो खुद ही एक उदाहरण बनते जाए तो कोई रुकावट है, कहीं रुकी नहीं सकती है.
1: खूब छान. तंत्रज्ञान वाढत चाललंय, फैसिलिटी वाढत चाललेली आहे,
0: फैसिलिटी खूब आहे आता.
1: हो, त्या काळात तुमच्या काळात एवढी फॅसिलिटी
0: नाही, काहीच फॅसिलिटी नव्हती. जनरल डिब्ब्यामध्ये जायचं आम्ही, फक्त ब्रेड आणि जॅम मध्ये दिवसभर राहायचं.
1: बरं,
0: तर असं नाही आहे, खूप फॅसिलिटी आहे आणि खूप स्पॉन्सरशिप पण भेटत आहे मुलींना.
1: आता अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेतच, तर कोणकोणते आहेत?
0: एक्सिलन्सी पुरस्कार आणि संयोजक, खूप छान ऑर्गनायझेशन आहे, मोटिवेशनल स्पीकर, एव्हरी इयर वुमेन्स डे को एक पुरस्कार तो रहते ही.
1: वा वा. छान. तर जाता जाता तुम्ही काय सांगाल की या खेळांनी तुम्हाला काय दिलं, कसं घडवलं तुमचं आयुष्य?
0: हो, मला खेळांनी सर्व दिलं. स्पोर्ट्स एज ए करिअर याला बघायला पाहिजे. खुद के फिटनेस के लिए बहुत जरूरी है.
1: हो,
0: तो स्पोर्ट्स ही काम आएगा.
1: बरोबर. आपली ही जी मुलाखत आपल्या इतर मैत्रिणी ऐकतील तर नक्कीच त्या प्रेरित होतील.
0: हो,
1: आणि खेळाकडे मुलांनाही प्रेरित करतील या आशेसह आता आपण इथे थांबूया. शारदाताई, आपल्याला कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: मी यूपी मध्ये गेली होती खेळायला नॅशनल मध्ये, तिथे एक गाणं खूप चालत होता, कोण दिशा मी लेके आया है बटुईया, ते मला खूप आवडते.
1: तर ऐकूया हे गीत. आपण इथे आलात आणि छान मनमोकळी मुलाखत दिलीत. पुढच्याही वाटचालीसाठी आकाशवाणी नागपूर तर्फे शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद. नमस्कार.
0: थँक्यू.

क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांची राखी पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर इंद्रधनू या मालिकेमध्ये AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची ही मुलाखत आपण ऐकणार आहात. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींना नमस्कार. इंद्रधनु मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज तंत्रज्ञानाचं युग. प्रत्येक गोष्ट एका क्लिकवरती आपल्याला उपलब्ध होते. धावत्या युगात तंत्रज्ञानाची प्रगती सुद्धा धावतीच आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली जाते. पण या गोष्टीचा चुकीचा वापर होऊ नये ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची. डिजिटल युगात झालेली क्रांती म्हणजे AI, अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. सध्या सतत कानावर पडणारा हा शब्द. दैनंदिन जीवनामध्ये आरोग्यसेवा, वाहतूक, उद्योग, शिक्षण या आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा सहजतेने वापर केला जातोय. तर आज याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे. आणि आजचा आपला विषय आहे AI, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. तर सोनश्रीताई नमस्कार.
1: नमस्कार,
0: तुमचं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद.
0: तर हा असा एक सध्या सगळ्यांसाठी असा कुतूहलाचा विषय आहे, कारण की आपल्या बऱ्याच मैत्रिणींना AI याबद्दल थोडीफार माहिती आहे, पण त्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. तर सोनश्रीताई, हे सांगा की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय, आणि आमच्या मैत्रिणींना हे सोप्या शब्दात तुम्ही कसं सांगू शकाल?
1: अगदी बरोबर म्हणालात स्वातीताई. कृत्रिम बुद्धिमत्ता यातच सगळं येतं, पण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे या यंत्रांना माणसासारखी हुशारी देणं.
0: हा,
1: सोप्या भाषेमध्ये त्यांना बुद्धिमान करणं. पण मग कसं? विचार करायला शिकवायचं, माहिती द्यायची, ह्या विचारांनी ही माहिती कशी डिकोड करायची, त्याच्यावर निर्णय कसे घ्यायचे, आणि मग ते निर्णय प्लॅनिंगच्या किंवा ऍक्शनच्या स्वरूपात आपल्याला कसे द्यायचे, हे सगळं शिकतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि हे उत्तर असतं जेव्हा तुम्ही एक प्रॉम्प्ट देता ना कसला तरी की मला हे शोधून दे, तेव्हा तो जो प्रॉम्प्ट काही सेकंद विचार करून उत्तर देतो तेव्हा ही सगळी प्रक्रिया मागे झालेली असते. तर फक्त आपण विचार करतो जेव्हा AI म्हणतो तेव्हा अशा लिखाणापुरती गोष्टींचा विचार करतो, पण ऍक्च्युली AI आपल्या रोजच्या गोष्टींमध्ये मिसळलेलं गेलं आहे. उदाहरण घेतलं झालं तर तुमचे OTT प्लॅटफॉर्म्स असू देत, तुमचे डिजिटल सर्च इंजिन्स असू देत, किंवा तुमच्या रेग्युलर

0: मॅप्स सुद्धा आपण कुठेही जातो साधा एक मॅप लावून देतो की आम्हाला इथे इथे जायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या जो व्हॉइस असिस्टंट असेल त्याला सांगता. तर त्याच्यामध्ये जी सुधारणा होते, जी बेटरमेंट येते, रिफाईनमेंट येते, तो सगळा एआयचा गुण आहे.
1: अच्छा, बरं, आज तंत्रज्ञान बरंच पुढे गेलं आहे, स्त्रिया सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे, तर आज स्त्रियांनी एआय समजून घेणं का महत्वाचं ठरतं हे सांगा.
0: नक्कीच नक्कीच, खूप खूप गरजेचं आहे, कारण एआय जसं आपण आता बोललो डिजिटलच रोजच्या जगाचा भाग झाला, तर एआय हा त्याच्यातला सरमिसळलेला एक असं इन्ग्रेडियंट आहे जे त्या सगळ्याला स्मार्ट बनवतं. आपल्या भूमिका जेव्हा आपण वेगवेगळ्या स्त्रिया म्हणून आपण वेगवेगळ्या भूमिका सांभाळतो, मग घर असो, काम असो, मुलं, शिक्षण, नातेसंबंध, तो एक खूपच इनव्हिजिबल विषय असतो, पण या सगळी गोष्टींमध्ये माहिती लागते. आणि आपण दिवसाला, अशी एक स्टडी सांगते की महिला पुरुषांपेक्षा तिप्पट जास्त निर्णय घेतात दिवसाला, मग ह्या सगळ्या निर्णयांसाठी मिळणारी माहिती, त्याच्यासाठी सांभाळावा लागणारा वेळ, ते सगळं, जी तारेवरची कसरत आपण रोज येता जाता करतो, या सगळ्यामध्ये आत्मविश्वास पण टिकवावा लागतो. तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे. एआय समजलं की आजच्या डिजिटल जगामध्ये स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे मी स्वतः बघितलं आहे. खूप साऱ्या ज्या स्त्री उद्योजक आहेत ज्यांच्याशी माझा संपर्क येतो, त्यांना यांनी फार फरक पडतो, कारण आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय क्षमता वाढवायला मदत करतो.
1: बरोबर आहे.
0: आणि जेव्हा असे टूल्स आपल्याला चांगल्याने येतात, तेव्हा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असतो. तुमचा वेळ वाचतो, तुम्हाला माहिती आहे की माझी जी माहिती पुरवली आहे त्याच्यामध्ये मला प्लॅनिंगसाठी एक असिस्टंट आहे जो मला गोष्टी थोड्या सोप्या करून देईल आणि मला चटकन निर्णय घेता येतील. सो हा झाला स्त्री म्हणून कोर विषय, का माहिती असावं, कारण आपला आत्मविश्वास वाढतो. तिथून आपण थोडं विलगित झालो तर आपलं घर येतं, मग जसा घरच्या सवयी या स्त्रीच्या रूपाने असतात, आईच्या, सुनेच्या, मुलीच्या, तशाच डिजिटल सवयी पण आपल्यातून येतात. जर आपली त्याबद्दलची माहिती कमी असेल तर आपल्या सवयी बिघडतात आहे का बरोबर जातात हे पण आपल्याला कळणार नाही. तर मग आपल्या घराला या डिजिटल सवयी लावायच्या आहे, त्या आपल्या नॉलेजशिवाय कमतरता पडतात. राईट. सो हा आत्मविश्वास, या सवयी आणि त्यासाठी जे काही छोटं छोटं शिकणं आहे ते. सो महिलांसाठी हे गरजेचं नाही आहे की मी एखादा मोठा कोर्स करून घेऊ का यायचा, मग मला सगळ्याच गोष्टी वापरता येतील. आपण जसं एक एक करत एक एक गोष्ट शिकलो, पहिले मॅप्स नाही शोधता यायचे, आता शोधता येतात, सर्च नाही करता यायचं, आता सर्च करता येतं, अगदी तसंच. तर आज एखादा पाठवायचा मेसेजच आहे तो नीट करून घे, उद्या एखाद्या गोष्टीची यादीच बनवून घेऊ दे, परवा एक प्रोजेक्टच करायचं मुलांसाठी त्याच्यासाठी काही रूपरेषा बोलवून घे, आयडियाज मागवू देत, अशा छोट्या छोट्या स्टेप्स मधनं पण एआय शिकता येतं.
1: हो, खूप छान.
0: त्यामुळे एआयची भीती कमी होते, विश्वास वाढतो, आत्मविश्वास वाढतो, आणि वापरासाठी आपली बुद्धी मोकळी होते. आपण एआयला वापरताना बेसिक, सगळ्यात फंडामेंटल, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की एआय हा आपलं काम कमी करायला असलेला असिस्टंट आहे. आपलं काम आउटसोर्स नाही करायचंय. घरात बाई लावली जर आपण कामाला, तर ती आपल्याला मदत करते, ती आपला डिसिजन नाही घेऊन घेत तिच्यासोबत. आपण सांगतो हे हे काम करायचंय, अगदी त्याच रांगेमध्ये एआय पण आपल्याला मदत करतो आपण जे काम सांगू त्यासाठी.
1: अच्छा.
0: सो महिलांसाठी हा विषय समजून घेणं नितांत गरजेचं आहे, कारण आपण जे अष्टभुजा बनून असतो ना घरी, त्या अष्टभुजेला एक्स्ट्रा पॉवर देण्याचं काम एआय करतं.
1: खूप छान सांगितलं तुम्ही, कारण आज तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये प्रत्येकानेच पुढे जाणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही सांगितलं की उद्योजिका असो किंवा नोकरदार स्त्री असो, त्यांना एआय वापरणं आणि येणं खूप गरजेचं आहे. आणि तसंच गृहिणीला पण येणं खूप गरजेचं आहे, हो ना, जी घरी राहते, कारण तिला असं वाटते मला काय करायचंय शिकून, पण तिच्यासाठी पण खूप गरजेचं आहे, कारण की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेची आपल्याला गरज पडते.
0: नक्कीच.
1: तर ही गरज आपल्याला कुठे कुठे पडते हे सांगा.
0: खूपच छान प्रश्न. याच्यासाठी एक तर हा वापर खूप ठिकाणी होऊ शकतो आणि हे श्रोत्यांना सोपं चटकन लक्षात यावं म्हणून मी तीन भागात सांगते. पहिला भाग वैयक्तिक वाढ, पर्सनल ग्रोथ. मग तुम्ही वर्किंग वुमन आहात, तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही सासू आहात, सून आहात, कॉलेजमध्ये जाणारी अध्यापिका आहात, तुमचं प्रोफेशन काय यांनी फरक पडत नाही. तुमची वैयक्तिक ग्रोथ ही तर आहेच ना. पर्सनल ग्रोथ हा असा विषय आहे जो ज्याचा त्याला वेळोवेळी कळत असतो आणि

0: पर्सनल ग्रोथसाठी खूप सारे AI टूल्स अवेलेबल आहेत आपल्याला आता, जे तुमच्या कामामध्ये, जे तुमच्या घर कामामध्ये, जे तुमच्या परिवारासाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करू शकतात. जसं की काही टूल्स आहेत जे आपण लिहायला भाषेसाठी वापरतो, जसं की ChatGPT आहे, Gemini आहे, क्लाउड आहे. हे टूल्स आपण एखादा विषय सोप्या भाषेत कसा करता येईल, त्यावर रिसर्च कसा करता येईल, त्याच्यावर निबंध लिहायचा, त्यावर काही विचार ठेवायचे आहेत, त्यासाठी वापरतो. मोठा मजकूर, छोटा, ईमेल ऑपरेशन्स, याच्यासाठी या गोष्टी वापरतो. पण त्याचसोबत काही ठिकाणी नवीन स्किल शिकायसाठी पण या टूल्सचा वापर होऊ शकतो. की मला अमुक एखादी गोष्ट शिकायची आहे, तर त्याच्यासाठी एक छोटासा प्लॅन बनवून देत तो टूल तुम्हाला शिकवणार नाही, पण तुम्हाला त्याची आखणी करून देईल, त्याचं प्लॅनिंग करून देईल. खूपदा आपल्याला भाषेची अडचण असते, बोली भाषेत हवं असतं, आपण ट्रान्सलेट केलं तरी पण ती क्लिष्ट मराठी येते खूपदा. पण मग हे करताना हे टूल्स खूप कामात येतात. जेव्हा तुमचे रायटिंग टूल्स आपण म्हणतो, तुम्हाला खूप इझिली बोलण्याचे मुद्दे मिळू शकतात. तुम्हाला एक खूप इझिली एखादा आर्टिकल आहे जे तुम्हाला तुमच्या सुपिरियरने सांगितलं आहे की हे आर्टिकल तुम्ही हे करून आणा, तुम्ही इझिली त्यांना ट्रान्सलेट करू शकता. एखादा निर्णय गृहिणींबद्दल तुम्ही बोललात म्हणून सांगते की गृहिणींसाठी हे असतं की मला तसं काहीच करायचं नाही, मी का वापरू,
1: हो ना,
0: राईट. त्याच्यासाठी खूप छान पद्धतीने AI वापरता येतं. जसं की एखादा निर्णय आहे आपल्याला घ्यायचा, तुम्हाला माहितीये की मी घेणार, पण मग असं असतं की नाही, मम्मी इथे विचारलं तर असं होईल, तिथे विचारलं तर तसं, जज करतील सगळे. तुम्ही असे जे निर्णय आहे AI ला विचारू शकता, पण विथ अ फिल्टर. फिल्टर असं वापरायचं, मला या निर्णयाचे तोटे आणि फायदे सांग, मला 5 गोष्टी सांग या निर्णयावर अवलंबून असलेल्या. तुमच्या गोष्टी क्लिअर होतात, तुम्हाला निर्णय स्वतःच घ्यायचा आहे, तो AI नाही घेणार, पण तुमच्यासाठी या गोष्टींची मांडणी किंवा आखणी म्हणता येईल, प्लॅनिंग म्हणता येईल, ते तुमचा AI नक्कीच नक्कीच करू शकतो. दुसरा भाग, घर, आरोग्य, मुलं. AI काय लॅपटॉप किंवा GPT पुरतं मर्यादित नाही, तुमच्या फोनमध्ये आहे, तुमच्या घरामध्ये जर ते व्हॉइस असिस्टंट डिव्हायसेस असतील तर त्याच्यामध्ये आहे, तुमच्या TV मध्ये पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर इतक्या, आणि इंटरनेट ऑफ थिंग्स तर आहेच, तुमच्या ऍपवरनं लाईट बंद होतात, फॅन सुरू होतो, AC बंद होतो, या सगळ्या गोष्टी तर आता ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. असं असताना जेव्हा तुमच्या स्मार्टवॉच, तुमचे रिमाइंडर्स, तुमच्या ऍप्स, तुमचे व्हॉइस असिस्टंट्स, तुमचं लर्निंग ऍप, आजकाल लर्निंग पण ऍप्सवर चालतं, इथे सगळीकडे स्मार्ट फीचर्स असतात. मग तुमच्या औषधांचे रिमाइंडर्स असो, पाण्याचे रिमाइंडर्स असो, तुम्हाला स्टेप काउंटर असो, स्लीप ट्रॅकिंग असो, हे सगळ्या गोष्टी तुमच्या घराचं आरोग्य ठीक ठेवतं. आणि हे तुम्ही सगळं कन्सॉलिडेट करू शकता, एकत्र आणू शकता तुमच्या AI मध्ये. सो गृहिणींनी हा विचार मनातनं काढून टाकावा की माझ्यासाठी याचा काय फायदा आहे. प्रचंड उपयोग आहे मुलांसाठी. जेव्हा आपण आता म्हणतो घर, आरोग्य, मुलं, मुलांसाठी दर आठवड्याला कुठला ना कुठला प्रोजेक्ट असतो, नवीन ऍक्टिव्हिटी करायची असते, टिफिन मध्ये काही नवं द्यायचं असतं, मग तुम्ही रेसिपी शोधू शकता, ऍक्टिव्हिटी शोधू शकता. काहीच नसेल आणि तुम्हाला जर सुचत नसेल की मी काय करू, आता माझ्या मुलांसाठी काहीतरी अजून खाद्य हवं आहे, त्यांच्या बुद्धीला अजून काहीतरी हवं आहे, सारखे आपले स्क्रीन बघतात, हे करतात, याचे उपाय सुद्धा तुम्ही AI ला विचारू शकता की मला पेरेंटिंग क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज सजेस्ट कर. अगदी सोप्या पद्धतीने आपण या गोष्टी करू शकतो. तिसरा भाग, काम, उद्योजकता किंवा तुमचा व्यवसाय असेल, तुमचा व्यवसाय नसेल तरी घरची कामं पण. माझी घरची कामं ही 50 आहेत, ती मी दर आठवड्याला कशी विभागू शकते, हा एक सोपी गोष्ट झाली घरच्या गृहिणींसाठी. बाहेर करताना तुमचे ईमेल्स आहे, रिराईट्स आहे, तुम्हाला तुमच्या कंपनीचे पोर्टफोलिओज बनवायचे आहेत, प्रपोजल्स द्यायचे आहेत. कामांमध्ये एक खूप मोठा, जर तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे तुम्हाला लोकांशी बोलावं लागतं, क्लायंट फेसिंग असतं, तिथे कोऑर्डिनेशन्स आणि रिप्लाईजला खूप फरक पडतो. मी एक छोटी उद्योजिका आहे, मला एक ईमेल आला थँक्यू म्हणायला, तर मला त्याचा रिप्लाय टाकायचा आहे. काहीतरी नवीन ऑफर मी तयार करते आहे आणि ती मला 10 लोकांना, 15 लोकांना मेलवर टाकायची. याचं जे क्रिएशन असतं, हा मेसेज बनवणं जे आहे, कारण खूपदा तिथे कॅरेक्टर लिमिट असते, तुम्ही स्पेसिफिक 250 वर्ड्सहून जास्त शब्द नाही वापरू शकत, तेवढ्या कॅरेक्टर्स मध्येच बसवायचं. पण मग माझी ब्रँड लँग्वेज पण नको खराब व्हायला, व्हॉइस अँड टोन माझाच असला पाहिजे. असं असताना मला मराठीतच लिहायचं आहे, एवढ्या शब्दात लिहायचं आहे आणि हाच अर्थ जायला हवा, त्याच्यातली माहिती तुटायला नको, हे सगळं जेव्हा करायचं असतं तेव्हा AI खूप खूप मदतीचा असतो. सो अशा वेगवेगळ्या 3 भागांमध्ये तुम्ही AI चा वापर करू शकतो.
1: अच्छा, सोनश्रीताई खूप छान असं सांगितलं तुम्ही, कारण की आज प्रगती करण्यासाठी तंत्र

0: ची काय सुधारणं खूप महत्वाचं ठरतं. तर आता आपण पूर्णपणे त्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहायचं का, किंवा मग हे सांगा की एआय वापरताना स्वतःचा विचार आपण कसा जपायचा,
1: हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे या विषयाचा. की एआय वापरणं अगदीच चांगलं का वाईट या प्रश्नांमध्ये न पडता एआय वापरणं ही काळाची गरज आहे. ते वापरत असताना आपण आपली विचार करायची सवय जपणं हा मोठा भाग आहे या गोष्टीचा. आणि माणूस म्हणून, मनुष्य म्हणून ही बुद्धिमत्ता आपल्याचकडे आहे. तसं पाहिलं, आपण थोडं झूम आउट केलं आणि पाहिलं तर माणूसच शिकवतोय मशीनला की माझ्यासारखा विचार कसा करायचा, राईट. म्हणून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, आपल्याकडे नॅचरल इंटेलिजन्स आहे. म्हणून इथे एक छोटासा मनाचा ब्रेक खूप महत्वाचा असतो. तीन स्टेपचं फ्रेमवर्क आम्ही युजली याच्यासाठी कामात आणतो. तीन स्टेपचं रूल म्हणता येईल. एआय वापरताना सगळ्यात आधी स्वतः विचार करा. मग तुम्ही तुमचे काउंटर्स असू देत, स्टेप काउंटर, किंवा तुम्ही एखादी मदत मागत असाल, जसं आपण आत्ताच बोललो की मला हे हवंय, मला ते करून हवंय, मला याचा प्लॅनिंग हवंय, हा कुठलाही प्रश्न विचारण्याआधी पहिले हा नियम लावा की मी विचार करेल, मला नेमकं काय हवं आहे ते ठरवेल आणि त्यानंतरच प्रॉम्प्ट देईल किंवा विचारणा करेल. आपण व्हॉइस असिस्टंट मध्ये पण असतो तर विचारणा करेल. तो एआय उघडण्याआधी हे करायचं, म्हणजे आपण डिस्ट्रॅक्ट होत नाही. कारण आपला मूळ प्रॉब्लेम एआय नाहीच आहे, आपला प्रॉब्लेम डिस्ट्रॅक्शन आहे. आपला प्रॉब्लेम खूपदा आळस होऊन जातो की आहे ना मग करून घेईल. आपल्याला ती छोटीशी सवय आपल्याला लावायची. सगळ्यात आधी मी 2 मिनिट विचार करेल, थांबेल की मला नेमकं काय हवंय. मी विचार करून याचं उत्तर नाही मिळणार आहे का, खूप आहे का काम, ते कमी वेळात हवंय का, या सगळ्या गोष्टींची आखणी त्या 2 मिनिटात करायची आणि मग प्रश्न विचारायचा. मग ऍप उघडायची, जी कुठली तुमची प्रिफर्ड असेल ती. या गोष्टी क्लिअर झाल्या, हे मुद्दे तुमच्याकडे आले की मग दुसरा स्टेप एआय कडनं ऑप्शन्स घ्यायचे. की ही परिस्थिती आहे, ही सिच्युएशन आहे, हा प्रॉब्लेम आहे, असं असताना मी काय काय करू शकते ह्याचे पर्याय घ्यायचे. इन्स्टेड ऑफ की मी काय करू सांग आणि मग एआय त्याच्या अंडरस्टँडिंग नुसार तुम्हाला काहीतरी सांगेल, पण मग तुमच्याकडे त्याच्यासाठी काहीच चेकपॉइंट राहत नाही जेव्हा आपण 1-on-1 क्वेश्चन करतो. म्हणून आपण थोडं स्मार्ट बनायचं. कमांड देण्याआधी पहिले आपले मुद्दे क्लिअर करायचे,
0: बरोबर,
1: आणि त्याला म्हणायचं की आता या सिच्युएशनवर, या गोष्टीवर, या प्रॉब्लेमवर 5 पर्याय दे, 3 पर्याय दे. पर्याय आले की तुम्ही विचार करायला भाग पडता की ह्या पर्यायांपैकी माझ्यासाठी कुठला. मग ते पर्याय तुम्हाला, आणि पर्याय येण्यामागचं एक सेफ्टी उदाहरण पण असतं, सेफ्टी कारण पण असतं, यासाठी की तुमचा परिवार तुम्हाला माहीत, लोकांची स्वभाव तुम्हाला माहीत, तुमची एक्झॅक्ट सिच्युएशन तुम्हाला माहिती. एआयला फक्त तेवढंच माहिती जेवढं तुम्ही दिलंय, तो त्या बेसिसवर निर्णय देतोय. फायनल तुमचा जो निर्णय असेल, जी हुशारी आहे ती तुमच्याचकडे राहते. का? कारण तिसरी स्टेप म्हणजे निर्णय घेणं हे तुमच्याकडे असतं की हे मी करावं का नाही करावं. म्हणून पर्याय मागणं दुसऱ्या स्टेपमध्ये खूप महत्वाचं असतं. पर्याय आले की त्याची समज काय हे कळतं, आपल्याला पर्याय मिळतात, आपल्याला ते जास्त चांगल्याने समजून घेता येतात आणि ते जास्त रिअल असतात आपल्या सिच्युएशनसाठी. तिसरी स्टेप म्हणजे तुम्हाला त्याचं फायनल जे डिसिजन आहे ते आपण वापरायचं असतं. या खूप छोट्याच्या गोष्टीने आपली विचारशक्ती प्रचंड पद्धतीने जपता येते.
0: खूप छान सांगितलं. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. या अंतर्गत आज इंद्रधनु या मालिकेमध्ये डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि आजचा आपला विषय आहे एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. मैत्रिणींनो, वळूया पुन्हा आपल्या कार्यक्रमाकडे. तुम्ही म्हणालात की एआय म्हणजे काळाची गरज आहे, पण बरेचदा यावर आपल्याला अवलंबून सुद्धा राहावं लागतं, तर त्यावर अवलंबून राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे सांगा.
1: आता आपण त्या झोनकडे वळतोय जिथे थोडी थोडी भीती वाटायला लागते. एआय बद्दल भीती बाळगणं, वाटणं, आता ज्या पद्धतीने हे तंत्रज्ञान विकसित होत आहे अगदी साहजिक आहे. पण ह्यासाठी माझे स्वतःचे 3 नियम आहेत, 3 झोन्स आहेत. ग्रीन झोन, येलो झोन आणि रेड झोन, असे 3 झोन्स मध्ये मी पण ऑपरेट करते आणि मी पण सगळ्यांना सांगते की ह्याच पद्धतीने ऑपरेट करावं.
0: अच्छा.
1: ग्रीन झोन म्हणजे अशी कामं जिथे एआय सहज वापरता येतं, ज्याबद्दल आपण आतापर्यंत बोललो. ड्राफ्ट आहे, आयडियाज आहेत, समराइज करायची आहे काही गोष्टी, चेकलिस्ट बनवून घ्यायच्या आहे कामांच्या यादी, किंवा टाइम टेबल बनवून घ्यायचा आहे कामांचा, किंवा

0: आहे, लँग्वेजचं करेक्शन आहे, हे झाले ग्रीन झोनवाले कामं ज्याच्यामध्ये आपण कुठलीही प्रायव्हेट माहिती देत नाही आहे.
1: हो,
0: ज्या खूप सोप्या पद्धतीने आपल्या पेरिफेरीवाल्या गोष्टी इझी करू शकतात, जिथे आपण म्हणतो की माझा नाहक वेळ जातोय, ज्या जी कामं खूपच वेळ खाणारी असतात ती सगळी कामं ग्रीन झोन मध्ये होतात आणि ती एआय डेफिनेटली सोपी करतो. दुसरा झोन असतो येलो झोन, अशी विषय जिथे मला एआय ची मदत तर हवी आहे पण त्याचं डिसिजन नको आहे.
1: अच्छा,
0: मदत हवी आहे तर कशी? मला डॉक्टरकडे जायचं आहे, चार पाच रिपोर्ट्स केल्या, मग त्याच्यासोबत ते एवढं मोठं काय काय लिहून आलं मला कळलंच नाही त्याच्यात काय लिहिलं आहे, एखाद दोन गोष्टी वाढून आल्या तेवढं ते ब्लॅकमध्ये बोल्डमध्ये ठळक झालेलं आहे, पण पुढे काय? मग डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणाले हे गोळ्या घ्या, झालं. माझ्यातले प्रश्न तसेच राहतात. या ठिकाणी एआय कामात येतं. तुम्ही डॉक्टरांना प्रश्न काय विचारायचे हे एआय ला विचारू शकता. हे खूप सोपी होतं की मला डॉक्टरकडे जायचंय पण 10 प्रश्न जे डॉक्टरांना विचारायला हवेत विचारायचे डॉक्टरला. तुमचं जे ओपिनियन आहे ते तज्ञाकडनंच घ्यायचं आहे पण प्रश्न काय विचारायचे हे तुम्ही यायला विचारू शकता.
1: अच्छा,
0: हा तुमचा येलो झोन झाला. अशा गोष्टी ज्या सेन्सिटिव्ह असतात, फायनान्शियल ऍडवायझर, एआय तुमचा फायनान्शियल ऍडवायझर कधीही बनू शकत नाही. आपण कितीही माहिती फीड केली तरीही त्यातला जो तज्ज्ञ आहे आपण त्याच्याचकडे जायचं, पण त्या तज्ज्ञाला विचारायचे प्रश्न जर तुमच्याकडे नसतील तर ती एआयकडनं बनवून घ्यायची. तिसरा म्हणजे रेड झोन, जिथे हा सगळ्यात जास्त धोकादायक बनतो. आता मगाशी मी एक्झाम्पल घेतलं तुमच्या ब्लड टेस्ट रिपोर्ट्स. आता हे जर करायचं असेल तर आपण म्हणू की अरे पण मग मी प्रश्न कोणत्या बेसिसवर विचारेल, हे या गोष्टी येतात रेड झोन मध्ये. जेव्हा तुम्हाला अशी माहिती आहे जी एआय मध्ये टाकता कामा नये त्याचा दुरुपयोग होऊ शकतो.
1: अच्छा,
0: ओटीपी, तुमचे पासवर्ड्स, तुमचे पॅन कार्ड, तुमचे डिटेल्स, तुमचे लीगल डॉक्युमेंट्सचे डिटेल्स, तुमचे आयडेंटिटी डिटेल्स, तुमच्या ब्लड रिपोर्ट्स एक्झॅक्ट, मुलांचे फोटोज, त्यांच्याबद्दलचे डिटेल्स, पत्ता, ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या खूपच स्पेसिफिक असतात, ज्या आपण कुठल्या पण जनरल प्लॅटफॉर्मवर नाही टाकत, त्या डिटेल्स कधीही एआयला फीड करू नये. का? कारण एआय, तुम्ही पण आपल्याला जे काही डिसिजन्स मिळतात एआयकडनं ते जगभर मिळणाऱ्या फाईल्समधनं वर्कआउट होऊनच मिळत आहे. तो त्याच्यावरच काम करतो. ही माहिती अख्ख्या जगातनं पुरवली जाते आणि त्या जगात आपणही येतो.
1: हो,
0: मग ही माहिती जर सगळ्या पद्धतीने वापरली जाते आहे तर आपण दिलेली माहिती पण सगळ्या पद्धतीने वापरली जाईल. म्हणून कुठलीही खासगी माहिती त्यावर कधीही टाकू नयेत. यासाठी एआय वापरताना तुमची डिजिटल सेफ्टी, तुमची प्रायव्हसी हा स्वतंत्र मोठा विषय आहे, पण सध्या हे तीन झोन्स आपण नेहमी पाळायला हवेत. रेड झोन, येलो झोन अँड जो आपला कुरण असू शकतो असा ग्रीन झोन.
1: खूप छान अशी महत्वाची माहिती तुम्ही आता दिली. तर आता हे सांगा की कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय वापरताना प्रायव्हसी आणि सुरक्षिततेची कोणती काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे?
0: आता आपण बोललो की प्रायव्हसी खूप महत्वाची आणि त्याचे संदर्भ वापरणाऱ्यालाच माहिती असतात, वापरणाऱ्या माणसालाच माहिती असतं.
1: बरोबर,
0: मशीनला माहिती राहणार नाही. पण एक खूप मोठी गोष्ट इथे समजून घ्यावी लागते. आपला डिजिटल फुटप्रिंट, जसं मी आधी पण म्हणाली, हा फक्त एआयमुळे तयार नाही होत. आपण सोशल मीडिया वापरतो, ऑनलाईन शॉपिंग करतो, युपीआय वापरतो. भारतात अगदी युपीआय डिजिटल पेमेंट्स अगदी पीकवर आहेत. फोटोज आपण क्लाउडवर अपलोड करतो, मॅप्स वापरतो, तो लोकेशन सर्व्हिस ऑन करायला लागतो. ही सगळी माहिती आपण शेअर करतो. ही सगळी माहिती आपण रोजच्या दिवसात, तुम्ही आत्ता आठवलं तर सकाळपासून आतापर्यंत किती किती ठिकाणी माहिती गेलेली आहे आणि ती पण फक्त आजच्या दिवसाची, आतापर्यंतची तर मी बोलतच नाहीये. सो एवढी जर आपण माहिती करतो तर फक्त एआयचा प्रश्न नाही आहे. जे काही आपल्या डिजिटल फुटप्रिंटमध्ये आहे ते सगळं ओपन आहे कुठल्याही एआयला ऍक्सेस करायला. सो प्रश्न एआयच्या सुरक्षिततेचा किंवा प्रायव्हसीचा नाही आहे, प्रश्न आपल्या डिजिटल सवयींचा आहे.
1: अच्छा,
0: की आपल्या डिजिटल सवयी काय आहे, आपण कुठे काय शेअर करतो आहे. इथे एक साधं फ्रेमवर्क आपण वापरतो. युजली चार प्रकार त्याच्यातले लक्षात ठेवू शकतो आपण. चार गोष्टी, पहिली ही पब्लिक माहिती असते. पब्लिक माहिती जी ऑलरेडी पब्लिक आहे, माझी कंपनी आहे, त्याचं नाव, त्याचा ऍड्रेस, त्याचा फोन नंबर ऑलरेडी पब्लिक मध्ये आहे कारण आपण रजिस्टर करतो गव्हर्नमेंट एंटिटीमध्ये. पण आपला आधार पब्लिक नसतो कारण तुम्ही जर तुमच्या डिजी लॉकरवर आधार बघितला तर समोरच्या नंबर्सवर फुल्या फुल्या असतात आणि शेवटी फक्त तुमचे चार डिजिट दिसतात. सो असं नाही समजायचं की माझा आधार पण प्लॅटफॉर्मवर आहे तर तो पण पब्लिक, असं नाही. दुसरा प्रकार म्हणजे प्रायव्हेट माहिती.

0: वैयक्तिक माहिती, जसं आपण बोललो माझा फोटो, घरचा पत्ता, नंबर, आयडीज, असं सगळं, ही माहिती टाकताना काळजी घ्यायला हवी. तिसरी गोष्ट सेन्सिटिव्ह माहिती. आता सेन्सिटिव्ह माहिती म्हणजे काय? माझ्या घरात किती लोक आहे ही प्रायव्हेट माहिती झाली. माझ्या घरात कोण लोक आहेत, त्यांची नावं काय, ते कसे दिसतात, ही सेन्सिटिव्ह माहिती. मग ही जी सेन्सिटिव्ह माहिती आहे ती मास्क करून वापरायची. जसं की आपण म्हणालो की आम्हाला 10 प्रश्न विचारायचे डॉक्टरांना, कसं विचारायचं, मेडिकल रिपोर्ट आहे, ती मास्क करून विचारा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, फक्त अप्रोच बदलायचा आहे थोडासा. तसंच तुम्ही जर म्हणालात की माझं फायनान्शियल, तुम्हाला काही ऍडवायझर हवं असेल, किंवा सगळे म्हणतात इकडे तिकडे खूप मी गोष्टी ऐकते आहे, पण मला ना माझ्या सिच्युएशनसाठी काहीतरी हवं आहे, आणि मला माहिती आहे कुठे जायचं, पण मला त्यांच्यासमोर मूर्ख नाही ठरायचंय, मला नीट प्रश्न विचारायची आहेत. मग असं करताना काय करायचं, एक सिच्युएशन एक्सप्लेन करायची. असं नाही सांगण्याची गरज की मला हा प्रॉब्लेम येतोय, तुम्ही सिच्युएशन एक्सप्लेन करा आणि त्याच्यातनं प्रश्न घ्या. म्हणजे ही तुमची जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती बाहेर जाणार नाही. चौथी गोष्ट सगळ्यात सगळ्यात महत्वाची, प्रोटेक्टेड माहिती. याच्यासाठी एकदम प्रॅक्टिकल रूल जो मी आता सांगितला, मास्किंग. मास्क इट बिफोर यू आस्क इट. अगदी डोक्यात फिट करून घ्यायचं की मी मास्क नाही केला तर मी आस्क नाही करू शकत. मास्क इट फर्स्ट. तुम्हाला या सगळ्या पद्धतींच्या गोष्टींसाठी खूप मदत मिळते, पण इन्फॉर्मेशन प्रायव्हसी ही अटमोस्ट इम्पॉर्टंट असते. जर तुम्हाला क्लायंट बद्दल काही विचारायचंय तर कंपनीचं नाव मिटवा, फक्त क्लायंट लिहा, फोन नंबर्स मिटवा, अड्रेस लाईन्स मिटवा. अगदी साध्या पद्धतीने आपण फोनमध्ये गोष्टी क्रूप करू शकतो, त्याच्यावर ब्लॅक हायलायटरने तुम्ही कव्हर करू शकता की मला जेवढी सिच्युएशन आहे तेवढीच विचारायची, बाकी गोष्टी कर. थोडस एफर्ट्स जास्त लागेल, पण या मास्किंगने खूप जास्त फरक पडतो. आणि आपण आपल्या सवयी बदलायच्या त्यात आहेच, ते महत्वाचं आहे. पण याच्याशिवाय ह्या ज्या इनपुट्स आपण डेलिबरेटली देतो, त्या इनपुट्स देताना आपल्याला मास्किंग करणं खूप गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं सोनश्रीताई. तर एआयचा सजग आणि उपयोगी वापर करण्यासाठी स्त्रियांनी कोणते नियम पाळायला हवेत हे सांगा.
0: याच्यासाठी मी रफली 5 नियम देऊ शकते. बघायचं की आपण 5 गोष्टी करतोय का. सगळ्यात आधी थांबायचं, विचार करायचा की मला विचारायचं काय आहे, विचारण्याची गरज आहे का, की हे माझ्याच बुद्धिमत्तेने सॉल्व्ह होतं आणि मला आर्टिफिशियल बुद्धिमत्तेची गरज नाही. स्वतःला विचारा माझं मत काय आणि त्या मतानुसार मला उत्तर हवं आहे का. रूल नंबर 2, प्रॉम्प्ट स्पष्ट द्यायचा. जर मी अस्पष्ट प्रश्न विचारला तर मला उत्तरही अस्पष्ट येतं. तिसरी गोष्ट, कामानुसार टूल्स निवडायचे. प्रत्येक गोष्टीसाठी एकाच टूलकडे विसंबून राहण्याची गरज नाही, कारण ते त्या पद्धतीने बनलेलं नसू शकतं. लिखाण आहे तर तुम्हाला जेमिनी आहे, तुम्हाला जीपीटी आहे, बाकी इतर टूल्स आहेत. तुम्हाला डिझायनिंग करायचं तिथे इतर टूल्स आहेत. तुम्हाला प्लॅनिंग करायचं तिथे वेगळी टूल्स आहेत. या पद्धतीने रिमाइंडर्स कोणी द्यायचे, रुटीन कोणी ठेवायचं, अशा टूल्सला तुम्ही विभागू शकता. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा जास्तीत जास्त वापरही करू शकता आणि एफिशियन्सी तुम्हाला मिळते. त्यानंतरचा चौथा नियम जो आपण आत्ताच पाहिला, सगळ्यात महत्वाचा, खासगी माहिती काढायची. मास्क करायची. मास्क इट बिफोर यू आस्क इट. दॅट इज युअर फोर्थ. आणि पाचवा नियम सगळ्यात महत्वाचा, अंडरलाईनिंग एव्हरीथिंग जे आज आपण डिस्कस केलं, आपण हुशारी आपल्याकडे ठेवायची. एआय हुशार आहे, पण हुशारी आपलीच असली पाहिजे. तो माझा असिस्टंट म्हणून काम करतोय, ती माझी असिस्टंट म्हणून काम करते, माझी असिस्टंट म्हणून काम करते, म्हणजे डिसिजन मेकिंग माझा आहे, लॉजिक माझा आहे, त्यातले प्रिन्सिपल्स व्हॅल्यूज माझे आहेत. हा पाचवा सगळ्यात महत्वाचा नियम आहे, जो सगळ्या स्त्रिया तशाही त्यांच्या रोजच्या नातेसंबंधांमध्ये, कामांमध्ये, स्वतःच्या जडणघडणामध्ये, पोरांच्या जडणघडणामध्ये वापरतातच. पण एआयच्याही बाबतीत हीच गोष्ट लागू होते. हे असे 5 नियम आहेत जे तुम्हाला सगळ्या पद्धतीने प्रोटेक्ट पण करतात, पण ऍट द सेम टाइम एम्पॉवर पण करतात.
1: खूप छान सांगितलं सोनश्रीता. आणि खरंच जर आपल्या मैत्रिणींनी एआयची माहिती जास्ती जाणून घेतली आणि त्याचा जर वापर केला तर त्यांच्यात नक्कीच आत्मविश्वास निर्माण होईल. तर तुम्ही आज इथे आलात आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती या विषयावरती खूप छान असं मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं, ते नक्कीच त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा करूया. तर तुम्ही इथे आलात, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: सो मच. थँक्यू सो मच.
2: मैत्रिणींनो, इंद्रधनु या मालिकेमध्ये एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती

नमस्कार मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

एक वजन 5 मिनिटे झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबडकर यांचं गीत संगीत सुधीर फडके यांचं.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातले शंकर महादेवन यांनी गायलेलं पुरुषोत्तम दारव्हेकरांचं गीत, संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

सतीची पुण्याई या चित्रपटातलं गीत ऐकूया. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात, जगदीश खेमणकर यांचं गीत, संगीत प्रभाकर जोग यांचं.

गडबड घोटाळा या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा। डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्तुगल, त्रिनिदाद, टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड। मोसमी पावसाचं केरळात आगमन। पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार। आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज नेहलानी यांचं मुंबईत निधन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं बैठक सुरू आहे। ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातल्या सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेते चर्चा करतील। त्याआधी डेल्सी रॉड्रिक्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली। त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली। डेल्सी रॉड्रिक्स यांचं 5 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्ली इथं आगमन झालं। त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळात व्हेनेझुएलाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री यांचा समावेश आहे। व्हेनेझुएलाचं शिष्टमंडळ ऊर्जा, औषध निर्माण आणि वाहन क्षेत्राशी संबंधित आस्थापनांना भेट देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितलं। भारत आणि व्हेनेझुएला हे ऊर्जा क्षेत्रातले महत्वाचे भागीदार असून भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रानं व्हेनेझुएलाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली। या भेटीमुळे हे संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेनं एक ठराव मंजूर केलाय। 4 रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रॅट्सना साथ दिल्यानंतर 215-208 मतांनी हा ठराव मंजूर झाला। इस्रायल आणि अमेरिकेनं गेल्या फेब्रुवारीपासून इराणमध्ये छेडलेल्या युद्धावरून अमेरिकन संसदेत नाराजी उमटत असून ट्रम्प यांच्या युद्धखोरीवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकन संसदेचा हा चौथा प्रयत्न आहे। मात्र रिपब्लिकन पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अमेरिकन प्रतिनिधीगृहात अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही। इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात परस्परांबरोबरचा

शस्त्रसंधी आणखी वाढवण्यावर तसंच लेबनॉनमध्ये प्रायोगिक तत्वावर अनेक सुरक्षा क्षेत्र निर्माण करण्यावर सहमती झाली. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना या क्षेत्रात प्रवेश करायला बंदी असेल. या सुरक्षा क्षेत्रांचा संपूर्ण ताबा लेबनीज सैन्यानं घ्यावा अशी तरतूद या करारात करण्यात आली असून या उपायांमुळे सर्वसमावेशक शांतता आणि सुरक्षा कराराच्या दिशेनं प्रगती शक्य होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान हिजबुल्ला गटानं गोळीबार पूर्णपणे थांबवल्यावर आणि लिटानी नदीच्या दक्षिणेकडच्या भागातून माघार घेतल्यावरच हा शस्त्रसंधी लागू होईल असं अमेरिकेच्या मध्यस्थीनं पार पडलेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद टोबॅको तसंच झिम्बाब्वे या पाच देशांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड केली. हे देश 1 जानेवारी 2027 रोजी आपला कार्यभार स्वीकारतील आणि 31 डिसेंबर 2028 पर्यंत कार्यरत राहतील. नव्यानं निवड झालेले देश डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या अस्थायी सदस्य देशांची जागा घेतील. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी उमेदवार देशाला संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्य देशांपैकी 2/3 सदस्यांचा पाठिंबा मिळवणं आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 सदस्य आहेत. ब्रिटन, चीन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका हे स्थायी सदस्य आहेत तर 10 अस्थायी सदस्य वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमधून निवडले जातात. यापैकी 5 सदस्यांची दरवर्षी नव्यानं निवड होते. ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन उत्तर प्रदेशात वाराणसी इथं करण्यात आलंय. आज आणि उद्या होणाऱ्या या बैठकीत चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. या बैठकीत वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातले तज्ज्ञ चर्चा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज मेघालयात शिलाँग इथं ईशान्येकडच्या राज्यांची 73वी परिषद सुरू झाली. या परिषदेत ईशान्येकडच्या राज्यांमधल्या विकासाबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. पायाभूत सुविधा विकास, शेती, बगीचे, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प यासारख्या विविध क्षेत्रांचा यात समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 बाबतही चर्चा होणार आहे. या परिषदेत ईशान्येकडच्या 7 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे अधिकारी सहभागी झाले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं आज केरळमध्ये आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली. नैऋत्य मोसमी पावसानं आज नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, संपूर्ण लक्षद्वीप बेटं, केरळ आणि माहे, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या काही भागांमध्ये, कोमोरीन परिसराच्या उर्वरित भागांमध्ये, आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि नैऋत्य, पश्चिम मध्य, पूर्व मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात आगेकूच केले. यापूर्वी हवामान विभागानं 26 मे रोजी केरळमध्ये मोसमी पावसाची सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला होता. वातावरणातल्या एल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली. भारतातला वायव्य प्रांत, ऑस्ट्रेलियाचा गहू पट्टा, थायलंडचा तांदूळ पट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलंय. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या 8 जून पर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानियामध्ये सुमारे 70-75 देशातले 500 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होत आहेत. भारतात बंदी असलेल्या बर्मीज सुपारीच्या सीमापार तस्करीचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज ईशान्य भारतात

मिझोरममध्ये चंफाई या म्यामा सीमेवरच्या शहरात मोठी शोध मोहीम राबवली. तस्करीच्या जाळ्यात सहभागी असलेल्या स्थानिक संशयित व्यक्तींच्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकले. या व्यक्तींनी टियू नदीमार्गे म्यामामधून बेकायदेशीरपणे बर्मीज सुपारीची तस्करी केली, स्थानिक गोदामांमध्ये ती साठवली आणि बनावट ई वे बिलं आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून ती कायदेशीर स्थानिक खरेदी असल्याचं भासवलं असा ईडीचा आरोप आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर हर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रफीत बनवली होती. बिहारमध्ये मुझफ्फरपूर इथं ब्रह्मपुरा परिसरातल्या एका खासगी रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्तुगल, त्रिनिदाद टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: यानंतरचा कार्यक्रम लगेचच।
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र।
2: धाराशिव जिल्ह्यात खरीपाचे 6,50,029 हेक्टर क्षेत्र निर्धारित। जिल्ह्यात 11 गावात 16 टँकर तर 65 गावात 99 विहिरी अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा आणि ध्वजदिन निधी संकलनात धाराशिव राज्यात 3rd क्रमांकावर।
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती।
2: धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामाकरता कृषी विभागानं 6,50,029 हेक्टर क्षेत्र निर्धारित केलं आहे। यात सर्वाधिक 4,73,000 हेक्टर सोयाबीन तर 41,635 हेक्टर तूर आणि 10,300 हेक्टरवर मुगाचा पेरा निर्धारित केला आहे। यासाठी सोयाबीनचे 1,24,163 क्विंटल बियाण्यांसह 23,912 मेट्रिक टन खताची आवंटन मंजूर करण्यात आली आहे। जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं तुळजापूर उमरगा आणि लोहारा तालुक्यातल्या 7 पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्याच्या वापरासाठी आरक्षित केला आहे। जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी या संदर्भात आदेश जारी केले। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 2 तालुक्यात 11 गावात 16 टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे। यासोबतच जिल्ह्यातल्या 4 तालुक्यातल्या 65 गावात 99 विहिरींच्या अधिग्रहणातून पाणी पुरवठा होत आहे। चालू वर्षात एलनिनो प्रभावामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता आहे। या संभाव्य दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि पिकांना पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता मिळावी यासाठी जिल्हाधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मूलस्थानी तंत्राचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्याचं आवाहन केलं आहे। शेतात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून ओलावा टिकवून ठेवणं तसंच रुंदसरी वरंबा पद्धतीचा वापर करण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे। यासोबतच जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी धूप प्रतिबंधक पिके घेणं आणि खोल नांगरट करणं आवश्यक असल्याचं कृषी विभागानं सांगितलं आहे। धाराशिव जिल्ह्यात खरीप 2025 हंगामातील पीक विम्यासंदर्भातील मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला पेच अखेर सुटला आहे। कृषी विभाग आणि राज्य सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं असून जिल्ह्यातील 4,05,044 शेतकऱ्यांना सुमारे 336,46,00,000 रुपयांचा पीक

0: प्रतिमा वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लातूर बीड धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या एका जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 9 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल झाले. यात भारतीय जनता पक्षाकडून माजी मंत्री बसवराज पाटील तर काँग्रेसकडून महेश देशमुख यांनी अर्ज दाखल केले. सेरेंटिका कंपनीच्या 30 मेगावॅट क्षमतेच्या कळंब पवन ऊर्जा प्रकल्प टप्पा 1 उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते झालं. जिल्ह्याच्या विकासासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असून नवीकरणीय ऊर्जेच्या माध्यमातून जिल्ह्यात शाश्वत विकासाला चालना मिळेल असं ते यावेळी म्हणाले. याअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात सुमारे 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं चालवले जाणारे तुळजापूर इथले श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळानं या महाविद्यालयाचा शासनाकडे हस्तांतरण करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. सशस्त्र सेना ध्वज दिन 2024 निमित्त निधी संकलनात उल्लेखनीय कामगिरी करत धाराशिव जिल्ह्यानं राज्यात 3 क्रमांक पटकावला आहे. या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. या अंतर्गत 1,34,84,000 रुपये इतका निधी जमा करण्यात आला असून हे प्रमाण दिलेल्या उद्दिष्टाच्या तब्बल 236% इतकं आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या धाराशिव तालुक्यातल्या बेंबळी इथल्या धारासूर मर्दिनी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्याचं जागतिक बँकेच्या तज्ज्ञांनी विशेष कौतुक केलं आहे. कंपनीला नुकत्याच दिलेल्या भेटीदरम्यान तज्ज्ञांनी कंपनीच्या आतापर्यंतच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. कंपनीमार्फत आंबेवाडी इथं डाळ गिरणी स्वच्छता प्रतवारी आणि पॅकेजिंग प्रकल्प उभारण्यात येत आहे. सोयाबीन बियाण्यांचे वाढलेले दर विचारात घेऊन भारतीय किसान संघाच्या धाराशिव शाखेनं नॅशनल सीड कॉर्पोरेशनचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर घरपोच ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा शुभारंभ भारतीय किसान संघाच्या धाराशिव शाखेचे अध्यक्ष नितीन घुले यांच्या हस्ते जेवळी इथं करण्यात आला. जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या 132 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात किमान 10 तरुण उद्योजक घडवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45:50 झाले आहेत. भावधारा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके यांनी गायलेलं राम उगावकरांचं गीत ऐकूया.

हो क्या।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत दो बीघा जमीन या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: बंगाली साहित्य संगीत आणि ललित कलांनी हिंदी जगताला ललांभूत कलाकृती दिल्या आहेत. सत्यजित राय, ऋत्विक घटक, ऋतिकेश मुखर्जी, बिमल रॉय, मृणाल सेन, अपर्णा सेन यांचे चित्रपट सृष्टीला मोलाचं योगदान आहे. त्यातील बिमल रॉय यांनी अत्यंत रंजक आणि क्रूरतेचे भंजक चित्रपट दिले आहेत. त्यांच्या पहिल्या चित्रपटाने चित्रपट जगतातला एका नव्या जॉनरची पायाभरणी झाली. फक्त ग्लॅमर आणि मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांना वास्तवाकडे आणलं आणि तेही कलात्मकतेचं भान ठेवत. पहिल्या चित्रपटाची मूळ कल्पना रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेतली एक ओळ आहे, दुई भिगा जमीन या कवितेवरची, आणि रिक्षावाला या लघुकथेवरती हा चित्रपट आहे. सलील चौधरीने त्याची पटकथा लिहिलेली आहे. दो बिघा जमीन ही भारतीय बदलता समाज समजायचा असेल तर असे चित्रपट बघायलाच हवे. अस्सल मराठी माती समजायची तर भालजी पेंढारकर, जब्बार पटेल, राजा परांजपे, बाबूराव पेंटर, आज कदाचित बाबूरावांचं काही मिळणं कठीण आहे, सरकारी पाश आठवून बघा. दो बिघा जमीन मध्येही जमिनीवरती जीवापाड प्रेम करणाऱ्या दाम्पत्याला लहानसं कर्ज फेडता न आल्याने जमीन विकावी लागणं, त्याच्या जीवाची तगमग आणि दुःख फक्त जमीन जाणं एवढंच नाहीये तर पोटासाठी काय करायचं एवढंच नाही तर ती माती ही त्यांची पिढ्यांपिढ्यांची माय आहे, त्यांचा जीव तिच्यात अडकलेला आहे. देशात आधुनिकीकरणाचं वारं वाहू लागलं हा तो काळ आहे. कारखानदारी वाढू लागली आहे आणि शंभूची जमीन गिळायला कारखानदार मालकाचा डाव आहे. तो हिरवा पट्टा मिळाला तर त्याचा कारखाना उभा राहू शकतो. शंभू, पत्नी पारो, मुलगा आणि वडील असे हे गरीब कष्टाळू आणि प्रेमळ कुटुंब आहे. झोपडीत राहणारे नायक नायिका दाखवायचं झाडस आजचं निर्माते क्वचितच दाखवतील. आजच्या प्रेक्षकांनाही अशा झोपडीत राहणाऱ्यांबद्दल घृणाच असते. पण हा काळ होता जेव्हा गरीब आणि मध्यम वर्ग यांच्यात आर्थिक भेद आजच्या इतका प्रचंड नव्हता. मध्यम वर्गाच्या मनात

0: गरिबांविषयी सहानुभूती असे, त्यांच्या संघर्षाची जाण असे. खेड्यातील गरीब पती पत्नी आणि कुटुंब पाहणे, त्यांचा जमीन वाचवण्यासाठी चाललेला अकटो विकट प्रयत्न पाहणे, प्रेक्षकांना येणाऱ्या काळाची चाहूल लागते. शंभू जीवाच्या आकांताने विचारतो, आई विकू? अरे बाप होशील, त्याच्यावरती खरं तर 65 रुपयांचं कर्ज असत. ते फेडताना शंभू आणि परिवाराची चाललेली केविल वाणी धडपड आपल्यालाही अस्वस्थ करते. आजही महाराष्ट्रात शेतकरी कर्ज न फेडता आल्याने आत्महत्या करतांच्या बातम्या ऐकून वास्तव किती भीषण आहे हे आपल्यालाही जाणवतं. पैसेवाल्यांची कोट्यवधींची कर्ज माफ होताना आपण पाहतोय, घरातलं किडूक बिडूक विकूनही आवश्यक ती रक्कम जमत नाही. शहरात येऊन तो अक्षरशः घाम गाळून पैसे जमवू लागतो. शहरातील लोकांची लवाडी लगेच त्याच्या ध्यानात येतेच. ह्या कष्टमय जीवनात आनंद असतो तो पती पत्नी मधील गाढ प्रेमाचा. अनेक दिवसांच्या अवकाळानंतर पावसाचे मेघ आकाशात दाटतात आणि हाडाचे शेतकरी आनंद जातात. पावसाच्या सरींमध्ये आपल्या पत्नीला खेचून भिजवणारा बलराज सहाणे पाहणं हा अक्षरातील रोमांस चित्रकरणात उतरलेला असतो. हरियाला सावध ढोल बजाता आया हे गीत आनंद देतं, पण कारखाना उभारला जात असताना पाहणं किती कष्टदायक असतं हेही जाणवतं. आपले इमान न सोडणारे नायक नायिका हृदयाला स्पर्श करतात आणि कलेचा आनंदही देतात.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला दो बिघा जमीन या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. आता ऐकूया हा कार्यक्रम कृषीवाणी. यामध्ये बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग या माहितीचा भाग दुसरा.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कृषीवाणीमध्ये आपण बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग या विषयीचा भाग दुसरा ऐकणार आहोत. जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया ही सुद्धा केली जात असते. 250 ग्रॅम जीवाणू संवर्धनाचं पाकिट 10 ते 15 किलो बियाण्याला वापरावं. 1 लिटर पाण्यामध्ये 125 ग्रॅम गोळ टाकून द्रावण उकळून घ्यावं. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन टाकून बियाण्यास हळुवारपणे लावावं. जीवाणू संवर्धकाचा लेप बियाण्यावर समप्रमाणात ओलसर करून जीवाणू संवर्धन सारख्या प्रमाणात बियाण्याला लावावं. नंतर बियाणं सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावं. अशी बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्याची पेरणी ताबडतोब करावी, म्हणजेच 24 तासाच्या आत पेरणी करावी. पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही, बियाण्याची उगवण क्षमता वाढते, बियाण्यांद्वारे उद्भवणारे रोग टाळता येतात, रोपांना अन्नद्रव्य पुरवठा होतो, त्यामुळे रोपं जोमदार आणि निरोगी वाढतात. बीज प्रक्रियेसाठी पीक निहाय जीवाणू संवर्धन अशी आहेत. एझेटोबॅक्टर हे ज्वारी, गहू, भात, तृणधान्य, सूर्यफूल, तीळ, कारळा इत्यादी गळित धान्य पिकांसाठी वापरलं जातं. याची बीज प्रक्रियेची मात्रा ही प्रति किलो बियाण्याला 25 ग्रॅम या मात्रेमध्ये वापरलं जातं. रायझोबियम हे सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग इत्यादी डाळवर्गीय आणि गळित धान्य पिकांसाठी वापरलं जातं. याचं प्रमाण आहे 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं. तर स्फुरद हे सर्व पिकांकरता वापरलं जातं. ह्याचं प्रमाण आहे 20 ग्रॅम प्रति किलो बियाणं. ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक हे सर्व पिकांकरता वापरलं जातं आणि ह्याचं प्रमाण आहे 6 ग्रॅम प्रति किलो बियाणं. जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करताना काही काळजी सुद्धा घ्यावी लागते. ही प्रक्रिया बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर शेवटी करण्यात यावी. रायझोबियम जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया पाकिटावर नमूद केलेल्या विशिष्ट पिकाच्या गटसमूहास करावी. ट्रायकोडर्मा सोबत रायझोबियम किंवा एझिटोवेक्टर स्फुरद विरघळणारे जीवाणू या जीवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया करता येते. रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं, यामध्ये बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बी भिजवावं. प्रथमतः 100 किलो 1 लिटर पाणी या प्रमाणात भांड्यामध्ये 1 मिनिटभर घोळावं. नंतर बुरशीनाशक दिलेल्या प्रमाणात टाकून पुन्हा हे बियाणं 5 मिनिटांपर्यंत लाकडी दांडा किंवा उलथनं वापरून चांगलं घोळावं. बियाणं मिश्रण कोरडं

0: होईपर्यंत ही घोळण्याची प्रक्रिया चालू ठेवावी. मोठ्या प्रमाणावर बियाणं प्रक्रिया करायची असेल तर पाण्याच्या प्रमाणात थोडीफार प्रमाणात वाढ करावी, जेणेकरून बुरशीनाशकाची बियाणं सारख्या प्रमाणात सहजतेनं चिकटेल. त्यानंतर प्रक्रिया केलेलं बियाणं सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावं. बियाणं प्रक्रिया शिफारसीमध्ये दिलेल्या शिफारसीनुसार 1 किलो बियाण्याला लागणाऱ्या बुरशीनाशकाचं प्रमाण घेऊन बियाण्यास चोळावं. त्यापूर्वी बियाण्यास पाण्याचा शिंपडा देऊन ओलं करून घ्यावं. अशी प्रक्रिया करताना हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावेत. बुरशीनाशकाच्या घट्टसर द्रावणाची प्रक्रिया ही प्रक्रिया मशीन किंवा यंत्राद्वारे करावी. प्रथम 100 किलो बियाणं 1 लिटर पाणी या प्रमाणात बीजप्रक्रिया ड्रम मध्ये घ्यावं. नंतर यात बुरशीनाशक दिलेल्या प्रमाणामध्ये बीजप्रक्रिया ड्रम मध्ये टाकून 30 ते 40 वेळा फिरवावं. बियाणं मिश्रण कोरडं होईपर्यंत ही घोळण्याची प्रक्रिया चालू ठेवावी. मोठ्या प्रमाणावर बियाणं प्रक्रिया करायची असेल तर पाण्याच्या प्रमाणात थोडीफार वाढ करावी, जेणेकरून बुरशीनाशक बियाण्यास सारख्या प्रमाणात सहजतेनं चिकटेल. त्यानंतर प्रक्रिया केलेलं बियाणं सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावं. रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करताना काही काळजी घेणं आवश्यक आहे. यामध्ये बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बी भिजवावं, बियाण्याला बुरशीनाशकाची भुकटी चोळावी, भुईमुग सोयाबीन इत्यादी पातळ सान असणाऱ्या बियाण्याला बीजप्रक्रिया करताना जीवाणू संवर्धन अथवा बुरशीनाशकाचं घट्ट द्रावण करावं आणि बियाण्याचं टर्फल निघणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. बियाणं प्रक्रियेसाठी मातीचं किंवा धातूचं भांडं अथवा प्लास्टिक पिशवीचा वापर करावा. या भांड्याचा वापर अन्न शिजवण्यासाठी करू नये.
1: बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग या माहितीचा भाग दुसरा कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकला. तो वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोतेहो नमस्कार. आपण आज रजोनिवृत्तीच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण आधीच्या भागांमध्ये जे बघितलं की कोणती लक्षणं असतात, काय परिणाम होतात शरीरावरती, त्याच्याबद्दल आता काय काळजी घ्यायला पाहिजे हे महत्वाचं आहे. हॉट फ्लशेस जे मी तुम्हाला सांगितलं होतं की अचानक घाम येणं, दिवसा घाम येणं, रात्री घाम येणं, मग याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे. गरम पाणी किंवा गरम काही पेय असेल ते पिऊ नये अशा स्त्रीने, आणि सुती कपडे घालावेत, पंख्याखाली झोपावे, अधेमध्ये एसीचा वापर केला तरी पण चालू शकतो. मूड चेंजेस असतात, मूड चेंजेससाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं राहतं मेडिटेशन, म्हणजे ध्यानधारणा. मग ते वेगवेगळ्या प्रकारची असते, ती सुद्धा आपण सल्ल्यानुसार करू शकतो. योगासनं, योगासनांचा तुम्ही वापर करू शकता. योगासनामध्ये काही महत्वाची आसनं असतात, जसं काही त्रिकोणासन आहे, ताडासन आहे, सूर्यनमस्कार आहेत, जी सर्वांगासनं आहेत. त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक व्यायामांमुळे आपले हार्मोनल जो बॅलन्स आहे तो मेंटेन करायला मदत होते. नंतर आपण वेगवेगळे आपले जे छंद आहेत ते छंद आपण जोपासू शकता, जसे गाण्याचा छंद आहे, वाचनाचा छंद आहे, ज्याने जेणेकरून आपल्याला त्याचा उपयोग आपल्याला मेडिटेशनमध्ये पण होऊ शकतो. रेग्युलर चेकअप प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती मी आधीच्या एपिसोडमध्ये प्रकाश टाकला होता. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ते इन्व्हेस्टिगेशन करून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बाहेरचं जे जंक फूड असतं बा ते पण प्रत्येक स्त्रीने अवॉइड करायला पाहिजे, कमीत कमी त्याचा वापर केला पाहिजे. घरगुती घरी बनवलेलं जे जेवण आहे ते प्रत्येक स्त्रीने त्याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून होममेड जे रेमेडीज आहेत ज्याच्यामध्ये आपण सोयाबीनचा वापर जास्तीत जास्त करू शकतो. सोयाबीनच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही यूज करू शकता. नंतर आळशी म्हणजे फ्लॅक्स सीड्स, ह्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये करू शकता. रताळं खूप महत्वाचं आहे. नंतर कॅल्शियम रिच फूड, त्याच्यामध्ये भरपूर लिस्ट आहे, जसं जेणेकरून नाचणी, याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं. सीताफळमध्ये पण जास्त कॅल्शियम असतं. पण जेव्हा कॅल्शियमचा वापर करायचा असेल, समजा त्या स्त्रीला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तिने थोडासा कॅल्शियमचा वापर कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे जे काही तुम्ही वापराल ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाणं गरजेचं आहे. नंतर वजायनल ड्रायनेस, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की योनी मार्गाचा कोरडेपणा, ह्याच्यासाठी काही ल्युब्रिकंट्स असतात ते पण

0: तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता. त्याच्यासाठी भरपूर पाणी पण पहिली गोष्ट पिणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढे ऍक्टिव्ह राहाल तेवढे सेक्शुअली पण ऍक्टिव्ह राहाल. म्हणजे शारीरिक व्यायाम हा सेक्शुअल ऍक्टिव्ह राहण्यासाठी पण खूप महत्वाचा असतो. जे युरिनमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी किगल्स एक्सरसाइज म्हणून असतो, तो पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही करू शकता. त्याला श्वासाच्या व्यायामाची जोड दिली तर तो व्यायाम खूप चांगल्या प्रकारे स्त्री करू शकते. नंतर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीज, जर ऑपरेशन करून गर्भाशय काढलेलं असेल तर रजोनिवृत्ती लवकरच्या टप्प्यात आलेली असते. त्याच्याबरोबर जर अंडाशय पण निघालेलं असेल तर हार्मोन्स पूर्णपणे जातात. मग त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते की ज्याचा वापर करून स्त्री परत पहिल्यासारखं आयुष्य जगू शकते. आता या सगळ्या याच्यामध्ये स्त्रीचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो आणि कुटुंबाचाही असतो की समजा लवकर रजोनिवृत्ती आली तर आणि समजा तिला मूल नसेल तर मूल होण्यासाठी जी काही काळजी घ्यायची आहे ती घेऊ शकतो का आपण, आणि आपण आता मूल राहू शकतं का? तर मूल, येस, मूल राहू शकतं. पण त्यासाठी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार जर आपण अवलंब केला तर तुम्हाला मूलही राहू शकतं. श्रोते हो, रजोनिवृत्ती हा आजार नाही हे सगळ्यांनी पहिले लक्षात घ्या. तर तो निसर्गाचा एक नियम आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य सकारात्मक विचार या सगळ्यांची जर जोड असेल तर हा टप्पा अत्यंत सहज आणि निरोगीरित्या सगळ्या महिलांना आरामात पार पाडता येईल.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. आणि आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: परिसर

0: अजय हो नमस्कार. आम्ल पर्जन्य म्हणजेच ॲसिड रेन असो, समुद्रातील मायक्रोप्लास्टिक्स असो, खाडीच्या पाण्यात विरघडणारे जड धातू असो, हे सगळे रासायनिक बदल परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याला थेट आव्हानं देतात. अशाच पद्धतीने इंडस्ट्रीमधून जे काही रसायनं पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळले जातात त्यामुळे जे काही प्रदूषण होतं ते आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापिका तनुजा पुरोळेकर मॅडमांकडून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
1: नमस्कार श्रोते. वस्त्र उद्योग हा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. परंतु आकर्षक रंगांच्या आणि फॅशनेबल कपड्यांच्या आत एक अत्यंत चिंताजनक पर्यावरणीय बाब लपली आहे. जागतिक पातळीवर एकूण औद्योगिक जल प्रदूषणाचा 20% वाटा हा केवळ कापड उद्योगातील रंगकामामुळे असतो. वस्त्र उद्योगाच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात कच्च्या मालाच्या लागवडीपासून कापडाच्या शेवटच्या प्रक्रियेपर्यंत रासायनिक प्रदूषकांचे, भारी धातूंचे म्हणजे हेवी मेटल्स, रंगाचे आणि मायक्रोफायबर्स एक अप्रतिम मिश्रण असलेले सांडपाणी तयार होते जे नद्या, तलाव, भूजली जलस्त्रोत्र आणि शेवटी महासागरामध्ये जाऊन मिसळते. तसेच दुसरी बाब म्हणजे कापड उद्योगात पाण्याचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड पाणी लागते. उदाहरणार्थ फक्त एक सुती किंवा कॉटन टी शर्ट तयार करण्यासाठी साधारण 2700 लिटर पाणी खर्च होते. हे पाणी एका माणसाला 2.5 वर्षाला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याइतके आहे. पॉलिएस्टर, नायलॉन, ॲक्रेलिक यासारखे सिंथेटिक कपड्यांच्या उत्पादनादरम्यान तयार होणाऱ्या सांडपाण्यामध्ये हानिकारक पदार्थांचे मिश्रण असते ज्यामध्ये शिस, आर्सेनिक, बेन्झीन आणि इतर अस्थिर सेंद्रिय संयुगे यांचा समावेश असतो. सिंथेटिक कापड उत्पादन जलमार्गामधील मायक्रोप्लास्टिक्सही प्रदूषणाच्या वाढत्या संकटात योगदान देते. कारण उत्पादन प्रक्रियेदरम्यान सूक्ष्म प्लास्टिक तंतू वेगळे होतात आणि सांडपाणी प्रणालींमध्ये मिसळतात. वस्त्र उद्योगातील रंगकाम आणि फिनिशिंग टप्पे हे त्या उद्योगातील जलप्रदूषणासाठी सर्वात महत्वाचे योगदान करते आहे. रंगकाम प्रक्रियेमध्ये पाण्यात रसायनाची एक विस्तृत श्रेणी मिसळते ज्यामध्ये तेल, फिनॉल्स, रंग, कीटकनाशके, तांब, पारा, क्रोमियम आणि अँटीमनी यासारख्या भारी धातूंचा समावेश आहे.

अनेक वस्त्र रंग फिकट होण्यापासून धुण्यापासून आणि प्रकाशाच्या संपर्कापासून प्रतिरोधक होण्यासाठी डिझाईन केलेले असतात, त्यामुळे ते पर्यावरणात अत्यंत टिकाऊ बनतात. अझो रंग जे सिंथेटिक रंगाचा सर्वात मोठा रंग आहे विशेष काळजीचा विषय आहे, कारण ते ऑक्सिजन विरहित परिस्थितीमध्ये विघटित होऊन म्हणजेच डिग्रेड होऊन ॲरोमॅटिक अमाइन सोडू शकतात, ज्यापैकी अनेक कर्करोगकारक आहेत. फिनिशिंग प्रक्रिया जी कपड्यांना विशिष्ट गुणधर्म देते, अतिरिक्त रसायन आणते ज्यामध्ये फॉर्मॅल्डिहाइड, परफ्लोरिनेटेड संयुगे आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड यांचा समावेश असतो. हे रंग टिकून राहण्यासाठी बनवलेले असतात, त्यामुळे ते निसर्गात सहज नष्ट होत नाही. मायक्रोफायबर्स हे सूक्ष्म सिंथेटिक तंतू आहेत, साधारण 5 मिलीमीटर पेक्षा कमी लांबीचे, जे उत्पादन प्रक्रियेदरम्यान आणि कपडे धुताना सिंथेटिक कपड्यांमधून वेगळे होतात. एकटा वस्त्र उद्योग पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या मायक्रोप्लास्टिक्स पैकी सुमारे 35% मायक्रोप्लास्टिक साठी जबाबदार धरता येईल.

फारसे अडीच वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आता आपण सुचेता आठलेकर यांचं गायन ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियमची संगती प्रकाश वगळ यांनी केली. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया सुचेता आठलेकर यांचं गायन. एकतालात निबद्ध असलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकणार आहात. बोल आहेत करी मतू रही मतू.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण सुचेता अटलेकर यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. तबला साथ राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियमची संगती प्रकाश वगळ यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर.
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
1: मनासाठी मनापासून योग साधना श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही. मनासाठी मनापासून योग साधना.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. नंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस। कोकणातल्या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास। मोसमी पावसाचं केरळात आगमन। पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार। आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं निधन। विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला। महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं। अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते। दरम्यान अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते। बंडखोर उमेदवारांशी चर्चा केली असून बहुतांश बंडखोर अर्ज मागे घेतील, जिथे संख्याबळ नाही तिथे काँग्रेसनंही उमेदवार मागे घ्यावा आणि निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी असं बावनकुळे म्हणाले। राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्ली इथं झालं। केंद्रीय पंच

पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. महाराष्ट्रातल्या 4 पंचायतींना विविध वर्गात पुरस्कार मिळाले. भंडारा जिल्ह्यातल्या ईदगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत तर रायगड जिल्ह्यातील खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवला. रायगड जिल्ह्यातल्या चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सुरक्षा विभागात तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासन विभागात द्वितीय पुरस्कार मिळाला. केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यात नाफेडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून बाजारभावाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे दर्जेदार कांद्याचं प्रमाण घटल्यानं खरेदी प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळात पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वातावरणातल्या अल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषीतज्ञांनी वर्तवली आहे. भारतातला वायव्य भाग, ऑस्ट्रेलियाचा गहूपट्टा, थायलंडचा तांदूळपट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या 8 जूनपर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानीमधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त योगपटू यात सहभागी होणार आहेत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून भारताची PV सिंधू बाहेर पडली आहे. अव्वल मानांकित दक्षिण कोरियन खेळाडू अॅन से यंगनं 17-21, 14-21 अशा गुणफरकानं सिंधूला पराजित केलं आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. गोव्यात मडगाव इथं काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं भूतानचा 1-0 असा पराभव केला. भारत 6 वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून विजेतेपदासाठी भारताचा सामना येत्या शनिवारी बांगलादेशबरोबर होणार आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीचा फ्लेविओ कोबोली यानं प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं कॅनडाचा 4th मानांकित फेलिक्स ऑगर एलियासेमे याला 4-6, 6-4, 6-4, 6-4 हरवलं. या स्पर्धेतला दुसरा उपांत्यपूर्व सामना इटलीच्याच मॅटिओ बेरेटिनी आणि मॅटिओ अर्नाल्डी यांच्यात होणार असून सामन्याच्या विजेत्याबरोबर फ्लेविओ कोबोली उपांत्य फेरीत लढत देईल. पुणे जिल्ह्यातल्या विषारी दारू प्रकरणी CIDनं काल नवी मुंबईत वाशी इथं 2 जणांना अटक केली. दारू बनवण्यासाठी विषारी रसायनांचा पुरवठा केल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांनी आज पिंपरी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी आणि पुण्यात हडपसर परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला तर अनेकांना विषबाधा झाली होती. या प्रकरणातली संपूर्ण पुरवठा साखळी, विषारी रसायनांचा स्रोत आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनानं 2 स्वतंत्र कारवाया करत खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवलेलं खाद्यतेल तसंच मानकानुसार नसलेल्या शीतपेयांचा एकूण 1,55,000 रुपयांचा साठा जप्त केला. पाचोरा तालुक्यात वरखेडी वाघोडे परिसरात करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान रिफाईंड सोयाबीन तेल अन्न सुरक्षा मानक कायद्याच्या तरतुदीनुसार पॅकिंग न करता खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवण्यात आल्याचं आढळून आलं तर 40 गाव इथं विनापरवाना शीतपेय विक्रेत्याची तपासणी केली असता शीतपेयांचे मानकांना

0: अप्रमाणित असलेले नमुने आढळून आले. जळगाव शहरातील मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेत निष्काळजीपणा केल्याबद्दल प्रशासनानं 13 कर्मचाऱ्यांविरुद्ध शासकीय आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिक्षकांचाही समावेश आहे. वारंवार सूचना देऊनही काही कर्मचाऱ्यांनी सोपवलेली कामं निर्धारित कालावधीत पूर्ण केली नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. बीड जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन उपक्रम राबवला जात असून या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी उद्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व ग्रामपंचायती, महिला बचत गट, युवक आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हतकडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनात त्यांनी हर घर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रपट बनवली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. कोकणातल्या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, श्रोतेहो. आता अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहे. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

हॅलो ब्रदर या चित्रपटातील सुधाकर शर्मा यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं. आपण आस्वाद घेताय हिंदी चित्रपट संगीताचा. आकाशवाणी

0: आमच्या सांगली केंद्रावरून ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र।
1: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुनः प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
2: फक्त आणि फक्त
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही।
0: कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहोत राजा या चित्रपटासाठी समीर यांची गीतरचना, संगीत आहे नदीम श्रवण यांचं। ऐकूयात तर अलका याग्निक आणि उदित नारायण यांनी गायलेलं हे गीत।

प्रसंग या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.

राजा या चित्रपटातील अलका याग्निक आणि उदित नारायण यांनी गायलेले गीत आत्ता आपण ऐकलं. रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो ऑफ

0: विजू शहा यांनी संगीतबद्ध केलेलं बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. या गीतासाठी आवाज होता अलका याग्निक आणि उदित नारायण यांचा.
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
2: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
2: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
1: अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती,
2: FM बँडच्या 100.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
2: वर्तमान आणि भविष्यातही.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये श्रोते हो आता शेवटी ऐकूयात जीत या चित्रपटातील नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. आवाज आहे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा.

0: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान आणि भविष्यातही।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये श्रोते हो आता शेवटी ऐकूयात जीत या चित्रपटातील नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत। आवाज आहे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा।

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला पत्र आणि ईमेलद्वारे जरूर कळवा.

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5:20 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोपटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्या बरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगा.

0: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
1: बर.
0: ही श्री गजानंत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडून दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
0: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानंत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्याविषयी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी दिल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता वेगळी पूजा न मांडता फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीने त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा, मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या घालायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी घालायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळला बरं का? बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना?
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवाने दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवाने दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.

0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुषामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात, चांगले दिवस आहेत, पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरने मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाइड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: श्रोते हो, ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. यानंतर 5:30 झालेली आहेत. युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी समर बुबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, 4 जून हा दिवस जगभरात इंटरनॅशनल डे ऑफ इनोसेंट चिल्ड्रन विक्टिम ऑफ अग्रेशन म्हणून पाळला जातो. या दिनाच्या निमित्ताने मुलांचं सुरक्षित, आनंदी आणि निरोगी बालपण किती महत्वाचं आहे याची जाणीव करून दिली जाते. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत अशाच एका विषयावर जो प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे, हरवत चाललेलं बालपण. मित्रांनो, एक छोटासा प्रश्न तुम्हा सर्वांसाठीच. तुम्ही शेवटचा लपंडावचा खेळ कधी खेळला होतात? किंवा मित्रांसोबत सायकलवर संपूर्ण गल्ली पालथी कधी घातली होती? किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारभर क्रिकेट खेळून घरी आल्यावर आईचा वरडा कधी खाल्ला होता? बहुतेकांच्या चेहऱ्यावर हसू आलं असेल, कारण बालपण ही अशी गोष्ट आहे की ती आठवली की मन नकळत हलकं होतं. आपलं बालपण म्हणजे मैदान होतं, मित्र होते, कप्पा होत्या, भांडणं होती आणि 5 मिनिटात होणारी मैत्रीही होती. आजच्या मुलांकडे साधनं खूप आहेत, पण त्यांच्याकडे वेळ आहे का? आज खेळांपेक्षा गॅजेट जास्त महत्वाचे आहेत, मैदानांपेक्षा स्क्रीन्स जास्त आहेत आणि मित्रांच्या भेटींपेक्षा ऑनलाईन चॅट्स जास्त आहेत. तंत्रज्ञान चुकीचं आहे असं अजिबात नाही, उलट आजची मुलं खूप हुशार आहेत बरं का. त्यांना जगभरातील सर्व माहिती काही सेकंदात मिळते, नवीन कौशल्य शिकण्याची संधी सुद्धा मिळते. पण त्याचवेळी एक प्रश्न विचारण्याची गरज मला वाटते. मुलांना फक्त टेक्नॉलॉजी मिळते आहे की बालपणही मिळत आहे? बालपण म्हणजे फक्त वय नसतं, बालपण म्हणजे उत्सुकता असते. एखादा छोटासा कीटक पाहून प्रश्न विचारणं, आकाशातल्या ढगांमध्ये आकार शोधणं आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटणं, हीच तर बालपणाची खरी ओळख आहे ना. आज आपण युवक आहोत, उद्या शिक्षक, पालक, मार्गदर्शक किंवा समाजाचे एक जबाबदार नागरिक होणार आहोत, म्हणून बालपणाला जपण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. तर मित्रांनो, जर आपल्या आजूबाजूला एखादं लहान मूल असेल तर त्याला फक्त मोबाईल देण्यापेक्षा त्याला एखादी गोष्ट सांगा, त्याच्यासोबत एखादा खेळ खेळा, त्याच्या प्रश्नांना उत्तरं द्या. कारण कधी कधी मुलांना सर्वात जास्त गरज असते ती आपल्या वेळेची. मित्रांनो, आजचा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगतो. प्रत्येक मुलाला सुरक्षित वातावरण मिळलंच पाहिजे, शिक्षण मिळलंच पाहिजे, खेळण्याची संधी ही मिळालीच पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला त्याचं बालपण जगता आलं पाहिजे. कारण आजची मुलं हे फक्त उद्याचे नागरिक नाहीत तर उद्याचे शास्त्रज्ञ, कलाकार, शिक्षक, खेळाडू आणि देशाचं भविष्य देखील आहेत. चला तर मग आजच्या या दिनविशेषाच्या निमित्ताने आपण एक छोटासा संकल्प करूया. आपल्या आजूबाजूला प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हसू टिकवून राहण्यासाठी, त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि त्यांचं बालपण अधिक सुंदर करण्यासाठी आपण आपल्या परीने नक्कीच काही ना काही प्रयत्न करूया. काय म्हणता, तुम्ही आहात ना माझ्यासोबत? मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. चला तर मग ऐकूयात वेदविश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्यासोबत.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा.
2: नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी सन्मती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी. सर्वप्रथम क्रिकेटमध्ये इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2

0: 2026 चा अंतिम सामना 31 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला 5 गडी राखून पराभूत करून आयपीएलचे विजेतेपद यशस्वीपणे कायम राखले. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरच्या 37 चेंडूतील नाबाद 50 धावांच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 155 धावा केल्या. बेंगळुरूकडून रसिक सलाम दारने 3 बळी घेतले तर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. प्रत्युत्तरात विराट कोहलीच्या 42 चेंडूतील नाबाद 75 धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 18 षटकात 5 गडी गमवून 161 धावा करत सहजपणे लक्ष्याचा पाठलाग केला. गुजरात टायटन्सकडून राशिद खानने 2 बळी घेतले. विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले आहे. 18 वर्षांनंतर पहिल्यांदा आयपीएल 2025 चा अंतिम सामना पटकावल्यानंतर रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली आरसीबीने हे सलग दुसरे विजेतेपद पटकावले आहे. तसंच 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 च्या एकाच पर्वात 5 प्रमुख वैयक्तिक पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू बनून आयपीएल मध्ये इतिहास रचला आहे. राजस्थान रॉयल्स साठी खेळत असताना त्याने 776 धावांसाठी ऑरेंज कॅप, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन, सुपर स्ट्रायकर आणि सुपर सिक्सेस हे पुरस्कार जिंकले आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे मोठी चर्चा सुरू झाली असून तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटू त्याला भारतीय T20 संघात पुढे स्थान देण्याची मागणी करत आहेत. यानंतर हॉकीमध्ये भारताने 1 जून 2026 रोजी जपानमधील काकामिगाहारा येथे झालेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया कप स्पर्धेतील अ गटाच्या 3 सामन्यात कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय नोंदवला. कॅप्टन केतन कुशवाहाने 3 आणि 36 मिनिटाला 2 गोल करून आघाडी घेतली. वरिंदर सिंगने 5 मिनिटाला आणखी 1 गोल केला तर शाहरुख अलीने एका दमदार गोलने विजयावर शिक्कामोर्बत केले. कोरियाचा एकमेव गोल कर्णधार युन जेऑकने 21 मिनिटाला केला. भारताने जोरदार सुरुवात करत पहिल्या 5 मिनिटातच 2 गोलची आघाडी घेतली. पेनल्टी कॉर्नर नंतर मिळालेल्या रिबाउंडवर कुशवाहाने पहिला गोल केला. त्यानंतर लगेचच वरिंदरने ही आघाडी दुप्पट केली. जेऑकने पेनल्टी कॉर्नरचे गोल मध्ये रूपांतर करून कोरियासाठी 1 गोल परत केला पण भारताने सामन्यावरील आपले नियंत्रण कायम ठेवले. भारतीय संघाने संधी निर्माण करणे सुरूच ठेवले आणि दुसऱ्या हाफमध्ये कुशवाहा आणि शाहरुख अली यांच्या गोलमुळे आपली आघाडी अधिक मजबूत केली. यानंतर द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT रूरकी तर्फे JEE ऍडव्हान्स्ड 2026 निकाल 1 जून रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपैकी 56,880 विद्यार्थी यशस्वीरित्या पात्र ठरले. त्यात IIT दिल्लीच्या शुभम कुमारने 360 पैकी 330 गुण मिळवून AIR रँक 1 मिळवला आहे. तसंच मुलींमध्ये IIT दिल्लीच्या आरोही देशपांडे हिने AIR 77 रँक आणून सगळ्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. चला तर मग मित्रांनो, पूर्ण विश्वाचा वेध घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या जगभरातल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेध विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार
1: मित्रांनो, आपण ऐकत होतो वेद विश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्या सोबत. मित्रांनो, आता वेळ झाली आहे करिअर मंत्र या मालिकेची. चला तर मग ऐकूयात ऍडव्हान्स एक्सेल या विषयावर प्राजक्त पांडे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं करिअर मंत्र या मालेत स्वागत करते. मित्रांनो, आजच्या या स्पर्धेच्या जगात डिग्री तर सगळेच करतात पण करिअरच्या रेस मध्ये तोच पुढे जातो ज्याच्याकडे एक्स्ट्रा स्किल्स असतात. आज आपण अशाच एका गेम चेंजर स्किल बद्दल गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे ऍडव्हान्स एक्सेल. आजचा आपला विषय आहे

0: ऍडव्हान्स एक्सेल करिअर ग्रोथ साठी गेम चेंजर स्किल या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे सिनियर एक्सेल ट्रेनर प्राजक्त पांडे सरांना. सर, तुमचं करिअर मंत्र या मालेत खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, आपण शाळेत असतानापासून कॉम्प्युटर वापरतो, आजकाल तर लहान लहान मुलं सुद्धा वापरायला लागल्यात, पण या सगळ्या कॉर्पोरेट जगात एक्सेल किती महत्वाचं आहे?
1: एक्सेल किती महत्वाचं आहे, जसं आपण विचार करतो की मला 10वी करायची आहे, 12वी करायची आहे किंवा त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करायचं आहे, त्यासोबत मला एक्सेलची पण गरज पडते. का? कारण एक्सेल हे कुठल्याही प्रकारचा आपण विचार केला, कुठलीही फील्डचा जर विचार केला, तर फायनान्स, एचआर, सेल्स, ऑपरेशन ही सगळीकडे असा डेटा पसरलेला असतो आणि हा यूज करण्यासाठी एक्सेलची गरज पडते. असं म्हणायला हरकत नाही की छोटासा कंपनी किंवा मोठ्यातली मोठी कंपनी, प्रत्येक ठिकाणी एक्सेल हे वापरलं जातं.
0: अगदी बरोबर. पण सर, बरेचदा मुलं म्हणतात की मला एक्सेल येतं, मला डेटा टाइप करता येतो किंवा जमवता येतो, जे काही सोप्या शब्दात म्हणता येईल, तर बेसिक एक्सेल सगळ्यांनाच येत असतं. तर बेसिक एक्सेल आणि ऍडव्हान्स एक्सेल यात काय फरक आहे?
1: बेसिक एक्सेलचा जर विचार केला तर बेसिक एक्सेल डेटा एंट्री किंवा त्याचं फॉर्मॅटिंग करणं इथपर्यंत मर्यादित असू शकतं. ऍडव्हान्स एक्सेल म्हणजे काय, त्याच्यातनं इनआउट काढणं, इनपुट्स मिळाल्यानंतर आपले अनालिटिक्स काढणं, दॅट इज ऍडव्हान्स एक्सेल. हे ऍडव्हान्स एक्सेल आहे, त्याच्यातनं आपल्याला प्रत्येक गोष्ट ही अनालाइज करता येते, याला ऍडव्हान्स एक्सेल म्हणतात आणि ही प्रत्येकाला यायला पाहिजे.
0: पण मग जर करिअरच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर मग एक्सेलवर प्रभुत्व मिळवल्यानंतर नोकरीच्या संधी वाढतात का?
1: हो, शक्यतोवर वाढतात. आणि ड्रास्टिकली बघितलं गेलं आहे की या ठिकाणी जर एक्सेल जर कोणाला हवं असेल किंवा एखादी नोकरी असेल त्याच्यामध्ये एक्सेलची गरज पडते. का पडते? कारण डेटा अवेलेबल असतो, त्याला मॅन्युअली मॅन्युपुलेट करायला किंवा डेटा अनालिसिस करून त्याचा डॅशबोर्ड बनवण्यासाठी जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडते त्यावेळेस एक्सेल सर्वात सोपं आणि उत्तम पर्याय आहे.
0: पण मग साधारणतः अशा कुठल्या कुठल्या नोकऱ्या असतात ज्याच्यात एक्सेल यायलाच लागतं?
1: एक तर MIS, डेटा अनालिसिस किंवा बिझनेस अनालिटिक्स, या संदर्भामध्ये प्रत्येकाला एक्सेल यायलाच पाहिजे.
0: सर, गणिते आणि फॉर्म्युले म्हटलं की सगळ्यांनाच भीती वाटते, पण असं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता का की जिथे एक्सेलमुळे एखाद्याचे तासनतास कमी झालेले आहेत?
1: हो, शक्यतोवर सांगते. सिनारिओ असा आहे की आपल्याला ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं वर्कआउट करायचं आणि ते वर्कआउट करताना ती जर एक्सेलमध्ये जर अवेलेबल असेल, एक तर पहिली गोष्ट ही, दुसरी गोष्ट की त्याला ऑटोमेट करता येतं. ऑटोमेट करायला खूप साऱ्या पद्धती आहेत. एक आहे VBA थ्रू, व्हिज्युअल बेसिक विथ ऍप्लिकेशन, त्याच्यामध्ये कोडिंग केल्यानंतर करता येतं, किंवा आर लँग्वेज सॉरी पॉवर क्वेरीनी त्याला ऑटोमेट करता येतं. आणि याच्यामध्ये तासनतास जे आहे ते साधारणतः 20 मिनिटं किंवा अर्ध्या तासापर्यंत येतात. लेट से एक छोटंसं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर 7-7 तासाचा एखादा रिपोर्ट बनवायचा आहे तो आपल्याला साधारणतः तासाभरात बनवता येईल.
0: सर, बरेच विद्यार्थी आता शिकतात आहे आणि बरेच लोक आता नोकरी त्यांनी सुरुवात केली आहे आणि जे काही वर्षांपासून नोकरी करतात आहे, या सगळ्यांमध्ये एक्सेल किती महत्वाचं आहे?
1: एक्सेल सगळ्या लेव्हलला खूप चांगला आहे आणि सगळ्यांना कामात येणार आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप महत्वाचा आहे. या प्रश्नामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ही की जे लोक विद्यार्थी आहेत ते जे शिकतात आहे, आणि दुसरा प्रश्न असा की जे लोक नोकरी करतात आहेत त्या याच्यामध्ये. तर आधी आपण जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल बोलूया. विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये ही गरजच पडणार आहे की एक्सेल काय आहे किंवा काय होणार आहे. जसं आपण एक्सेलचा जर विचार केला तर एक्सेल करताना आपण 2003 पासून विचार करूया, कारण याच्या आधीचे जे आहेत ते सगळे जे आहेत ते आउटडेटेड झालेले आहेत. 2003 सुद्धा आउटडेटेड आहे, पण 2003 नंतर क्रांती आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण 2003 पासून VBA पण आलं. VBA म्हणजे काय? व्हिज्युअल बेसिक विथ ऍप्लिकेशन. आता व्हिज्युअल बेसिक विथ ऍप्लिकेशनचा जर विचार केला तर हे ऑटोमेशन मध्ये येतं. विद्यार्थी ज्यावेळेस एखादी गोष्ट किंवा एखादा टूल शिकतो तर त्यावेळेस काय होतं की त्याला नेहमी नवीन प्रश्न पडतो की याच्यानंतर काय, व्हॉट्स बियॉन्ड देन दिस. मग त्यावेळेस काय होतं की तो नवीन शिकायला जातो, मग तो त्याच्यावर प्रभुत्व घेतो. ज्यावेळेस प्रभुत्व घेतो तर त्यावेळेस त्याला नवीन नवीन संधी सापडत जातात जेव्हा तो नोकरी पेशात जातो. आता आपण बोलूयात दुसऱ्या ऑप्शन बद्दल. दुसरा ऑप्शन काय, तर जे लोक विद्यार्थी नसून आता त्यांना नोकरी लागलेली आहे, तर नोकरी लागलेल्या लोकांचं काय असतं की रोज नवीन डेटा येणार, त्याचसारखा डेटा येणार. आता हा जो डेटा येणार याला ऑटोमेट करताना आपले तास जे आहेत ते कमी करता येईल. आता याच्यात तास कसे कमी करायचे, तर पहिली गोष्ट ही की साधं एक्सेल नाही तर त्याला पॉवर क्वेरी किंवा पॉवर BI सपोर्ट देऊन किंवा VBA सपोर्ट देऊन आपण याला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि आपले तास कमी

0: करता येते. याच्यामध्ये एक्झाम्पल असं की साधारणतः नुसतं आकडेवारी जर बघायचं गेलं तर फक्त आकडेवारी मला मिळणं असून चांगलं नाहीये. त्या ठिकाणी काय हवंय मला, त्याच्यामध्ये जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर असेल तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय होतं की तुम्हाला ट्रेंड लक्षात येतात. जर ट्रेंड लक्षात आलेत तर मग आपण पुढचं अनालिसिस करू शकतो की आज मी 2026-2027 या वर्षात आहे तर माझा जो कंपनीचा ग्राफ आहे 2030-2031 या वर्षात किती असायला पाहिजे, तर हे ग्राफिकली खूप लवकर आणि चांगलं लक्षात येतं. त्याच्यासाठी पॉवर बीआय किंवा चार्टिंग सिस्टीम ही वापरली गेली पाहिजे.
1: ओके, पण सर आजकाल बरेचसे सोशल मीडिया साईटवर व्हिडिओज येतात एक्सेल शिकण्याचे म्हणा किंवा एज्युकेट करण्याचे व्हिडिओज येतात, पण तुम्ही पण एक ट्रेनर आहात तर तुमचा कुठला एक करेक्ट अप्रोच असतो जो तुम्ही कव्हर करता?
0: खूप चांगला प्रश्न. आजकालच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर विचार केला तर 2 मिनिट में मैं सिखा दूंगा, 5 मिनिट में ये हो जाता है, ऐसा कर दूंगा, वैसा कर दूंगा, पण त्याच्यासाठी सर्वात पहिली गोष्ट हे मी आवर्जून आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत बेसिक नॉलेज जर नसेल तर त्या प्रत्येकाची पातळी कुठे असू शकते किंवा ते समोरजून कुठे पडतील याचा काहीही नेम नाही. तर अप्रोच करताना किंवा एखादी गोष्ट शिकताना त्याचं नेहमी बेसिक हे लक्षात असलं पाहिजे की बेसिक काय आहे. त्याच्यानंतर मॉडरेट लेवल जायला पाहिजे, त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवल जायला पाहिजे. मी हे एक्सेल बद्दल बोलतोय. त्याच्यानंतर मग ऑटोमेशन. ऑटोमेशन म्हणजे मागे सांगितल्यानुसार व्हीबीए, त्याच्यानंतर पॉवर क्वेरी, त्याच्यानंतर मग पॉवर बीआय. आणि जर खूपच इच्छुक असाल तर पॉवर बीआय नंतर मग अज्युअर जाऊ शकतो किंवा फॅब्रिकला हात लावू शकतो.
1: अच्छा, पण तुम्ही जेव्हा शिकवता, तुम्ही जेव्हा ट्रेनिंग देता तेव्हा तुम्ही फक्त फॉर्म्युले शिकवता की कॉर्पोरेट वर्ल्डशी पण त्यांना ओळख करून देता?
0: शिकवताना काय होतं की सर्वात पहिले एक तर पहिली गोष्ट ही की मॉप कसा आहे या गोष्टीवर मी सर्वात पहिले लक्ष केंद्रित करतो. लक्ष केंद्रित केल्यानंतर ते लोक कुठल्या लेवलवर आहेत हे लक्षात घेऊन त्याच्यानंतर मग पुढे मार्गक्रमण करतो. मार्गक्रमण हे सरळ सरळ त्यांच्या बुद्धिमत्तेशी संलंगित केलं गेलं असतं. आता सिनारिओ असा आहे की जर एखादा बॅच आहे ती एकदमच बेसिक आहे तर मग त्यांना बेसिक पासून समोर घेऊन जाता येतं. दुसरी गोष्ट, जर एखादी बॅच थोडीशी बेसिक माहिती आहे किंवा मॉडरेट लेवलला आहे तर मग त्यावेळेस आपण काय करतो त्यांना बेसिक फॉर्म्युला एकदा रिवाइज करून मग आपण पुढे घेऊन जातो की त्यांना बेसिक नंतरचे ऍडव्हान्स फॉर्म्युले आहे किंवा ऍडव्हान्स टेक्निक्स जे आहेत या सगळ्या त्यांना ट्रेंड करतो.
1: पण सर सध्या सगळीकडे एआयचे वारे आहेत, सगळीकडे एआय यूज होतो आहे, तर एक्सेल किंवा ऍडव्हान्स एक्सेल मध्ये पण एआयचा तितकाच वापर होऊ शकतो का?
0: हो, एआय आता जे ट्रेंड चाललं आहे, जे वारे जे चालले आहेत ते एआयचे खूप चांगले आहेत आणि व्यवस्थित आहे. फक्त एवढंच आहे की या ट्रेंडला किंवा या वाऱ्यांना जर आपण जर अकोमोलेट जर केलं तर सिनारिओ असा आहे की आपलं काम खूप लवकर होऊ शकतं. तर थोडस जुन्या काळामध्ये जर बघितलं किंवा जेव्हा एआय नव्हता त्यावेळेस आणि नंतर मग काय झालं ते सांगतो. पहिले तासन तास रिपोर्ट बनायचे किंवा मग व्हीबीए थ्रू त्या तासांचे काही म्हणजे लेट से फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला 6 तासामध्ये एक रिपोर्ट बनतोय. आम्ही बनवलेत जुन्या काळामध्ये जेव्हा 2003 व्हर्जन अव्हेलेबल होतं त्यावेळेस 6-6 तास एक रिपोर्ट बनायचा. मग तो रिपोर्ट झाल्यानंतर मग तो चेक व्हायचा, चेक झाल्यानंतर मग पब्लिश व्हायचा. इट टेक्स लॉट ऑफ टाइम. तर यावेळेस काय झालंय की आता एआय आल्यामुळे काय होतं की तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तो इंटेलिजंट आहे पण तो आर्टिफिशियल आहे. जसं तुम्ही सांगाल तसं होईल.
1: बरोबर,
0: जर तुम्ही सांगताना जर चुकलात, जसं आज मी श्रोत्यांशी बोलतोय, श्रोते कुठल्या कुठल्या लेवलवर ऐकतात, जर एखादा शब्द जर माझ्याकडनं जर चुकीचा बोलला गेला तर काय होईल? मेसेज चुकीचा जाणार. आता हा जो मेसेज चुकीचा जाणार तर तो तसंच डिकोड होईल श्रोत्यांपर्यंत. तसंच आहे जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जर मी सांगितलं की एखादी कमांड देताना किंवा एखादा प्रॉम्प्ट लिहिताना जर चुकीचा जर ठरला तर तो त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो.
1: अच्छा सर, एक्सेल फाईल सेव्ह करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती काय आहेत?
0: एक्सेल फाईल सेव्ह करताना 3-4 पद्धती प्रामुख्याने बघितल्या गेल्यात. पहिली गोष्ट, जेव्हा रेग्युलर आपण एखादी एक्सेल फाईल जेव्हा सेव्ह करतो त्यावेळेस ती असते .xlsx, ही नॉर्मल आहे. 2007 व्हर्जन नंतर ही प्रामुख्याने विश्वात आलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला .xlsb, बीफ स्टँड फॉर बायनरी. याच्यामध्ये काय होतं की साईज जो आहे एक्सेलचा हा थोडा

0: कमी करता येतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण एखादी फाईल कोणाला पाठवतो तर ती पाठवताना जर ती खूप जास्त हेवी असेल, 15 MB, 20 MB, 25 MB, तर त्यावेळेस काय होतं की ही फाईल जाताना एक तर हळू जाते किंवा अपलोड करावी लागते कुठेतरी. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस अपलोड केली आहे तर ऑब्विस कोणाला तरी ती डाउनलोड करावी लागणार, मग त्याच्यानंतर ती ओपन होणार. सो सिनारिओ काय होतं की ज्यावेळेस आपण ही सगळी प्रोसेस करतो याला टाइम लागतो, याला वेळ लागतो. जसा वेळ लागतो तसंच ती ओपन व्हायला पण वेळ लागणार. समोरचा माणूस थकण्यापेक्षा .xlsb मध्ये सेव्ह केली गेली पाहिजे. त्याच्यानंतरचा येतो .csv, खूप कॉमन आहे, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू. जेव्हा कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू जे आहे याच्यात काय होतं की आपण खूप सारा रेकॉर्ड हा एकाच ठिकाणी आपण देऊ शकतो, पण याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे. जर आपण csv फाईलमध्ये 3-4 शीट जर ओपन केल्या असतील आणि त्याच्यावर वर्किंग करून ती सेव्ह केली, परत दुसऱ्या क्षणी जर आपण ओपन करायला गेलो तर जी फाईल ऍक्टिव्ह होती, जी शीट ऍक्टिव्ह होती तीच तुम्हाला दिसेल, बाकीच्या सगळ्या गेलेल्या असतील. ऍडिशन टू दिस, याच्या सोबत काय होणार, जे काही फॉर्मॅटिंग केलेलं आहे, जे काही फॉर्म्युलेज लावलेले आहेत, हे सगळे चालले जातील आणि तो ऍज इट व्हॅल्यू एवढंच दिसेल. याच्यानंतर .xlsm हा जो फॉर्मॅट आहे हा मॅक्रो एनेबलसाठी आहे. मॅक्रो एनेबल म्हणजे काय, आपण एक्सेलला मागे कोडिंग करून ऍज अ क्लर्क म्हणून त्याला काम करून घेऊ शकतो. तर या प्रामुख्याने यूज होणाऱ्या सेव्ह करण्यासाठी पद्धती आहेत. याच्यामध्ये दुसरी एक पद्धत असते एक्सेल टू PDF कन्व्हर्जन, ही एक पद्धत सुद्धा एक चांगली आहे.
1: पण सर, ते एक्सेल टू PDF कन्व्हर्टर मध्ये काय त्याच्यात प्रॉब्लेम येऊ शकतो?
0: हो, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो कधी, जर तुम्ही जर पेज सेटअप जर व्यवस्थित नसेल केलं तर त्याच्यामध्ये नक्कीच प्रॉब्लेम येणार. तर पेज सेटअप करणं ही एक कला असायला हरकत नाही, किंवा लक्षात यायला पाहिजे की आपण काय करतोय आणि ते कसं दिसणार आहे. तर याच्यासाठी एक छोटासा गुरुमंत्र म्हणून सांगतो मी की ज्यावेळेस एक्सेल टू PDF जेव्हा आपण कन्व्हर्ट करणार आहोत त्यावेळेस काय करायचं की पेज जो आहे हा पेज सेटअप व्यवस्थित करून घ्यायचं. हेडर व्यवस्थित असलं पाहिजे, तुमचं बॉर्डर्स व्यवस्थित असली पाहिजे, त्याच्यानंतर त्याला एकदा प्रिंट ऑप्शन देऊन बघायचा तो व्यवस्थित येतो आहे का हे बघण्यासाठी. प्रिंट मध्ये येत असेल याचा अर्थ प्रिंट काढून नाही बघायची, फक्त प्रिव्ह्यू मध्ये बघा. जर तो जर व्यवस्थित येत असेल तर तुमचं एक्सेल टू PDF हे व्यवस्थित येणार, 100% गॅरंटी.
1: आता आपण फॉर्मॅटिंग विषयी जर बोलतो आहे तर एक्सेल मध्ये फॉर्मॅटिंगच्या काही टेक्निक्स आहेत का?
0: हो, फॉर्मॅटिंग करताना कसं असतं की ज्यावेळेस आपण एखाद्या कंपनीला जेव्हा डेटा देतो तर त्यावेळेस त्याला काही कलर कोडिंग्स असतात. आता ह्या ज्या कलर कोडिंग्स आहेत या प्रत्येक विद्यार्थ्याच्या किंवा एखाद्या कॉर्पोरेट एम्प्लॉईच्या आयुष्यात रोज घडतात. कलर कॉम्बिनेशन अट्रॅक्ट्स एव्हरीवन. कारण काय की आपण जर विचार केला तर माझा हेडर कुठल्या रंगाचं असलं पाहिजे, फुटर कुठल्या रंगाचं असलं पाहिजे, इफ इट इज इन बिटवीन, त्याच्या दोघांच्या मध्ये जर एखादी जर सब टोटल किंवा एखादा हेडिंग जर असेल तर ते कुठल्या रंगात असलं पाहिजे, हे वेगवेगळे चित्रविचित्र कलर देऊन नाही होणार. आपल्याला काय हवंय की एक युनिफॉर्मिटी असायला पाहिजे. तर रिपोर्ट आपण ज्यावेळेस बनवतो किंवा करतो तर त्यावेळेस त्याला सर्वात मोठा जो आस्पेक्ट असतो हा आस्पेक्ट हा तुमच्या रंगसंगतीवर असतो. जर रंगसंगती जर व्यवस्थित असेल तर आपण हा पुढे घेऊन जाऊ शकतो, किंवा त्या ठिकाणी जर एखादा कॉर्पोरेट एम्प्लॉई असेल तर तो काय करतो की हे रंगसंगती वापरून तो त्याचं प्रमोशन, इन्क्रीमेंट किंवा नवीन जॉब सुद्धा घेऊ शकतो.
1: अच्छा, पण मग एक्सेलचा पाथ कसला असला पाहिजे?
0: एक्सेलचा पाथ म्हणजे काय की एक्सेल कसं शिकलं गेलं पाहिजे. एक, डीपली शिकणं फार गरजेचं आहे. दुसरं, बेसिक, त्याच्यानंतर मॉडरेट लेवल, त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवल, त्याच्यानंतर तुमचं पॉवर क्वेरी, पॉवर बी आय आणि मग फॅब्रिक. हा एक पाथ आहे. आता हा पाथचा जर विचार केला, हा प्रश्न येऊ शकतो श्रोत्यांच्या मनामध्ये, तर आपण पहिला वर्ग शिकलो, मग दुसरा, मग तिसरा, मग पाचवा, मग 10वी केली, 12वी केली, मग ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यानंतर PhD केली. आपण पहिल्यांदा एकदम PhD करतो का? तर नाही. का नाही करत? कारण त्याच्यासाठी बाकीचे विषय किंवा बाकीच्या इयत्ता आपल्याला कम्प्लीट करणं गरजेचं असतं. तसंच ज्यावेळेस आपण विचार करतो की आज पॉवर BI खूप मोठा टूल आहे.

0: लड़कियां खूप डिमांडिंग आहे, त्याच्या मागे पळून काय उपयोग? आधी तुम्हाला तुमचं बेसिक कम्प्लीट करणं गरजेचं आहे. बेसिक मध्ये एक्सेल, मग पॉवर क्वेरी, ऑटोमेशन, देन पॉवर बी आय. याच्याशिवाय जर तुम्ही गेला डायरेक्ट, पॉवर बी आय आज बूम मध्ये आहे, पॉवर बी आय विथ ए आय याचा जर विचार केला तर तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. पण मी असं सांगेल की कुठेतरी जाऊन पडाल किंवा कुठेतरी जाऊन मागे यावं लागेल. त्याच्यापेक्षा आत्ताच मागे या, एक्सेल शिका व्यवस्थित, त्याच्यानंतर मग पुढे जा.
1: सर, जाता जाता तुम्ही आमच्या तरुण मंडळींना ज्यांना एक्सेल शिकायचं आहे आणि बरंच काही करायचं त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: मी हे सांगेल की ज्यावेळेस एखाद्याला जर एक्सेल शिकायचं आहे आणि हे एक्सेल शिकताना रेग्युलर जर प्रॅक्टिस जर केली, एक तर सर्वात पहिले कुठेतरी जाऊन हा विचार करा की सर्वात पहिले मला एक्सेल का शिकायचंय, कारण काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस कोणाला जेव्हा ज्याला शिकायचं असेल तर त्यावेळेस काय करतात की सोशल मीडिया साईटवरनं मी शिकतो. ज्यावेळेस सोशल मीडिया आलं त्यावेळेस काय होतं, सर्वात पहिली गोष्ट ती वन वे कम्युनिकेशन आहे सोशल मीडियाचं. तर वन वे मध्ये शिकणं कधीही होऊ शकत नाही, किंवा काही जण करतात पण ते तेवढ्या लेवलवर जात नाही. तर नेहमी आपल्याकडे आपल्या घराच्या आजूबाजूला एखादं इन्स्टिट्यूट असेल तर तिथे जाऊन शिका. गुरुजींना सांगा की मला काय शिकायचंय, तर ते तुम्हाला व्यवस्थित पाठ देतील. ठीक आहे, शिकवत त्यांच्याकडनं शिकल्यानंतर एक गुरु मंत्र परत एकदा सांगतो की प्रॅक्टिस फार गरजेची आहे. मी आपल्या श्रोत्यांना हे खूप आवर्जून सांगतो, आज शिकलं लगेचच त्याची प्रॅक्टिस करून बघा. एखादी गोष्ट नाही समजली तर विचारा, पण मनात ठेवू नका की याच्यानंतर काय.
1: खरंच सर, आजच्या गप्पांमधनं एक गोष्ट नक्कीच लक्षात आली की एक्सेल फक्त रो आणि कॉलम्सच नाही आहे, त्याच्या पुढे बरंच काही आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आकाशवाणी नागपूरतर्फे तुमचे खूप खूप आभार.
0: थँक्यू.
1: मित्रांनो, एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, तुमची डिग्री तुम्हाला मुलाखतीपर्यंत नेईल पण तुमचं स्किल तुम्हाला प्रोफेशन मिळून देणार आहे. त्यामुळे आजच काहीतरी नवीन शिकण्याचा संकल्प करा. आपण भेटूया पुढच्या भागात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आपण ऐकत होतो ऍडव्हान्स एक्सेल या विषयावर प्राजक्त पांडे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत. आजच्या दिनविशेषाच्या निमित्ताने आपण एका महत्वाच्या विषयावर संवाद साधला आणि त्यातून काही विचार जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला. अशाच विषयांच्या माध्यमातून आपण आपल्या आजूबाजूच्या जगाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी आपल्याला देत असतो, कारण प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही नवीन शिकून जात असतो. याच सकारात्मक विचारांसह आता मी समर बोबडे आपली रजा घेतो. आपण ऐकत होतात आकाशवाणी नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत, नव्या विचारांसह आणि नव्या ऊर्जेने. तोपर्यंत स्वतःला सतत नव्या गोष्टी शिकण्यासाठी तयार ठेवा, आपल्या आजूबाजूच्या जगाकडे जिज्ञासू नजरेने पाहत रहा आणि आपल्या सकारात्मकतेचा प्रकाश इतरांपर्यंतही पोहोचवत रहा. नमस्कार.

ऋषी मुनी थोर साधू संतांचा राम कृष्णादी ज्ञानी यांचा

0: चिंता
1: भले
0: विचार करावे आपले चित्ता असावी भारताची अखंडता अन सोडून सा

वाहवा विकास भारताचा जीवन सुखी जगता यावे बाह्य शक्तीसाठी समर्थ व्हावे सर्व जाती धर्म विसरावे अखंडता कायम ठेवावे मानवता खरा धर्म समजावे अन येऊन सर्व

0: श्रोते हो, आपण ऐकता लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: थांब, खऱ्या लोट्याशी का खेळतोयस?
2: ब्रो, ही फाटलेली आहे.
1: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
3: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
2: नवी नोट मिळेल.
1: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

0: मनाचा
1: भले
0: रात्र अंधिणी मेहनत करण्याचा चालवाया गाडा प्रपंचाचा अन व्हावे बंधू स्वा

एकत्र पालन करूया धर्माचे, अहो पालन करूया धर्माचे, देश महान वावा बलवान

याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. राजेंद्र येसकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राष्ट्रीय एकात्मता गीत आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. त्याचबरोबर श्रोतेहो रात्री 10 वाजता आपण ऐकणार आहात लोक आणि सुगम संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. त्यानंतर रात्री 10:30 वाजता आपण ऐकणार आहात नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. असे आहेत आमचे आज प्रसारित होणारे कार्यक्रम. उद्या शुक्रवार 5 जून 2026 सकाळी 6:05 गिरवाणवाणीमध्ये पांडुरंगाष्टकम आपण ऐकाल. 6:10 प्रभात वंदन प्राप्तभक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवार्ता कार्यक्रमामध्ये बहुविध पीक पद्धत याविषयीची माहिती वाचक महेश इनामदार. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि उपाय याविषयीची माहिती भाग पहिला तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर कार्यक्रमामध्ये जैविक तालबद्धता याची माहिती भाग पहिला लेखिका कौमुदी जमखंडीकर. 7:07 प्रादेशिक बातम्या. 7:20 एक गाणे ताजे तवाने. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. श्वास हेल्थकेअर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल 7:40. त्यानंतर गाणी मनातली हा कार्यक्रम आपण ऐकाल. 8:00 समाचार विभाग. 8:15 मॉर्निंग न्यूज. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकणार आहात. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. श्रोतेहो 8:55 निरंतर स्वरलहरी आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 9:00 लखलख चंदेरी. 9:10 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर 9:15 कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमामध्ये डॉक्टर पवन कदम यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकाल. त्यानंतर 9:30 आजचे पाहुणे त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लुने यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा आपण ऐकाल. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:15 गांधी वंदना. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम. 11:00 गाता रहे मेरा दिल हा विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 11:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम देणं निसर्गाचं हा कार्यक्रम आपण ऐकाल. 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीनं सखीशी साधलेला संवाद. त्यानंतर आजची रेसिपी आणि दिव्यलता गुजराती यांच्या कविता हे कार्यक्रम आपण ऐकाल. 1:00 हिंदीमधल्या बातम्या. 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकाल. 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकाल. त्यानंतर 2:30 नादब्रह्म कार्यक्रमामध्ये जयश्री वैष्णव यांचं गायन आपण ऐकणार आहात. त्याचबरोबर सायंकालीन प्रसारण सभेमध्ये 5:00 हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घ्याल. 5:30 युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणीमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकलिस्ट प्रणाली चिकटे हिच्याशी उत्कर्ष चित्ते यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. 6:00 हिंदी बातम्या. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये यादवराव कानोगोलकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली शेतकरी गीतं. 6:20 संस्कृत मधल्या बातम्या. कार्यक्रमांची रूपरेषा संध्याकाळी 6:30 आम्ही 6:35 कुटुंब स्वास्थ्य कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकाल. 6:50 निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम प्रसारित होईल. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं आवार माझं शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान याविषयी समाधानशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुकचे वैद्यकीय अधिकारी यांची मुलाखत आपण ऐकणार आहात. रात्री 8:00

राष्ट्रीय बातम्या 8 वाजता कव्वाली, 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ऍट नाईट, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10 आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकता. त्याचबरोबर रात्री 10:30 नादबिंब कार्यक्रमामध्ये आसावरी पटवर्धन यांचं गायन आपण ऐकाल. हे होते आमचे उद्या प्रसारित होणारे कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आत्ताच आपण ऐकलीत.

0: आता प्रसारित करीत आहोत उद्योग जगत हा कार्यक्रम.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. संपर्क 98 50 880 701.

0: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, उद्योग आणि विकास या दोन गोष्टी एकमेकांना पूरक असतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण पाहतो त्या इमारती, रस्ते, पूल, कारखाने किंवा वाहन उद्योग, या सगळ्यांच्या मागे अनेक प्रकारच्या तांत्रिक प्रक्रिया असतात. विविध औद्योगिक उत्पादनं कार्यरत असतात. बांधकाम क्षेत्रात वापरले जाणारे मोल्ड रिलीजिंग ऑइल, शटरिंग ऑइल, ग्रीस, इंडस्ट्रीयल लुब्रिकंट्स, तसंच बांधकाम व्यवसायामधली रसायनं ही त्यातलीच काही महत्वाची उदाहरणं. ही उत्पादनं कशी तयार होतात, उद्योगाच्या दृष्टीनं त्यांचं काय महत्व आहे, या क्षेत्रात उद्योजकतेच्या अजून कोणत्या संधी निर्माण होऊ शकतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलं आहे ओमेगा इंडस्ट्रीजचे संस्थापक संचालक विजय लाड यांना. 1997 पासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो.
0: या क्षेत्रात आपली सुरुवात कशी झाली आणि काय प्रेरणा होती यामागे?
1: मी BSc 1977 साली झालो आणि त्यावेळी मी युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड होतो केमिस्ट्रीमध्ये. मला सर्व्हिस सुरुवातीला लागली नाही कारण मी डिस्कासारख्या लहान सिटीत होतो, त्यामुळं पुण्या मुंबईमध्ये राहण्याची सोय नाही अशा व्यक्तीला सर्व्हिसला बोलवत नव्हते त्यावेळेला. मग मी काय केलं की शेती करायचा निर्णय घेतला. मग शेती करायची असेल तर बाबा आपण नुसती शेती का करायची की आपण त्यामध्ये काही जनावरे पाळून दुग्धोत्पादन वगैरे करूया असं माझ्या डोक्यात होतं त्यावेळेला.
0: पूरक व्यवसाय.
1: हा, पूरक व्यवसाय करायचा. मग मी वडिलांना सांगितलं की आपण आता एक जर्सी गाई वगैरे अशा घेऊया आणि आपण डेअरी वगैरे काढूया. मग वडिलांनी मला कुठला ना विरोध करता ठीक आहे म्हटले. मी त्यासाठी बँकेचं प्रकरण पण केलं आणि मी स्वतः संपूर्ण शेतीची कामं मी करायला शिकलो. बँकेने मला काही कर्ज दिलं नाही. बँकेने शेवट सांगितलं की तुम्ही जे 10 गायींसाठी जे आमच्याकडे प्रकरण केलेलं आहे त्यापैकी आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला 2 गायी देऊ शकतो, तुमच्याकडे तेवढी गॅरंटी नाही आहे. तर मग 2 गायीमध्ये व्यवसाय होऊ शकत नाही म्हणून मी ठरवलं आता परत सर्व्हिस करणं आता आपल्याला आवश्यक आहे. म्हणून मी पुण्याला गेलो, तिथून मी अर्ज करायला चालू केलं नोकरीसाठी. एक ठिकाणी पेपरमध्ये ॲड आली की तुम्ही डायरेक्ट भेटाय का केमिकल कंपनीमध्ये येऊन. त्यांना केमिस्टची गरज होती, प्रसन्ना इंडस्ट्रीज म्हणून ती कंपनी होती. मी त्या ठिकाणी गेल्यानंतर माझे सगळे बायोडाटा त्यांनी बघितला, माझे मार्क बघितले आणि त्यावेळी युनिव्हर्सिटीत सेकंड येऊन 83% मार्क पडणे ही मोठी गोष्ट असायची. ही 1979 सालची गोष्ट आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं नाही तुम्ही आजपासूनच कामावर या. तिथं मला संपूर्ण केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं. तिथं काम असं होतं की आम्ही फॉर्म्युलेशन करायचो सगळ्या गोष्टीचं, म्हणजे मिलिटरीसाठी जे लागणारे अॅम्युनेशन प्रोटेक्टिव्ह कंपाऊंड्स, म्हणजे जे बॉम्ब्स ग्रेनेड्स वगैरे जे मिलिटरी पॅक करते त्या पॅकिंगला जे लावण्यासाठी जे वॉटरप्रूफिंग कंपाऊंड्स असतात, प्रोटेक्टिव्ह कंपाऊंड्स, की तिथं बर्फामध्ये पाण्यामध्ये कुठलाही त्यामध्ये गंज येऊ नये किंवा ते खराब होऊ नये बॉम्ब्स ग्रेनेड्स वगैरे, तर असे ॲडिजिव्ह आम्ही बनवायचो. तर त्यातही गणपुले म्हणून एक त्यावेळी केमिस्ट होते, तिथे सिनियर केमिस्ट होते, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमधून ते रिटायर झाले होते. तर मी त्यांच्याबरोबर काम करायला चालू केलं आणि तिथं आमचं एकच काम असायचं की फॉर्म्युलेशन. आम्हाला मिलिटरीचे लोक द्यायचे की आम्हाला अमुक अमुक पद्धतीचं हे प्रोडक्ट पाहिजे, स्पेसिफिकेशन द्यायचे, त्याच्या टेस्ट द्यायचे. मग त्याप्रमाणे गणपुले साहेब

आणि मी त्यांना मदत करायचो की हे फॉर्म्युलेशन आपण कसं करायचं. त्यांच्यामुळे मला ह्या सगळ्या केमिकलची चांगली माहिती झाली, कुठली केमिकल कुठं वापरली पाहिजे, त्यांचे रिॲक्शन काय होते, त्यांची सिनर्जिक इफेक्ट आहे का विरुद्ध इफेक्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो. फॉर्म्युलेशन काय असतं हे मला त्यांच्यामुळे शिकता आलं, तर माझा पाया त्यांनी तयार केला त्यामध्ये. शिवाय आम्ही रेल्वेची पेंट रिमूव्हर्सचं आम्ही बनवायचो त्यावेळेला. रेल्वेचे जे जुने डबे असतात मालवाहू गाडीचे किंवा प्रवासी गाड्यांचे, त्यावेळी ज्यावेळी रिपेंटिंगला येतात त्यावेळी पहिला पेंट काढायचा असतो, मग ब्रशनं आम्ही स्ट्रिपी पेंट रिमूव्हर म्हणून बनवायचो. त्यावेळी वाघाचं चित्र असायचं आमच्या बॅरलवर आणि त्याच्यावरून पेंट फिरवल्यामुळे वाघाचे स्ट्रीप सगळे निघालेत अशी एक कल्पना आमच्या मालकांची होती जोगळेकर सरांची. तर तो स्ट्रिपी पेंट रिमूव्हर अतिशय प्रसिद्ध होता, रेल्वेमध्ये मोनोपोली होती आमची, आणि तो पण बनवायचं. फॉर्म्युलेशन वगैरे त्यामध्ये अपग्रेडेशन करणे वगैरे ह्या गोष्टी मी गणपुले साहेबांच्याकडून शिकलो तिथं. शिवाय बिटुमेन कंपाऊंड्स वगैरे जे आहे रेल्वेला लागायची ती सुद्धा आम्ही तिथं बनवायचो. म्हणजे हा फॉर्म्युलेशनचा जो माझा सुरुवातीचा जो धडा आहे तो मला प्रसन्न इंडस्ट्रीमध्ये एक वर्षात मिळाला. पण तिथं पगार अतिशय कमी होता, मी फक्त 250 रुपयात त्या काळी कामाला होतं. मग ज्यावेळेला मला सुदर्शन केमिकलमध्ये मी अर्ज केला तर तिथं सुद्धा मला R&Dचं काम होतं, रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं. त्या ठिकाणी एशियन पेंटला लागणारे पिगमेंट्स बनवत होते. म्हणजे पिगमेंटचा काय अर्थ होतो की तुमचा जो पेंट एशियन कंपनी बनवते त्याला जो कलर येतो त्या पावडर्स असतात, त्या पावडर्स सुदर्शन केमिकल्स बनवतं. म्हणजे मेजर जे प्रकार आहे पेंटचा, महत्त्वाचा विषय आहे तो सुदर्शन केमिकलमध्ये. आणि कलर केम म्हणून एक कंपनी होती इंदोरला, त्या दोनच कंपन्या एशियन पेंटला त्या काळी पुरवायच्या कलर. त्या ठिकाणी मला ह्याचं नॉलेज आलं की पिगमेंट्स कसे बनवायचे आणि केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स कशा घ्यायच्या. कारण मी प्रसन्नामध्ये फॉर्म्युलेशन शिकलो, ब्लेंडिंग शिकलो, पण रिॲक्शन शिकायला मला तिथे मिळाले. आणि त्या ठिकाणी डॉक्टर ओझा म्हणून अमेरिकेचे माझे बॉस होते, ते अतिशय हुशार होते. त्यांनी मला अतिशय चांगला गायडन्स दिला. माझी केमिस्ट्रीचं बेसिक ज्ञान चांगलं असल्यामुळे मला तिथं त्या जॉबची आवड निर्माण झाली होती. आणि तो जॉब सोडायची माझी इच्छा नव्हती, पण मला तिथे 600 पगार होता. फक्त परिस्थितीमुळे मी परत एकदा टेल्कोला अर्ज केला आणि मला त्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये सिलेक्ट केलं. तिथं माझ्याकडे पेंट टेस्टिंगचं काम होतं, म्हणजे गाड्यांना जे पेंट वगैरे स्प्रे करतात तर ते पेंट एशियन पेंट, नेरोलॅक पेंट्स, पुन्हा बर्जर पेंट्स अशा कंपन्याकडून पेंट्स यायचे. ते पेंट्स आले की माझं काम होतं की त्यातून सॅम्पल काढायची आणि त्या पेंटचं टेस्टिंग करायचं. ते पेंट्स विस्कोसिटी बरोबर आहे का, नंतर त्याचा ड्राइंग टाइम बरोबर आहे का, जी आपण स्प्रे केल्यानंतर डेप्थ पाहिजे आपल्याला ती डेप्थ पेंटला येते का, ह्या गोष्टी माझ्याकडे टेस्टिंगला होत्या. तर हे टेस्टिंगच्या कामामध्ये मी जवळजवळ 4 वर्षे काम केलं. पण त्यामध्ये सातत्यानं मला एक जाणवलं की आपण इथं रोज सकाळी 6 येतोय, मला बस आणून सोडते आणि तेच काम मी परत करतो आहे. ह्या रुटीन जॉबचा मला कंटाळा यायला लागला. एक वर्षभरात आपल्याकडे नॉलेज आहे तर आपण हे नोकरी करण्यात वाया घालवण्यात काय अर्थ नाही, हे म्हणजे उत्स्फूर्त मला त्यामध्ये माझ्या आतून भावना होती. मग मी माझे सहस्त्रबुद्धी मित्र होते जे मला सुदर्शन केमिकलमध्ये काम करायचे R&Dचं, ते सांगलीचे होते. तर त्यांनी सांगितलं माझा बंगला आहे आणि आपण तिथे व्यवसाय करूया, फक्त आपण दोघंही नोकरी सोडायला नको, तर आपण नोकरी करत करत व्यवसाय करूया. मग काय करायचं, तर ते म्हणले मला काय हे त्यातलं कुठलं नॉलेज नाही, फॉर्म्युलेशन तुम्हीच करायचं, प्रोडक्ट तुम्हीच बसवायचे, विक्री फार तर मी मदत करेन तुम्हाला, फायनान्स मायडप जास्त नाही पण मायडप थोडं बहुत सोनं आहे त्या सोन्यावर आपण हे करूया. माझ्याकडे तर 0 फायनान्स होता, मला घरची जबाबदारी करून मला हे शक्य नव्हतं की भांडवल मी कुठं तरी उभा करू शकेन. ते म्हटले ठीक आहे, त्या काळी 15 ते 20 हजार रुपये मी घालतो. मग जे इनिशिएटिव्ह त्यांनी घेतलं फायनान्सचं त्यामुळं आम्ही मग बिझनेस करायचं ठरवलं. मग काय करायचं, तर माझं जे नॉलेज होतं त्यामध्ये आपण म्हटलं टाटामध्ये गॅस्केट शेल्याक हा प्रकार इंजिनला लागतो की ते गॅस्केट शेल्याकवरच इंजिनचं खरी ताकद लक्षात येते. ते गॅस्केट शेल्याक जर तुमचं लूज असेल आणि व्यवस्थित चिकटलं नाही तर तुमचं कॉम्प्रेशन आणि पॉवर कमी येते. तर हे गॅस्केट शेल्याकला अतिशय टेल्कोमध्ये डिमांड आहे, तर म्हटलं आपण हा आयटम डेव्हलप करूया. तर तो आयटम मी घरी माझ्या खोलीमध्ये डेव्हलप केला. एकच खोली होती माझी पुण्यामध्ये, त्या खोलीमध्ये वेगवेगळे केमिकल्स मी आणायचो. गुरुवारी मला सुट्टी असायची आणि आम्ही ते सगळं करत बसायचो. पुन्हा माझी 4 ड्युटी संपून मी घरी आलो की परत हेच R&Dचं काम मी तिथं करत बसायचो रूममध्ये. अशा कारणानं मी गॅस्केट शेल्याक हा आयटम तिथं डेव्हलप केला. पण इंडस्ट्री इथं करायचं तर SSI रजिस्ट्रेशन वगैरे या गोष्टी पाहिजे होत्या, मला त्यासाठी स्पिरिटचं लायसन पाहिजे होतं, तर ते काम सुद्धा मलाच करावं लागायचं. मग मी रात्री 11 बसनं बुधवारी तिथं बसायचो पुण्यामध्ये स्वारगेटला,

आणि गुरुवारी सकाळी इथं यायचो, सुट्टी असायची गुरुवारी म्हणून. आणि इथं मी SSI रजिस्ट्रेशन पुन्हा स्पिरिटचं लायसनसाठी मला जावं लागायचं. त्यावेळी आत्तासारखा उद्योग आधार ऑनलाईन नव्हता, त्यावेळी तिथं जाऊन आपले सगळे NOCs वगैरे सगळ्या द्यावं लागायच्या, म्युन्सिपॅलिटीचे NOC, शेजारच्या लोकांचे NOC, नंतर मग आपल्याला ते रजिस्ट्रेशन मिळत होतं. तर रजिस्ट्रेशनलाच मला जवळजवळ 1 वर्ष लागलं. मग मी गुरुवारी इथं येऊन संपूर्ण ही क्लेरिकल कामं करायचो, रजिस्ट्रेशनची वगैरे. त्यावेळी आम्हाला ते 2000 लिटरचं स्पिरिटचं लायसन मिळालं. हे साधारण गोष्ट आहे 1983-84 आसपासच्या. त्यानंतर आमचं प्रोडक्शन चालू झालं. मीन टाईममध्ये मी सॅम्पल तयार करून टेस्टिंगला टाटामध्ये दिली होती, टेलकोमध्ये. आणि त्यांच्या इंजिन डिपार्टमेंटनं वगैरे असं सांगितलं की हे आपण पहिलं जे गॅस्केट शेलॅक वापरत होतो त्यापेक्षा हे अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं गॅस्केट शेलॅक आहे. मग त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली. ती ऑर्डर त्या काळी 2 लाख रुपयाची होती, म्हणजे तशी मोठी होती. त्यामध्ये आमचं दुर्दैव असं झालं, आम्ही चालू केल्यानंतर 6व्या महिन्यानंतर गॅस्केट शेलॅकमध्ये जे मेन आयटम लागतो की शेलॅक, हे नॅचरल प्रोडक्ट आहे. हा काय करतो, साधारणपणे 6 रुपये किलोनं हा प्रोडक्ट आपल्याला मिळत होता. तो प्रोडक्ट एक्सपोर्ट व्हायला लागला नेमका त्याच काळामध्ये. एक्सपोर्ट केल्यामुळे त्याचा रेट 6 रुपयावरून 125 रुपये किलो फक्त 3 महिन्यात झाला. आणि त्यामुळं आम्ही जे टेल्कोला कोटेशन दिलं होतं ते कोटेशनमध्ये आम्ही लॉसमध्ये गेलो. आणि आमच्या पुढे पर्याय काहीच नव्हता की कंपनी एक तर सप्लाय तर आम्हाला द्यायला पाहिजे, आणि इकडं आम्ही नंतर कर्ज काढलं होतं तर त्यांनी आम्हाला पकडलं की तुमचं 18,000 रुपये नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये, मग तुम्ही कंपनी कशी काय चालवणार, असं काय चालणार नाही, तुम्ही काय करणार आहे, 18,000 भरताय का काय करताय. मग अशा वेळेस सहस्त्रबुद्धे साहेबांनी सांगितलं की लाड मी हे सगळे पैसे भरतो, मग संपूर्ण ताबा मला द्या. इथं मला थोडा धोका झाला. या काळात मध्ये आम्ही दोघांनी पण नोकऱ्या सोडल्या होत्या टेल्कोची ऑर्डर मिळाल्यानंतर, आणि मी इथं शिफ्ट झालो होतो प्रोडक्शनसाठी. तर त्यांनी फंडातले पैसे 18,000 भरले आणि नंतर त्यांनी प्रोडक्ट चालू केला. तो प्रोडक्ट नंतर 10 वर्ष त्यांनी टेल्कोला सप्लाय पण करत होते ते. मग माझ्या पुढे प्रश्न आला की सांगलीमध्ये मी टेल्कोची नोकरी सोडून आलो, व्यवसाय पण गेला, मग मी काय करायचं. मग अशा वेळेला मी परत एकदा नोकरी पकडली, कारण जगणं महत्वाचं होतं. मग कोल्हापूर रोडला संदीप ऑटोस्फेअर म्हणून बॅटरीचं एक दुकान होतं, त्या ठिकाणी मी सेल्समन म्हणून लागलो. त्या ठिकाणी पेस्ट सेटर बॅटरी म्हणून होती, ते पेस्ट सेटर बॅटरीचं सेल करणे हे माझ्याकडे काम होतं. त्यांच्याकडं डिस्ट्रीब्युशन होतं सगळ्यांचं. मग मी त्याने मी नेटवर्क वगैरे चांगलं केलं. पण ह्या नोकरीमध्ये मी काय केलं की नोकरीच्या पाठीमागं मला बराच वेळ सेल्समनशिप माझी असल्यामुळं कामात सातत्य आणि त्यांना माझं 100% काम दिलंच, त्यांना सेल आहे तसा दिलंच, शिवाय मी माझा बिझनेस आणि माझे फॉर्म्युलेशन ह्या काळात माझ्या घरी डेव्हलप केले, हा त्या नोकरीचा फायदा झाला. शिवाय ह्या नोकरीमध्ये मी नांदेडमध्ये असताना मला त्यावेळी इरिगेशन डिपार्टमेंटची 2000 बॅटरीची ऑर्डर मिळाली होती. मी घरच्यांना आई वडिलांना सांगितलं तर मी बिझनेससाठी सांगलीत आलो आहे, मला बिझनेस काहीतरी करायलाच पाहिजे होता. म्हणून मी माझे जे प्रोडक्ट डेव्हलप केले होते ते हळूहळू सायकलवरून सगळे विकायला चालू केले. त्यामध्ये ग्रीस होतं, फिनेल होतं, ऑइल्स होती. ती दर सुट्टीच्या दिवशी मी सायकलवरून गॅरेजला वगैरे ग्रीस आणि ऑइल विकायचो. फिनेल्स वगैरे होते ते सगळ्या लॉजला, हॉटेल्स आणि हॉस्पिटलला विकायचो. अशा तऱ्हेने माझी जर्नी चालू झाली. हळूहळू मला ग्रीसमध्ये काही लोकांच्या ओळखी झाल्या दुकानदाराच्या, त्यांनी मला उधार द्यायची तयारी दाखवली. त्यानंतर मी किर्लोस्करमध्ये मी बॅटऱ्या मी विकायचोच, मी ओळख काढून त्यांना म्हटलं आता मी चालू केले, माझं ऑइल आणि ते घ्या, त्यांनी घ्यायला चालू केलं. तिथं मला 20-25 बॅरलची ऑर्डर मिळायला लागली. अशा तऱ्हेनं सगळीकडून माझा बिझनेस वाढत गेला. सुरुवात अशी झाली, शून्यातून झाली, लोस्कर आणि सगळ्या सिमेंट पाईप. मग मी विचार केला आता विलाड इंडिया सोडलं पाहिजे बॅटरीची कंपनी. मग त्यावेळी मी विलाड इंडियाला राजीनामा दिला. आणि हे सगळं करत असताना मी एक छोटंसं दुकान घेतलं. मग त्यामध्येच मी माझं स्वतःचं ग्रीस करायचं ठरवलं. आत्तापर्यंत मी घेत होतो लोकांच्याकडून आणि ते देत होतो. मग मी स्वतः तयार करायला चालू केलं, फॉर्म्युलेशन त्यासाठी केले. टेक्निकल नॉलेज माझं होतं, मी फॉर्म्युले बसवले होते, मग दुसऱ्याकडून का घ्यायचं. 300 स्क्वेअर फूटमध्ये मी स्वतःचे बॅरल तयार करायचो. माझ्याकडे एक कामगार असायचा, आम्ही ट्रकमध्ये तो कामगार आणि मी दोघं मिळून बॅरल चढवायचं. ही जर्नी अशी इथपर्यंत 100 बॅरलपर्यंत झाली.

लाड यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेला मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकलात. या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात. आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. संपर्क 98508807001.
1: उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत निरंतर स्वरलहरी. आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमामध्ये मुकुंद वेळापूरकर यांचं मनोगत आपण ऐकूयात.

नमस्कार, मी मुकुंद वेळापूरकर. जवळजवळ 1965 पासून मी आकाशवाणी ऐकतो. आकाशवाणीवर सादर होणारे कार्यक्रम यामध्ये विविधता आहे. विविधतेबरोबरच करमणूक आहे, माहिती आहे, मनोरंजन आहे, त्याचबरोबर नवीन नवीन विषयांची माहिती तर होतेच, पण त्याचबरोबर ज्ञानातही भर पडते. आता आकाशवाणी चांगली आहेच, त्यानंतर आकाशवाणीनं वेगवेगळ्या सुविधा निर्माण केल्यात. महाराष्ट्रात असल्यानंतर, भारतात असल्यानंतर आकाशवाणी ऐकता येतेच. पण ज्यावेळेस भारताच्या बाहेर नेदरलँडला मी होतो, त्यावेळेस नेदरलँडमध्ये सुद्धा न्यूज ऑन एअरवर मला सगळ्या भारतातल्या सगळ्या बातम्या, पाहिजे ते नेहमीची आवडीची गाणी, हे सगळं मला ऐकता येत होतं. पूर्वी आम्ही जी जुनी गाणी ऐकत होतो ती जुनी गाणी आता न्यूज ऑन एअरवर रागममध्ये पहाटे 5 ते 6 दरम्यान आठवड्यातून एकदा दोनदा लागतात ती ऐकता येतात. आकाशवाणीचे जे कार्यक्रम सादर होतात त्यामध्ये विविधता आहे, मनोरंजन आहे, माहिती आहे आणि करमणूकसुद्धा आहे. आणि यात सगळ्यात मोठा आधार लॉकडाऊनमध्ये काही नसताना आकाशवाणीने जी करमणूक केली त्याला कोणतंही परिमाण लावता येणार नाही किंवा मोजता येणार नाही असे म्हणावं लागेल. आकाशवाणीच्या आठवणीमध्ये महत्त्वाच्या आठवणी म्हणजे आता आपण पाहिजे त्या ठिकाणी रेडिओ ऐकू शकतो. अगदी साधे इन्स्ट्रुमेंट आलेले आहेत, मोबाईलमध्ये रेडिओ आहे. पण पूर्वी मला आठवते मी 1969 पर्यंत रेडिओ ऐकण्यासाठी वर्षाला 15 रुपये त्याची फी भरावी लागायची. पोस्टात जाऊन फी भरायची आणि नंतर वर्षभर रेडिओ ऐकता यायचा. जर ती फी भरली गेली नाही तर रेडिओ जप्त होणं अशी पत्र यायची, आणखी फी भरली जायची. दुसरी, आपण कुठे आता रेडिओ ऐकू शकतो? पण पूर्वी घरावर तो 2 काठ्या लावायच्या, अँटेना लावायचा, 15 फुटाची ते जाळी लावायची, मग रेडिओ ऐकता यायचा. या एक महत्त्वाची आठवणी आहे. दुसरी गोष्ट, जे शेतीविषयक कार्यक्रम प्रसारित व्हायचे ते कार्यक्रम म्हणजे एक चांगली दिशा असायची, कारण त्यावेळेस आकाशवाणी हा एकमेव आधार असायचा. आणि जगात काय चाललं, 1971 युद्ध आम्ही सगळं रेडिओवर ऐकलं, त्याचबरोबर देशातल्या, परदेशातल्या, आपल्या भागातल्या सगळ्या बातम्या. आणि बातम्यांचं जर म्हटलं तर सकाळच्या 7 बातम्या म्हटलं की पूर्ण महाराष्ट्र डोळ्यासमोर उभा राहायचा, अशा सविस्तर बातम्या सांगितल्या जायच्या. त्या काळात करमणुकीची साधनं अतिशय मर्यादित होती. त्याच वेळेला आकाशवाणीवरून नभोना

0: नाट्य श्रुतिका त्यानंतर काही नाटकं अशी प्रसारित व्हायची. दीपावळीमध्ये पहाटे 5 वेगवेगळी कीर्तनं लावली जायची आणि दीपावळी आहे हे प्रकर्षानं जाणवायचं. त्याचबरोबर प्रसंगानुरूप जे कार्यक्रम सादर व्हायचे मग त्यामध्ये रामनवमी असेल गोकुळाष्टमी असेल ह्या कार्यक्रमांचं औचित्य साधून चांगले चांगले कार्यक्रम प्रसारित केले जायचे. आता यात प्रकर्षानं सांगावं जर म्हटलं तर नभोनाट्य यामध्ये वाटसुरू ही एक जी कथा होती व्यंकटेश माडगूळकरांची ती अगदी स्मरणात राहील अशी कथा होती आणि अशा गोष्टी ह्या आम्हाला फक्त आकाशवाणीच्या माध्यमातूनच मिळाल्या हे सांगताना आनंद होतो. दुसरी एक महत्त्वाची आठवण म्हणजे तर क्रिकेट आत्ता जसं आहे त्याहीपेक्षा फार जोमात आणखीन आवडीनं क्रिकेट ऐकलं जायचं. आता फक्त पाहिलं जातं ऐकलं जात नाही पण ते ऐकण्यात जो आनंद होता तो फक्त आम्हाला रेडिओच्या माध्यमातूनच मिळायचा. ज्यावेळेस क्रिकेट सामने असतील त्यावेळेस सगळी कामं सोडून समोर रेडिओ ठेवून 10-15-20 लोक तिथं ऐकत बसायचे. काही प्रसंग असे होते की बहुतेक भारत मॅच जिंकायचाच पण काही जर नको असं झालं तर ते रेडिओ आपटले जायचे इतका त्याच्यावर राग हे व्हायचा. आणखीन जर ज्यावेळेस आनंद व्हायचा त्यावेळेस सगळं गाव डोक्यावर घेतल्यासारखं गावातून त्याची मिरवणूकसुद्धा निघायची की हे फक्त रेडिओच्या माध्यमातूनच ते आमच्यापर्यंत पोहोचत होतं. ही एक आठवण महत्त्वाची आहे कारण या गोष्टी आताच्या पिढीला सांगितलं तरी त्याचं ते अविश्वसनीय वाटेल पण ह्या गोष्टी आम्ही अनुभवलेल्या आहेत. क्रिकेट हे फक्त एक माध्यम झालं पण या क्रिकेटच्या माध्यमातून सगळा देश जोडला गेला. कोणता खेळाडू कोणत्या राज्याचा कोणता खेळाडू कुठून आला तो काय करतो त्याची सगळी हिस्ट्री ही समजायची आणि कोणत्याही राज्यातला असला तरी तो आपला असं वाटायचा हे आम्हाला फक्त आकाशवाणीमधूनच शिकवलं. 90 वाटचालीसाठी आकाशवाणीला माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि अशीच वर्षानुवर्षे आकाशवाणी चालत राहो ही अपेक्षा. धन्यवाद.
1: निरंतर स्वर लहरी.
2: आकाशवाणीच्या 90 मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम निरंतर स्वरलहरी आत्ताच आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमामध्ये मुकुंद वयापूरकर यांनी सांगितलेलं मनोगत आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हो घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो नक्की. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या चार उमेदवारांची माघार। कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा। 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर। विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश। मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहला।

0: त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्याबाबत जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: शेवटच्या दिवशी निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांनी माघार घेतली तर अनेक अपक्ष तसंच महायुतीतल्या बंडखोरांनीही अर्ज मागे घेतले. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ मतदारसंघात महायुतीचे एकमेव उमेदवार मैदानात उरल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली, तसंच भाजपचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सहाय्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपचे शैलेश लाखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला, तसंच भाजपचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपचे 2 बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. महाविकास आघाडीनं नाशिक मतदारसंघासाठी उमेदवार दिला नाही. सांगली, सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी, हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर, तसंच भाजपचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होणार आहे.
0: विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना भाजपाने कोट्यवधी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज बुलढाणा इथं बातमीदारांशी बोलत होते. भाजपाला निवडणूक नकोय तर नियुक्ती पद्धत हवी आहे असं सपकाळ म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी एकूण 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या विभाग, मंत्रालयं, राज्य सरकारं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचे पुरस्कार राजस्थानात जयपूर इथं आयोजित राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत समारंभपूर्वक प्रदान केले जातील. सुवर्ण विजेत्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. रौप्य विजेत्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह मिळेल. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये

0: महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77 वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपती यांनी समाज माध्यमावर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे, असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राशिवाय वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्राविषयी ही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिग्ज यांनी यावेळी चर्चा केली. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बल घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026ला ते दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते. ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या प्रयत्नांमुळेच आखाती देशातून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यात व्यत्यय येऊनही भारताने आंतरराष्ट्रीय ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात, कंत्राटदाराला दिलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत प्रकल्पांचा आढावा घेताना बोलत होते. विलंबानं कामं पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उधाणाच्या भरतीत धोकादायक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी 6 वेळा तर ऑगस्टमध्ये 5 आणि सप्टेंबरमध्ये 7 वेळा उंच लाटा उसळण्याची शक्यता असून लाटांची उंची 4.5 मीटर पर्यंत जाऊ शकते असं मुंबई महानगरपालिकेच्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर. विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यमधारी 241.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. श्रोतेहो, आता जाणून घेऊयात कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले फळं आणि भाजीपाल्यांचे बाजारभाव.

बाजार भाव प्रति क्विंटल दराने कमी आणि जास्त भावामध्ये असे आहेत. कांदा 400 ते 2000, बटाटा 700 ते 1400, लसूण 5000 ते 14000, पेरू 1000 ते 2000 आणि आंबा 10000 ते 23500. श्रोते हो, कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले फळ आणि भाजीपाल्यांचे बाजार भाव आत्ताच आपण ऐकलेत.

श्रोते हो यानंतर ठीक 7:15 वाजता वृत्तविशेष, 7:30 वाजता माझं घर माझं शेत हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकाल, 8:00 एक गाणे ताजेतवाने याचं पुनःप्रसारण, 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकणार आहात, 8:15 काही गझल आपण ऐकाल, त्यानंतर 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट नाईट, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 कंट्री वाईड, 9:45 इनसाईट्स हे सगळे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आणि रात्री 10:00 सुगम आणि लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम आपण ऐकणार आहात, तेव्हा सायंकालीन प्रसारण सभेमध्ये भरगच असे कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत, तेव्हा जरूर ऐकत रहा आकाशवाणीचं सांगली केंद्र.

सहभागी होते हो आमच्या उद्या प्रसारित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांमध्ये। सकाळी 8:55 निरंतर स्वरलहरी आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकणार आहात। 9:15 कुटुंब स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये डॉक्टर पवन कदम यांची मुलाखत आपण ऐकणार आहात, ज्याचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 होईल। त्यानंतर आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपण मुलाखत ऐकणार आहात। यामध्ये त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची मुलाखत आपण ऐकाल। हाच कार्यक्रम रात्री 10 पुन्हा प्रसारित होईल। 11:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकणार आहात। असे उद्या प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम आहेत, त्याचबरोबर नेहमीच्याच वेळेत बातमीपत्र होतील, प्रसारित होतील। आपण जरूर आस्वाद घ्या या सगळ्या कार्यक्रमांचा, ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र। यानंतर 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत शाश्वत विकासासाठी जागतिक पातळीवर घेतलेले निर्णय आणि या क्षेत्रात देशांतर्गत सुरू असलेला विकास याविषयी पर्यावरण विषयाच्या अभ्यासकांसोबत केलेली

0: चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत. श्रोते हो, विकासाच्या जागतिक मोहिमेमध्ये भारत सध्या एक महत्वपूर्ण नेतृत्वकर्ता आणि ग्लोबल साऊथचा प्रमुख आवाज म्हणून उदयाला आला आहे. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण रक्षण या दोन्हीचा समतोल साधत भारतानं जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जागतिक पातळीवर हवामानातील बदलाचं आव्हान पेलताना भारतानं शाश्वत विकास आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2021 ग्लासगो येथील COP26 परिषदेत मांडलेली मिशन लाईफ ही संकल्पना अतिशय दूरगामी आणि व्यावहारिक आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत पर्यावरणाच्या अभ्यासक राधिका कुलकर्णी.
1: आपली पृथ्वी ही सर्वांसाठी उत्तम पद्धतीने राहण्याची जागा म्हणून ओळखली जावी यासाठीच शाश्वत विकासाची ध्येय आखलेली आहेत. त्यात भारताची हजारो वर्षांपासून वसुधैव कुटुंबकम या तत्वाला प्राधान्य देणारी संस्कृती आज जगात महत्वाची म्हणूनच केंद्रस्थानी असलेली दिसते. जागतिक स्तरावर पाहिलं तर 2015 भारतानं फ्रान्सच्या सहकार्यानं आंतरराष्ट्रीय

0: पृथ्वी ही सर्वांसाठी उत्तम पद्धतीने राहण्याची जागा म्हणून ओळखली जावी यासाठीच शाश्वत विकासाची ध्येय आखलेली आहेत. त्यात भारताची हजारो वर्षांपासून वसुधैव कुटुंबकम या तत्वाला प्राधान्य देणारी संस्कृती आज जगात महत्वाची म्हणूनच केंद्रस्थानी असलेली दिसते. जागतिक स्तरावर पाहिलं तर सन 2015 भारतानं फ्रान्सच्या सहकार्यानं आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सुरू केली. त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यास आणि सदस्य देशांमध्ये हस्तांतरित करण्यात मोठी मदत होत आहे. सन 2021 युकेतल्या ग्लासगो इथं 26वी हवामान बदल परिषद झाली. त्यात भारतानं जागतिक स्तरावर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी मिशन लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली. दैनंदिन सवयी पर्यावरणपूरक करण्यावर भर देणारी ही संकल्पना आहे. 9 सप्टेंबर 2023 रोजी G20 परिषदे दरम्यान दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक जैव इंधन आघाडी ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स हा जागतिक उपक्रम सुरू केला. त्यात 19 देश आणि 12 आंतरराष्ट्रीय संघटना सहभागी आहेत. शाश्वत इंधन वापर वाढवणं आणि त्यासाठी सहकार्य प्रस्थापित करणं हा या आघाडीचा मुख्य उद्देश आहे. देशांतर्गत स्तरावर सन 2023 सुरू केलेलं राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन त्याही आधी मार्च 2019 सौर ऊर्जेचा वापर वाढवून वीज बचत करणारी पीएम कुसुम योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान सुरू झाली. 1 जुलै 2022 एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणण्यात आली. याला संमिश्र यश मिळालं. सन 2070 कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट भारतानं ठेवलं आहे. या निर्णयांमुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर पर्यावरणवादी देश म्हणून होत आहे. मिशन लाईफ म्हणजेच लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेचं ध्येय म्हणजे तिनं वापराव टाका या संस्कृतीला नाकारलं. पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैलीचा वापर आणि प्रसार पृथ्वीपूरक सवयी अंगीकारण्यास प्रवृत्त करण्याचं उद्दिष्ट ठेवून कार्य सुरू केलं. त्यासाठी जागतिक स्तरावर किमान 1 अब्ज नागरिक पर्यावरण रक्षणासाठी एकत्र येतील हे उद्दिष्ट ठेवत दैनंदिन कृतींवर भर देण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यात पाणी वाचवणं, वीज बचत, कचरा कमी करणं आणि त्याचं वर्गीकरण करणं, सिंगल यूज म्हणजेच एकदाच वापरून टाकणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणं, शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब, ई कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं आदी कृतींचा समावेश आहे. पॅरिस करारातली कलम आपल्या राष्ट्रीय निर्धारित योगदानात समाविष्ट करणारा भारत हा पहिला देश आहे.
1: श्रोत्यो, गेल्या 12 भारतानं पारंपरिक ऊर्जेकडून अक्षय ऊर्जेकडे होणाऱ्या स्थित्यंतरात जागतिक पातळीवर मोठी झेप घेतली आहे. आपला भारत देश आता जगात 3 क्रमांकाचा अक्षय ऊर्जा उत्पादक बनला आहे. यासाठी कोणती पावलं उचलली आहेत याविषयी अधिक माहिती देत आहेत सौर ऊर्जेचे अभ्यासक गजानन जोशी.
2: आपण कित्येक दशके फक्त पारंपरिक ऊर्जा स्रोतच वापरत होतो. 2010 आपण हरित ऊर्जा किंवा अक्षय ऊर्जा या मार्गाने जाण्यासाठी तयार झालो. आपले आधीचे उद्दिष्ट होते 1,75,000 MW जे आपण 2022 अतिशय समर्थपणे पेलले आणि साध्य केले. आता आपले जे उद्दिष्ट आहे ते आहे 500 GW म्हणजे 500,000 MW. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण काही महत्वाची पावलं उचललेली आहेत आणि त्या मार्गावर आपले यशस्वी मार्गक्रमण चालू आहे. 500 GW हे लक्ष, त्यामध्ये सौर ऊर्जेचं लक्ष जवळजवळ 300 GW म्हणजे 60% जास्त आहे. या संदर्भात आपण ज्या उपाय योजना करतोय आणि जे कार्यक्रम राबवतोय त्यामध्ये मोठ्या क्षमतेचे सौर प्रकल्प लावण्यासाठी सोलर पार्क उभे करणे आणि त्या अनुषंगाने पायाभूत सुविधा पुरवणे, शेतकरी आणि घरगुती वापरासाठी सौर ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी काही कार्यक्रम ज्यामध्ये पीएम सूर्य घर योजना, पीएम कुसुम योजना, मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना यासारखे कार्यक्रम राबवतो. यासाठी लागणारे प्रॉडक्ट्स म्हणजे सौर पॅनल आणि इतर ज्या काही गोष्टी लागतात हे पूर्वी आपण मोठ्या प्रमाणात आयात करत होतो चीन मधून, परंतु आता देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यात येत आहे. त्यामध्ये प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह जेणेकरून आपल्या नागरिकांच्या हाताला काम मिळेल आणि चीन वरील आपली डिपेंडन्सी कमी होईल. त्याचबरोबर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजेच विद्युत पारेषण आणि विद्युत वितरण या अतिशय सक्षम आणि एफिशियंट बनवणे हे एक आपलं महत्वाचं काम आहे.
1: श्रोते हो, ई वाहन आणि सार्वजनिक वाहतुकीचे सुलभीकरण यामध्ये पर्यावरण पूरक तंत्रज्ञान कसं मदत करतं याविषयी गजानन जोशी म्हणाले.
2: वाहनांसाठी आपण फार पूर्वीपासून फक्त जीवाश्म इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल गॅस यावर चालणारी वाहन आहे तीच वापरत होतो. यामुळे आपला प्रवास जरी होत असला तरी पर्यावरणावर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होत होता. या संदर्भात देशाच्या स्थानिक पातळीवर तसेच जागतिक पातळीवर विचार सुरू झाला. त्यामधून इलेक्ट्रिकल व्हेकलचा विचार

0: पुढे आला. पेट्रोल डिझेल कार जेव्हा रस्त्यावर धावते तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असते, त्यामुळे तापमान वाढते, इतरही अनेक पर्यावरणाचे भीषण प्रश्न उभे राहतात. या सगळ्याचा मानवी शरीरावर तसेच देशाच्या आर्थिक स्थितीवर परकीय चलन खर्च होण्यावर प्रतिकूल परिणाम होतो. यासाठी इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजेच इलेक्ट्रिकल कार आणि इतर वाहनांचा प्रसार सुरू झाला. या संदर्भात योजना आणि नियम राबवण्यात येत आहेत. ईव्ही कार, इलेक्ट्रिकल बसेस, झिरो इमिशन ट्रकिंग असे काही गोष्टी यामध्ये समाविष्ट आहे. भारत जगामध्ये तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल मार्केट आहे आणि वेगाने वाढणारे ऑटोमोटिव्ह मार्केट आहे. यामुळे जागतिक उद्योग संस्था, आर्थिक संस्था यांचा भारताकडे आणि भारताबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आहे. या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे फार जरुरीचे आहे. आपण 30% इलेक्ट्रिकल व्हेकलचे लक्ष 2030 वर्षापर्यंत गाठायचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये जवळजवळ 20 लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीची संधी आहे. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग स्टेशन उभे करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना सरकार राबवित आहे, ज्यामुळे भारतामधील उत्पादनाला चालना आणि प्रोत्साहन मिळत आहे, त्यामुळे कित्येक हातांना काम मिळणार आहे. यासाठी 26,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सगळ्याचा फायदा शेवटी पर्यावरण सुधारणा आणि पर्यावरण संरक्षण यासाठी होणार आहे.
1: श्रोतो, गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं भारताची शेती आणि ऊर्जा क्षेत्रात मोठी स्थित्यंतर घडवून आणली आहेत. शाश्वत शेतीसाठी नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग आणि खेत बचाव अभियान यासारख्या योजनांमधून सेंद्रिय शेतीला आर्थिक आणि तांत्रिक प्रोत्साहन दिलं जात आहे. एक पेड माकी नाम ही मोहीम 2024 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक पर्यावरण चळवळींपैकी ही एक महत्वाची चळवळ म्हणून उदयाला आली आहे. केंद्र सरकार विकास कामांसोबतच पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाची पावलं उचलत आहे. याविषयी राधिका कुलकर्णी म्हणाल्या,
2: पर्यावरण पूरक जीवनशैली आणि हवामान बदल यांचा फार जवळचा संबंध आहे. निसर्ग आहे तर आपण आहोत हे प्रत्येकानं लक्षात ठेवून पर्यावरण पूरकतेला प्राधान्य द्यायला हवं. त्याच दृष्टीनं सरकारनं विशेष धोरणं आखलेली आहेत. आर्थिक अनुदान देणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं या त्याच्याच बाजू आहेत. परंपरागत कृषी विकास योजनेत शेतकऱ्यांचे गट करून पहिल्या 3 वर्षांसाठी प्रति हेक्टर आर्थिक मदत दिली जाते. राष्ट्रीय प्राकृतिक कृषी मिशन अंतर्गत रासायनिक खतांचा वापर कमी करत पूर्णपणे नैसर्गिक व पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यात येतं. ईशान्येकडील राज्यांसाठीही योजना असून त्यात सेंद्रिय उत्पादनांचा मूल्य साखळी विकास व निर्यातीसाठी विशेष आर्थिक अनुदान दिलं जातं. तसंच शेती, आरोग्य व पाणी नियोजन यात अभ्यासपूर्ण समतोल राखला जातो. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करून पाणी बचत व शाश्वत व्यवस्थापन केलं जात आहे. शेतीत कीड प्रतिबंध प्रभावीपणे होण्यासाठी आणि पिकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून उपग्रह प्रतिमा आणि ड्रोनचं सहाय्य घेतलं जात आहे. जैविक खतनिर्मिती व जैविक कीटकनाशकं, गांडूळ खत आणि कंपोस्ट खत निर्मितीसाठी सरकारी केंद्रांमार्फत प्रशिक्षण दिलं जात आहे. शेतकऱ्यांना पीक विक्रीसाठी थेट राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी व पिकांचं प्रमाणीकरण व्हावं यासाठी जैविक खेती हे डिजिटल ऍप कार्यरत आहे. आज जगातली 70% जमीन नापीक झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार करत असलेले हे प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहेत.
1: श्रोतेहो, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हरित हायड्रोजन आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील भारताची उद्दिष्टे किती आव्हानात्मक आहेत या संदर्भात गजानन जोशी यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
0: आपल्याला हरित हायड्रोजन मिशन हे प्रामाणिकपणे साध्य करायचे आहे. या क्षेत्रात फक्त आपल्या देशासाठी नाही तर इतर देशांना हरित हायड्रोजन निर्यात करण्याची क्षमता देखील आपल्याला स्थापित करायची आहे. हरित हायड्रोजन बनवण्यासाठी इलेक्ट्रोलिसिस ही प्रक्रिया वापरली जाते, ज्यासाठी हरित ऊर्जा म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा वापरली जाणार आहे. हरित हायड्रोजन संदर्भात महत्वाची उद्दिष्टे असणार आहेत. आपले लक्ष असणारे 50 लाख मेट्रिक टन हरित हायड्रोजन प्रतिवर्ष तयार करण्यात, साधारण 1,25,000 मेगावॉट एवढी सौर ऊर्जा इंधन म्हणून लागणार आहे त्याचे देखील उद्दिष्ट साध्य करायचे आहे. साधारण 8 लाख कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे. हरित हायड्रोजन लक्ष साध्य झाल्यावर प्रतिवर्ष 1 लाख कोटी रुपयाचे औष्णिक इंधन म्हणजेच कोळसा, तेल, वायू आयात करणे वाचणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपले वाचणार आहे. यामुळे 500 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन म्हणजेच कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. या हरित हायड्रोजनचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग स्टील निर्माण उद्योग, खत उत्पादन कारखाने, तेल शुद्धीकरण उद्योग, जहाज वाहन, बंदर ऑपरेशन, अवजड वाहन इंधन आणि विमानासाठी लागणारे इंधन यामध्ये उपयोग होणार असून त्यामुळे जीवाश्म इंधन म्हणजेच कोळसा, तेल

0: वायू यांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होणार असून पर्यावरण पूरक विकास साधता येणार आहे. परंतु यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक, भारतामध्ये तंत्रज्ञान विकसित करणे, जागतिक बाजारात कॉस्ट इफेक्टिव्ह माल पुरवणे, यासाठी लागणारी विशेष औद्योगिक सुरक्षा व्यवस्था स्थापित करणे, त्याचप्रमाणे मानव संसाधन विकास करणे आणि त्यावर हुकूम कायदे तयार करणे आणि वेळेत करणे ही महत्वाची आव्हाने आहेत. ती आपण नक्कीच पार करणार आहोत.
1: श्रोते हो, नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं लक्ष गाठताना भारतीय उद्योगांसमोर कोणती मोठी आव्हानं आहेत याविषयी गजानन जोशी यांनी सांगितलं.
0: COP26 या पर्यावरण परिषदेमध्ये भारताने आपली वचनबद्धता पंचामृत या संकल्पनेच्या आधारे 5 मुख्य उद्दिष्टांमध्ये जाहीर केली आहे. या वचनबद्धतेचा मूळ गाभा आहे, सन 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन नेट झिरो म्हणजेच मूळ शून्य करणे. ही उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करताना काही महत्वाच्या आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे. ही उद्दिष्टे आणि आव्हाने आहेत. कमीत कमी 500 गिगावॉट म्हणजे 500,000 मेगावॉट पेक्षा जास्त हरित ऊर्जा सन 2030 पर्यंत निर्माण करणे. उद्योग व्यवसाय आणि रोजच्या वापरात 50% पेक्षा जास्त हरित ऊर्जेचा उपयोग करणे. सन 2021 तुलनेत कार्बन उत्सर्जन 100 कोटी टनापेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे. कार्बन तीव्रता भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 45% पेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे. या संदर्भात जर आपण आणखी तपशिलात गेलो तर लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागणार, तसेच तंत्रज्ञानामध्ये मोठ्या सुधारणा कराव्या लागणार आहेत. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण यांचा समतोल साधावा लागणार. ही उद्दिष्टे साध्य करताना फक्त आव्हाने नाहीत तर त्याचबरोबर काही महत्वाच्या संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. ते ओळखून त्याचा फायदा घेतला पाहिजे. मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा तयार होणार, जगातील तंत्रज्ञान आयात करून आपल्याकडे देखील तंत्रज्ञान विकसित करता येणार, परदेशातून आर्थिक गुंतवणुकीला आकर्षित करता येणार, उत्तम आणि प्रगतीशील तसेच नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणाली विकसित करण्याची संधी मिळणार, संशोधन आणि विकास संस्थांचा पायाभूत विकास होणार, खेडेगाव स्वयंपूर्ण करण्याची संधी, मोठ्या प्रमाणात नोकरी, उद्योग व्यवसाय संधी, प्रॉडक्ट आणि तंत्रज्ञान निर्यातीची संधी, अशा बऱ्याच संधी आपल्याला उपलब्ध होणार. हे करत असताना आपल्याला आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा कराव्या लागतील, ज्यामुळे अधिक विज्ञाननिष्ठ पिढी तयार होईल. यासाठी उद्योग आणि शिक्षण संस्था एकत्रपणे काम करण्याची देखील निकडीची गरज आहे.
1: श्रोते हो, आज भारत आर्थिक वृद्धी आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी यशस्वीपणे काम करत आहे. आर्थिक प्रगती आणि शाश्वत विकासाचा अचूक मेळ घालत भारत आज जागतिक पटलावर हरित भविष्याचा एक नवा आणि सक्षम नेतृत्वकर्ता म्हणून उदयाला आला आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, तसंच FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत आहे मी अनुजा कुलकर्णी. आता प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत.

राम राम मंडळी. माझं घर माझं शेत हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मंडळींना अनुजा कुलकर्णीचा राम राम. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 14, ज्येष्ठ शके 1948 अर्थात 4 जून 2026. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सेंद्रिय शेतीत

0: गोपालनाचं महत्व याविषयी नितेश ओझा यांची धनश्री केरीपाळे यांनी घेतलेली मुलाखत याचा भाग दुसरा ऐकूयात. तर ही मुलाखत.
1: श्रोते हो, काल आपण आपल्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सेंद्रिय शेतीत गोपालनाचं महत्व याविषयी गोपालक नितेश ओझा यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. आज आपण ऐकणार आहोत या मुलाखतीचा उर्वरित आणि अंतिम भाग.
2: आपण बघतो की रासायनिक खतं तशी महाग आहेत आणि आपण दैनंदिन जीवनात तर गावांमध्येही आता घंटागाडी वगैरे असते कचरा गोळा करण्यासाठी, खरखटानं वेगळं आणि सुका कचरा वेगळा म्हणून. पण हे ओला कचरा जो आहे, हा ओला कचऱ्याचं कुजवून याचंही आपण खत करू शकतो का?
3: हा नक्कीच. ओला कचरा तर चांगल्या पद्धतीने जर आपण त्याला कंपोस्टिंग केलं, कंपोस्टेबल बॅक्टेरिया ताकामध्ये प्रचंड चांगल्या प्रमाणामध्ये असतात, त्या अगर कंपोस्टिंग बॅक्टेरियाचं आपण त्याचं केलं गुळापासून तयार करून जीवामृत सारखं हे होतं. आता बऱ्याच ठिकाणी हेही प्रयोग झालेत की दुर्गंधीयुक्त जो ओला कचरा असतो त्यातनं लगेच अगर ते कुजवायला टाकलं की दुर्गंधी यायला लागते आणि ती दुर्गंधी येऊ नये आणि कुजायची प्रक्रिया लवकर व्हावी म्हणून देशी गाईचं शेण, त्यानंतर त्यामध्ये थोडंसं गोमूत्र, थोडंसं गूळ आणि झाडाखालची वृक्ष जे आहेत त्यांच्या झाडाखालची एक मूठभर माती टाकून त्याला अगर फिरवलं तर काही लोक यामध्ये बेसन ऍड करतात, काही अजून ऍड करतात, गरज लागत नाही. ह्या सगळ्या गोष्टी अगर टाकल्या आणि त्याला फिरवलं आणि ते अगर तुमच्या त्या ओल्या कचऱ्यावर मारलं तर त्याचं कंपोस्टिंग लगेच तयार होतं कारण ती कॉलनी जी आहे ती मल्टिप्लिकेशन ह्या सगळ्या फॉर्म्युल्यात शेणामध्ये जे जीवाणू आहेत त्याच्यामध्ये हे लवकर होतं. आता बरेच जण यावर विचारतात की अरे देशी गाईचं शेण का, म्हशी चालत नाही का, किंवा जर्सी एच एफ यांचं चालत नाही का? तर जर्सी एच एफच्या जीवाणूंची संख्या जी आहे जे संशोधित झालंय, 1 ग्राम शेणामध्ये जे आहे ते 150 ते 200 जीवाणू आढळतात. जर्सीच्या 150 ते 200 जीवाणू आढळतात. मातीची गरज आहे 1 ग्राम मातीमध्ये 3 करोड ते 10 करोड जीवाणूंची गरज आहे मातीला आणि जर्सीच्या याच्यामध्ये आढळतात 150 ते 200. असंच म्हशीच्या याच्यामध्ये बघितलं तर जवळपास 1 लाख ते 2.5-3 लाखापर्यंत आढळतात आणि हेच देशी गाईच्या शेणामध्ये अगर आपण बघितलं तर जवळपास 4 अब्ज आढळतात 1 ग्राम शेणामध्ये. हा एवढा फरक आहे. म्हणून शेण आम्ही जिथं म्हणतो तिथं देशी गाईचं शेण स्पेसिफिक यासाठी सांगितलं जातं कारण त्याच्यामध्येच ती ताकद जी आहे ती पुनर्निर्माण करायची, तुमच्या मातीचा सेंद्रिय कर्व वाढवायची ही क्षमता त्याच्यामध्ये सर्वाधिक आहे.
2: मातीचा पोत वाढवण्यासाठी आपल्याला देशी गाईचं शेण गरजेचं आहे.
3: माझं मत असं आहे की तुम्ही बिना गायची शेतीच करू शकत नाही. गाय अगर तुमची नसेल तर ती माती जी आहे ती काही वर्षांनी मृत होणार आहे, जी काहीच उत्पादन देऊ शकणार नाही आणि तिला अगर जिवंत ठेवायचं आहे तर त्या मातीला तिचं खाद्य दिलं पाहिजे आणि ते खाद्य जे आहे ते देशी गायीचं शेण आहे.
2: खरंच म्हणजे अतिशय मोलाची माहिती तुम्ही सांगत आहात. म्हणजे एक देशी गाय आपल्याला काय काय देऊ शकते याचं हे उत्तम उदाहरण तुम्ही देत आहात. तर तुमच्याकडं जी आता संस्था आहे, तुमची गोपालनाचं एक महत्त्वपूर्ण एक समाज कार्य करत आहे, तर या संस्थेमध्ये आणखी काय काय उत्पादन देशी गायींच्या माध्यमातून घेतलं जातं?
3: आता आम्ही गेली संस्था स्तरावर काम करायचं म्हणतो तर आमच्या संस्थेला 14 वर्ष झाली आणि वैयक्तिक आम्ही संस्था रजिस्टर केली होती की काही गोष्टी त्यातनं एकत्रित रूपानं काम करावं या दृष्टिकोनातनं संस्था हे केली. संस्थेअंतर्गत आता शिरोळ तालुक्यामध्ये निम शिरगावमध्ये आपला जो गोपालनाचा प्रकल्प चालतो तर त्या प्रकल्पामध्ये अगर आपण बघितलं तर तिथं आम्ही दर महिन्यातून 1 दिवस शेतकऱ्यांसाठी निःशुल्क नैसर्गिक शेतीचं पंचगव्य आधारित नैसर्गिक शेतीचं एक शिबिर असतं. दर महिन्यातून तो 1 दिवस असतं. शेतकऱ्यांनी संपर्क केला तर त्यामध्ये भाग घेऊ शकतात आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आजपर्यंत जवळपास 8,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या गोष्टीचा लाभ घेतलेला आहे. त्याचबरोबर आमच्या इथं विविध उत्पादन करून गोशाळा स्वावलंबी करण्यासाठीचा एक प्रकल्प चालतो आणि पंचगव्यापासून औषधी निर्माण केलं जातं. हे मी स्वतः आम्ही तिथं देतो, त्यांच्यावर नाडी परीक्षण करून ते दिलं जातं. त्याचबरोबर आयुर्वेदाचार्य जी लोक काम करतात ती लोक आमच्याकडनं घेऊन त्याचंही प्रॅक्टिस जी आहे ती केली जाते, बाजारपेठमध्ये जे आहे ते विकलं जातं. त्याचबरोबर आमच्या इथं जवळपास गोवऱ्या केल्या जातात, शेणीच्या गोवऱ्या ज्या आहेत आणि यज्ञकर्म आणि विविध कर्मासाठी ह्या शेणीच्या गोवऱ्या केल्या जातात. जवळपास 1.5 लाख गोवऱ्या आम्ही वर्षाला जे आहे ते विकतो, 5 ते 6 रुपये दरानं विकतो, जवळपास 1.5 लाख गोवऱ्या विकतो. याचबरोबर 60 ते 80 टन जे आहे ते पूर्ण प्रोसेस केलेलं खत जे आहे ते आम्ही विकतो. शेणापासून एक गोकास्ट म्हणून लाकूड तयार केलं जातं, त्याला मोक्षकास्ट सुद्धा म्हणतात. तर ते मोक्षकास्ट म्हणजे काय, एक मनुष्य आज अंतिम संस्कारसाठी 15 ते 20 वर्षाची 2 झाडं एका मनुष्याच्या अंतिम संस्कारसाठी कापली जातात. पूर्वी आपल्याकडे एक प्रथा अशी होती की कोण एखादं

0: एक्सपायर झालं तर प्रत्येक घरातून 2-4-5-7 शेणी घेऊन जायचे आणि सगळीजण गोवऱ्या घेऊन जाऊन तिथं आणि त्यात ते व्हायचं. परंतु लाकडांची आत्ताची उपलब्धता पर मनुष्यानं मागं जंगल कमी होत चाललंय आणि लाकडापेक्षा शेणीमधनं आपल्या शास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा सांगितलं आणि प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते शेणीतनं केलेलं चांगलं. तर आम्ही लाकूड केलेत. यंदा होळीला आम्ही जवळपास 1.5 टन लाकडातनं वेगवेगळ्या ठिकाणी होळीसाठी लाकूड न करता शेणाच्या लाकडातनं गोकास्ट त्याला म्हणतो तर त्याचा वापर जो आहे तो ते केलाय. समाज जागृती आणि अर्थकारण ह्या दोन्ही गोष्टीवर आम्ही पॅरलल काम करतो आणि असे जवळपास 150 पेक्षा जास्त उत्पादनं आणि नैसर्गिक शेतीतले जे शेतकरी आमच्याकडनं प्रशिक्षण घेऊन प्रामाणिकपणे करतायत त्यांचं प्रामाणिक आणि प्रमाणिक उत्पादन जे आहे तेही आम्ही नैसर्गिक शेतीतनं आमच्या इथं विक्रीसाठी त्यांना व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे आणि तेही आम्ही तिथं उपलब्ध करून देतो. अशी शेतीतली उत्पादनं पंचगव्य म्हणजे देशी गाईचे दूध तूप ताक दही गोमूत्र शेण ह्याच्यावर तयार झालेली जवळपास 150+ उत्पादनं आम्ही तयार करतो. धूपस्टिक एक विषय आहे तर धूपस्टिक एक देवासमोर जाण्याचं हे आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये 1800 करोडचं व्यापारपेठ आहे पण त्याकडे शेतकरी कोण लक्षच देत नाही. दंतमंजनसारखे एक व्यापारपेठ आहे जवळपास ती कित्येक 900 ते 1000 कोटी रुपयाची व्यापारपेठ आहे. त्याच्या कित्येक गोष्टी ह्यातून तयार होतात. पूर्वी आपण राखून दिलं दात घासायचो मीठ टाकायचं थोडस टाकायचं चवीनुसार टाकून ते करायचो. हीच गोष्ट आम्ही तयार करतोय. खादी ग्रामोद्योग या गोष्टीसाठी प्रोत्साहन देत आहे. तुम्ही स्वग्रहे स्वग्रामी स्वदेशी ही उत्पादनं लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणे पोहोचू शकता. तर अशा पद्धतीने आम्ही 150+ औषधीयुक्त आणि चांगल्या गुणवत्तेची उत्पादनं म्हणजे असे नाही की भावनिक आहेत म्हणून नुसतं गायीची उत्पादन आहेत म्हणून घ्या. चांगले उत्पादन दर्जेदार आणि जे आजच्या आधुनिक युगातल्या सगळ्या लॅबमध्ये म्हणा किंवा सर्व लोकांनी चिकित्सा करून झालेली आहे आणि लोकांना त्याचे परिणाम मिळतात म्हणून लोक वारंवार खरेदी करतात. हा जर हे नुसतं भावनेनं चाललं असतं तर एवढे दिवस चाललं नसतं. हे सातत्यानं चाललंय ह्याचा अर्थ आणि ग्रोथ होत चाललाय ह्याचा अर्थ जो आहे तो पूर्ण त्याच्यातनं फायदा जो आहे तो शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मिळावा या दृष्टिकोनात आम्ही हे लोकांपर्यंत पोहोचतोय. त्यामुळे लोक ह्याची मागणी वारंवार वाढत आहे.
1: ते गोकास्ट तुम्ही तयार करत आहात तर याचा खर्च अंदाजे किती येतो?
0: तयार करायचा खर्च जो आहे तो गोपालनाचा. एक गाय अंदाजे दररोज 10 किलो शेण देते. या 10 किलो शेणातनं जर आपण बघितलं तर 3.5 किलो पर्यंत आपल्याला गोकास्ट मिळतात किंवा गोवऱ्या केल्या तरी 3-3.5 किलो पर्यंत आपल्याला गोवऱ्या मिळतात. आज 35 रुपये किलोनं ह्याची विक्री जी आहे ती बाजारामध्ये होते. त्या पद्धतीनं ह्याचं जे आहे ते एक मार्केट सेट झालंय. मोक्षकास्टसाठी आम्हाला बरेच वेळेला कोणाचे
1: हे झाले अंतिम संस्कार
0: आणि ह्यासाठी शासन सुद्धा प्रोत्साहन देते. शासनानं ऑलरेडी जीआर काढलाय पण उपलब्धता कमी आहे मोक्षकास्टाची. उपलब्धता कमी आहे त्यामुळं ती इम्प्लिमेंटेशन होत नाहीये पण सगळीकडे त्याची मागणी होत जाणार आणि ती गोकास्टची आहे. ज्यांच्याकडे 10-15-20-25 गाई आहेत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था तिथल्या ज्या काही असतील ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असतील महापालिका असतील त्यांच्याशी संपर्क करून वगैरे केलं तर त्यांना ते खरेदी करणं वरून शासनानं बंधनकारक केलं आहे तर ते चांगल्या पद्धतीनं जे आहे ते त्याच्यामध्ये काम करू शकतात.
1: बरं, मग आता हे जे गोकास्ट बनवण्यासाठी आपल्याला सरकारकडून काही मदत मिळते?
0: त्याच्यासाठी आपण जर बघितलं तर एक मशीन मिळते. अंदाजे छोटी मशीन जी आहे ती 25-30 हजारच्या दरम्यान येते आणि मोठ्या स्तरावरची मशीन ज्यांच्याकडे मोठा गोठा आहे जास्त हे आहेत पशु आहेत तर त्यांच्यासाठी जवळपास 60 हजारच्या पुढं 80 हजारच्या आत जे आहे ते मशीन मिळतात. तर त्यातनं ती खरेदी करू शकतात आणि गव्हर्नमेंटची या सगळ्या उद्योगांसाठी मला वाटते 35% सबसिडीचे स्कीम्स वगैरे जे आहेत ते एमएसएमईच्या अंतर्गत जे आहे ते चालू आहेत.
1: आता आपण हे जे बोललो तर हे आपण शेणखत गोबर गॅस आणि त्याच्यासोबत गोमूत्राचा उपयोग गोकास्ट या विषयांवर बोललो तर हे जे आहे हे आपल्या भाकड गायींपासून जे उत्पन्न मिळेल त्याच्याबद्दल आपली ही चर्चा झाली. पण आता ज्या आपल्या दूध देणाऱ्या गायी आहेत देशी गाई असू दे किंवा जर्सी गाई असू दे किंवा खिल्लार गाई असू देत तर या दुधाचं जे उत्पन्न येतंय कारण आता दूध तसं पाहायला गेलं तर देशी गाईचं दूध हे खूप महाग आहे आणि ते सामान्य माणसाला परवडण्याजोगं नाही कारण दैनंदिन जीवनात रोज देशी गाईचं दूध परवडणं अशक्य झालेलं आहे. कारण हे सामान्य नागरिकांचं झालं पण शेतकऱ्यांना एक जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय खरंच खूप उपयोगी आहे. पण दुधासोबत आणखी कुठला असा जोडधंदा आपल्याला देशी गाईंच्या दुधापासून होऊ शकतो?
0: आता मुळातच आपलं कार्यक्रम जे आहे ते माझं घर माझं शेत अशा विषयानं आहे. त्यामुळं परवडण्याचा विषय आहे जो आपल्याला शेतकऱ्याला परवडला पाहिजे आणि शेतकऱ्याला गोपालन परवडू शकतं आणि ते गोपालन केल्यानंतर गाय त्याला निश्चित दूध देणार आहे आणि ते दूध त्याला शेतकऱ्याला परवडू शकतं. ते दूध त्यानं पिलं की त्याचं परिवार चांगलं सुख समृद्धी आणि आरोग्यपूर्ण राहणार आहे. दवाखान्याचा खर्च त्याचा वाचणार आहे आणि एखाद्या कुटुंबातला एखादा व्यक्ती दवाखान्यात असला की त्या कुटुंबाला किती स्ट्रेस असतं. त्यामुळे परवडूपेक्षा ही केस्ट केलीच

0: हे शेतकऱ्यांना, असा आग्रहाचा मी माणूस आहे. दुसरी गोष्ट जर आपण याच्यामध्ये बघितली तर प्रक्रिया उद्योगामध्ये दुधापासून बऱ्याच गोष्टींची प्रक्रिया जी आहे ते होते. आणि मुळात अगर देशी गाईचं तूप अगर आज एक विषय आपण बघितला तर तूप प्रचंड औषधी आहे. नाकात टाकण्यासाठी दोन दोन थेंब तुपाची औषधी बनतात. तुपापासून पंचगव्य घृत आणि अशा प्रकारचे घृत चिकित्सा अगर केली तर 67 प्रकारचे घृत जे ते औषधी उपयोगामध्ये वापरले जातात. त्यासाठी घृत जे आहे ते शुद्ध आणि प्रामाणिक उपलब्धता फार कमी होते. कारण जवळपास 1 लिटर तूप तयार करायला अंदाजे 25 ते 35 लिटर पर्यंत देशी गाईचं दूध लागतं. ते पूर्ण दुधाला जे ते विरजन साईसह लावलं जातं. साई सोबत विरजन लावल्यानंतर त्याचं क्रीम सेपरेट करायचं नाही. साई सोबत विरजन लावल्यानंतर पुढच्या दिवशी सकाळी दही झाल्यावर त्याला मथून जे आहे त्याच्यातलं लोणी काढलं पाहिजे आणि त्या लोण्याचं तूप केलं पाहिजे. ही अशी औषधी युक्त तुपाची मागणी बाजारपेठेमध्ये प्रचंड आहे. आणि वैद्य लोक औषधीसाठी हे जे शोध घेत असतात, एक वर्ग आहे जो नित्य वापरण्यासाठी हे तूप जे आहे ते मागणी करत असतो. तर त्या लोकांना हे जे तुपाचं गुणवत्तापूर्ण पोहोचणं बाजारमध्ये आता आज 2500 पुढं ते 5000-6000 रुपये किलो पर्यंत हे तूप जे आहे ते उपलब्ध आहेत. आणि ही जी मागणी आहे आणि मागणी आणि पुरवठा मॅच होत नाही आहे, तो पुरवठा पूर्ण केला जात नाही आहे, कायम शॉर्टेज मध्ये असतं हे आमच्या निदर्शनात आलंय. आम्ही बघतोय आमच्या इथे तीच कंडिशन असते आणि बाहेर जर बघितलं तरी तीच हे असतं. तर त्या तुपासाठी तुपाचे औषधी गुण आहेत. नाभीमध्ये सोडायचे असतील, बाळंतीण बाईसाठी असेल, लहान मुलांसाठी असेल, किंवा जे गंभीर आजारानं त्रस्त आहेत त्या लोकांना देशी गाईच्या तुपाचं प्रिस्क्रिप्शन हे वैद्यांकडून नियमित दिलं जातं. तर त्या लोकांसाठी हे तूप असेल, बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. तर आज बाजारमध्ये पनीर जे आहे ते प्रचंड खराब मिळतं किंवा जनरेटेड एक फॅट झालेलं आहेत, म्हणजे तेलापासून पनीर तयार करायचे एक हे झालेलं आहे, त्यामुळे लोक पनीर खायला वगैरे घाबरतात. तर जळगाव सारख्या ठिकाणी, गुजरात सारख्या ठिकाणी बऱ्याच जणांनी असे प्रकल्प केलेत की देशी गाईच्या दुधापासून पूर्ण प्रक्रिया उद्योग उपयोग केलेला आहे, की ज्याच्यापासून ताक वेगळं तयार केलं जातं, तूप तयार केलं जातं, पनीर तयार केलं जातं, योगर्ट दही तयार केलं जातं. आणि ते जिम सारख्या ठिकाणी ते पनीर पुरवठा केलं जातं. मी जयपूरमध्ये एकीकडे गेलो होतो तर तिथेही ती व्यवस्था होती. आता पुण्यामध्ये गौटेक म्हणून कार्यक्रम झाला तर तिथं देशी गाई संशोधन केंद्राने आणि काही वैयक्तिक शेतकऱ्यांनी देशी गाईच्या दुधापासून आईस्क्रीम आणि ह्याची एक वेगळं मांडणी केली होती. आणि तेही लोक, कारण आज बाजारात दूध तुम्हाला शुद्ध मिळत नाही आहे आणि ह्या सगळ्यांपासून अगर घेतलेलं चांगलं उत्पादन तुम्हाला पाहिजे तर निश्चित तिथे एक बाजारपेठ वेगळी आहे. आणि एक समाजामध्ये ही कायम दरी राहिलेली आहे की काही जणांना परवडतं काही जण नाही परवडतं. पण मला असं वाटतं की गोपालन जे आहे ते साधेहून साधे शेतकऱ्याला आणि साधेहून एकदम कमी जागा ज्याच्याकडे आहे अल्पभूधारक शेतकऱ्याला सुद्धा गोपालन सहजरित्या परवडू शकेल. आणि त्यातनं ते स्वतःपुरतं सर्व गोष्टीचा वापर करून त्याचं निविष्ठांचा वापर म्हणजे दूध तूप ताक दही लोणी हे स्वतःपुरतं वापरून शेण गोमूत्राचं त्याच्या शेतापुरतं वापरून जे काही अजून शिल्लक राहील ह्याच्या सगळ्यांवर तो प्रक्रिया करून बाजारात चांगल्या पद्धतीनं जे आहे ते विकू शकतो आणि त्यातनं चांगलं अर्थार्जन जे आहे ते मिळू शकतो.
1: म्हणजे एक शेतकरी स्वावलंबी होण्यासाठी गायींचं फार महत्व आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण शेतकऱ्यांना स्वावलंबी होणं आज काळाची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी रासायनिक खतांसाठी सुद्धा खर्च आहे. रासायनिक खतांमुळं शेतीचा जो कस आहे तो कमी होत आहे. म्हणजे भविष्यामध्ये शेतकऱ्याला शेतजमीन सुद्धा उरणार नाही अशी अवस्था या रासायनिक खतांमुळे होणार. आणि त्यामुळे जर शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं अशी भूमिका आज आपल्या या चर्चेच्या माध्यमातून समोर येत आहे. दूध तूप दही लोणी ताक या सगळ्या गोष्टी आपल्याला गाय म्हैस यांच्याकडून मिळतच असतं. आणि तुपाचं तर तुम्ही महत्व सांगितलेलं आहे. असं असलं तरी आपण म्हशीचं तूप आणि गाईचं तूप पाहिलं तर यामध्ये चव वेगळी जाणवते, वासही वेगळा येतो. आणि आपण म्हशीचं तूप जर जास्त दिवस ठेवलं तर त्याला एक वेगळा गंध येतो, जो गंध म्हणजे आपल्याला खावत नाही ते तूप. आणि गाईचं तूप आपण कितीही दिवस ठेवलं तरी त्याला वास येत नाही. तर यामागचं काय कारण आहे?
0: मुळातच कसं आहे की खाण्यामध्ये म्हणजे आपल्या शास्त्रांमध्ये पण उल्लेख अगर बघितलं तर धान्यामध्ये जुनं धान्य म्हणजे 1 वर्षापेक्षा जुनं धान्य वापरावं आणि खाण्यामध्ये तूप जे आहे ते ताजं वापरावं अशी एक व्याख्या आहे. आणि दुसरी गोष्ट, आयुर्वेदामध्ये सर्व तुपांचे वर्णन आहेत, म्हणजे गाढवाचं वाघिणीचं सगळ्या दुधांचे आणि तुपांचे वर्णन आहेत. तर तसंच म्हशीच्या दुधाचं आणि याचंही होतं. ज्यांची कष्टाची कामं आहेत त्यांच्यासाठी त्यांनी म्हटले की त्यामध्ये तुम्ही स्थानिक मशीनचे दूध तुपाचा वापर कष्टाची कामं असणाऱ्यांनी वापरले तर ठीक आहे. पण आज तारखेला बघितलं तर कष्टाची तशी कामं आज फावडा घेऊन शेतात काम करणारे शेतकरी दिसत नाही, म्हणजे अशी आज खरी सांगायची म्हणजे परिस्थिती आहे. आणि दुसरी गोष्ट, देशी गाईचं तूप जे आहे ते जेवढं जुनं होईल तेवढं औषधी. पुराण घृत एक व्याख्या आहे आणि भारतामध्ये बरेच जण जे आहेत ते संग्रही आहेत. माझ्याकडे सुद्धा आज 50 वर्ष जुनं तूप आम्ही

0: काही ठेवलेलं आहे आणि ते एक एक दोन दोन थेंब सुद्धा औषधी आहे अशा प्रकारची एक व्यवस्था आहे. कोल्हापूरमध्ये पण मी जवळपास एक 15-20 जण असं ओळखतो की जे वर्षाला एक 2-4-5 किलो तूप जे आहे ते संग्रही ठेवतात आणि पुराणग्रंथ करायला ठेवतात. अशी बरीच एक व्यवस्था जी आहे ती पुराणग्रंथच्या बाबतीत आहे. पुराणग्रंथ प्रचंड औषधे आहेत. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स मध्ये ह्याचा वापर होतो आणि विशेष वैद्यांकडनं ह्याची मागणी कायम राहिलेली आहे. आणि ते पुराण करायचं म्हणजे काय करायचं तर तयार करून काचेच्या बरणी किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये जे आहे ते त्याला मुरवून त्याला हवा बंद करून ठेवून टाकायचं आहे. बाकी काहीच करायचं नाही त्याला, बस जतन करायचं आहे. आणि अशी जुनं पुराणग्रंथ आज कित्येक मंदिरांमध्ये पण आहेत. मी एकीकडे गेलो होतो तिथं 200 वर्ष जुनं पुराणग्रंथ आजही उपलब्ध आहे. तर असं बरंच जे आहे त्या पुराणग्रंथाचं हे आहेत. आणि पुराणग्रंथ वेगवेगळ्या औषधींमध्ये जे आहे ते वापरलं जातं आणि त्याचे फायदे जे आहेत ते फार लोकांना चांगल्या पद्धतीने होतात.
1: आता मला सांगा की देशी गायींचं संवर्धन करण्यासाठी आपल्या भारत सरकारकडून काही योजना आहेत.
0: आता तसं बघायला गेलं तर वैयक्तिक स्तरावर तर सगळीजण काम करतायत पण भारत सरकारकडून एक गोकुळ मिशन म्हणून एक योजना राबवली जाते. त्याच्या अंतर्गत दुधाच्या देशी गायींसाठी जी एक केंद्रातली योजना आहे. आणि महाराष्ट्र स्तरावर अगर आपण म्हटलं तर आज ज्या गोशाळा गाई सांभाळत आहेत, ज्या संस्था गोशाळा गोसंवर्धनाच्या उद्देशानं गाई सांभाळत आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनानं 50 रुपये प्रतिदिवस प्रति गाय अशा पद्धतीनं फक्त गाईसाठी, ती बैल किंवा बाकीच्या ह्यासाठी नाही, तर तेही थोडंसं तोडकं असलं कमी पडत असलं तरी ती एक योजना आहे ज्याचा म्हणजे गोशाळा जी आहे त्यांच्यासाठी होतो. आणि वैयक्तिक स्तरावर अगर गाईंसाठी म्हटलं जे शेतकरी गाई सांभाळत आहेत त्यांच्यासाठी पंचायत समिती किंवा याच्यातनं गोठा बांधणीसाठी विविध प्रकारच्या स्कीमा जे ते कायम चालू असतात. त्यांच्यासाठी चारा कटिंग मशीन असेल किंवा गोठ्याचं बांधणी असेल किंवा त्याच पद्धतीनं मुरघास बनवायचं असेल तर अशा प्रकारच्या बऱ्याच योजना ज्या आहेत त्या वारंवार सरकारकडनं शासकीय स्तरावर जे आहेत ते उपलब्ध असतात. त्याचा शेतकरी लाभ घेऊ शकतो.
1: ज्या गायी आहेत आपल्या देशी गायी त्यांचं अन्न काय असतं?
0: त्यांना हिरवा चारा, सुखा चारा, म्हणजे आपण मनुष्यासाठी जे पेरतो म्हणजे ज्वारी आपण पेरली तर ज्वारीचा वरचं एक कणीस जे येतं किंवा मका पेरला तर त्याचं कणीस जे आहे ते मनुष्यासाठीचं झालं. त्याचा मधला जो भाग आहे ते पूर्ण दाट जे आहे ते गायींसाठीच झालं आणि जमिनीचा खालचा मुळाचा जो भाग आहे तो जमिनीसाठी झाला. अशी एक व्यवस्था निसर्गाने तयार केलेली आहे. तर हे सुका चारा असेल, हिरवा चारा असेल, वेगवेगळी गवत असतात, गवत वर्गीय असतात, जिथं बरेच तण असतात तर ते जे आहे ते उगवत असतात, डोंगरी चारा गवत वर्गीय. तर हे सगळा पाला जो आहे तो गायींसाठी जे औषधे आहेत. आपण अन्नधान्य भरडल्यानंतर जे काही त्याचा चोथा राहतो हे गायीसाठीचं अन्न आहे.
1: आज तुमच्याशी चर्चा केल्यानंतर हे लक्षात येते की शेतकरी हा स्वावलंबी होऊ शकतो. आज जे आपण रासायनिक खतांचा वापर करून आज आपण दुसऱ्यांच्यावर अवलंबून आहे आपला शेतकरी, तर असं न करता नियोजनबद्ध शेती आणि शेतीला पूरक जोडधंदा म्हणून जर आपण जनावरांचं पालन व्यवस्थितरित्या केलं आणि त्यामध्ये देशी गाईचं जर पालन केलं, नियोजनबद्ध शेती केली, तर नक्कीच ही शेती फायद्याची ठरू शकते. आणि शेतकरी बांधवांनो, तुम्हालाही लक्षात आलं असेल की सेंद्रिय शेती ही केवळ फायद्याची, जमिनीचा कस वाढवणारीच नाही तर आपल्याला सुद्धा फायद्याची आहे. त्यासोबतच देशी गायींचं संवर्धन देखील तुम्हाला कसं फायद्याचं ठरू शकतं हे आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे.
2: कृषी और किसान, पशु और धान, नई तकनीक का ज्ञान, कृषि समस्याओं का समाधान,
3: ये है डेली किसान, बदलते भारत की शान.
1: आता आपण पुन्हा वळणार आहोत चर्चेकडे. तर नितेश सर, आताच तुम्ही सांगितलं की शेतीमध्ये आपण शेतकरी हा स्वावलंबी होऊ शकतो, जोडधंदा म्हणून देशी गायींचं संवर्धन केलं जाऊ शकतो, तर या स्वावलंब शेती याबद्दल आपण तुम्ही काय सांगा?
0: तर मुळातच कसं आहे, आता शेतीमध्ये आपल्याला लागतं ते बियाणं लागतं, शेतीची नांगरणी खुरपणी ह्या सगळ्या गोष्टी लागतात, त्यानंतर अगर आपण बघितलं तर खत लागतं आणि त्यानंतर त्याला बाजारपेठ लागते. आजच्या स्थितीला अगर आपण बघितलं तर शेतकरी बियाणं जे आहे ते बाहेर वेगवेगळ्या कंपन्यांवर डिपेंडंट आहे. जे त्याच्याकडे पूर्वी देशी बियाणाचं देशी वाण होतं ते सांभाळून ते स्वतःचं बियाणांच्या बाबतीत समृद्ध आणि स्वावलंबी होऊ शकतो, पण तो आज बाहेर जास्त उत्पन्नाच्या प्रलोभनाखाली तो बाहेरनं बियाणं विकत घेण्याच्या ह्याच्यात आहे. खतांमध्ये अगर बघितलं तर वेगवेगळ्या विदेशी कंपन्यांचे खत, इन्सेक्टिस साईड असतील, पेस्टिसाईड असतील, तर ह्याच्यावर तो खतांसाठी जो आहे तो वेगवेगळ्या कंपन्यांवर डिपेंडन्स आहेत. आणि अशाच पद्धतीनं अगर आपण बघितलं तर खतासाठी देशी गाय एखादी संभाळली तर त्यातनं गोमूत्र शेणाच्या माध्यमातून तो स्वावलंबी होऊ शकतो. खुरपणी किंवा नांगरणी या संदर्भात आपलं पूर्वीपासून स्वावलंबन होतंच. ट्रॅक्टरनं आज शेती केली जाते, परंतु ट्रॅक्टर

0: त्याचं जडपणानं जमिनीत जो हार्डपॅन तयार झालाय त्याच्यामुळं त्याच्या उत्पन्नामध्ये प्रचंड मोठा फरक झालाय. हेच बैलाचं वजन जे आहे ते जवळपास ट्रॅक्टर एवढं जरी झालं तरी त्याचे चार पायावर जे बॅलन्स केल्यामुळं त्याच्यातनं जीवाणूंची तिथं कॉलनी वाढते आणि त्याचा फायदा जो आहे तो बैलानं केलेल्या शेतीचा होतो हेही सिद्ध झालंय. त्यामुळे बैल आधारित शेतीवर परभणी कृषी विद्यापीठ असेल, जामनगर कृषी विद्यापीठ असेल, कनेरीमठचं कृषी विज्ञान केंद्र असेल, ही लोक पण चांगल्या पद्धतीनं संशोधन करतायत. आम्ही बैल आधारित शेतीवर गेल्या 6 वर्षात वेगवेगळे कामं केली तर ह्यातनं हीच गोष्ट सिद्ध होते की बैलापासून आपल्याला शेण गोमूत्रातनं अजून गोष्टी मिळतात. ट्रॅक्टरला उलट आपल्याला तिथं मग डिझेल आणि ह्या गोष्टी वापरायला लागतात तर काहीच प्रमाणामध्ये ते कमी करून बैलावर आधारित अगर केलं तर खुरपणी नांगरणी हे बरेच गोष्टी जे आहेत ते आपल्याला सहज सोप्या होऊ शकतात. तर अशा पद्धतीनं एक स्वावलंबी मॉडेल शेतकऱ्यांनी केलं पाहिजे आणि हे ठरवून जे आहे ते स्वावलंबीत्वाकडे वळलं तर परावलंबन म्हणजे बाहेरच्या कुठल्याही गोष्टीनं कंपनीनं पॉलिसी बदलली की आपल्या शेतीवर त्याचा परिणाम होता कामा नये.
1: आणि आपण पाहतो की बाजारात आणलेलं बियाणं अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की त्या बियाण्यांपासून म्हणजे जे अंकुर फुटण्याची क्षमताच त्यात नसते, म्हणजे बोगस बियाणं
0: थोडक्यात बोगस बियाणं पण आलं. दुसरी गोष्ट हायब्रीड बियाणं ते तयार झालंय, ते हायब्रीड एकदा पेरलं की उगवेल पण ते उगवलेलं परत पेरलं तर ते बी तयार होत हा परत त्याचं बी तयार होत नाही. देशी बियाणं असं वाण असतं की एकदा पेरलं की 1000 तयार होतात, 1000 परत पेरलं की लाख होतात, लाखाचं करोड होतात. पण हायब्रीडमध्ये एकदा पेरलं की 1000 ने 2000 होतील पण ते 2000 पेरलं की परत काहीच उगवत नाही. हे हायब्रीडचं जे गुणसूत्र कंपनीने तयार केले की कायम शेतकऱ्यांना आमच्याकडनं काहीत राहावं अशा पद्धतीने गुणसूत्र तयार केलं आणि हे काही फार शेतकऱ्यांसाठी परावलंबनाचं लक्षण आहे, हे काही फार चांगले
1: स्वावलंबनदायक नाही
0: हे नक्कीच.
1: म्हणजे आपली जी सेंद्रिय शेतीतनं जे उत्पन्न येतं त्याचं आपण पुनरुत्पादन घेऊ शकतो आणि त्यामध्ये खर्चही काही नाही कारण आपलंच धान्य आहे, आपलंच धान्य आपण परत पेरून परत त्याच्यापासून प्रमाणात धान्य आपण घेऊ शकतो. तर श्रोते हो, शेतकरी बंधूंनो, तुम्हाला खरंच ही मुलाखत आवडत असणार आहे आणि या मुलाखतीच्या माध्यमातून या चर्चेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वावलंबी होणं ही काळाची गरज आहे हे लक्षात येत आहे आणि जर शेतकरी स्वावलंबी झाला तर आपला संपूर्ण भारत हा स्वावलंबी होऊ शकतो. भारताला कुणाचीही गरज लागणार नाही. आपला भारत कुणावरही आज ताग्यात अवलंबून नव्हता आणि इथून पुढेही राहू नये आणि यासाठी शेतकरी बंधूंनी स्वावलंबी राहणं किती महत्वाचं आहे आणि शेतकऱ्यांवरच आज संपूर्ण भारत अवलंबून आहे हे आपल्याला कळून येते. आज नितेश सर तुम्ही इथं आलात आणि इतकी छान मोलाची माहिती मार्गदर्शन आमच्या शेतकरी बंधूंना केलीत यासाठी खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: सेंद्रिय शेतीत गोपालनाचं महत्व याविषयी गोपालक नितेश ओझा यांच्या मुलाखतीचा उर्वरित आणि अंतिम भाग आज आपण ऐकलात. श्रोते हो, ही मुलाखत आपल्याला कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा आमच्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात. यासाठी आमचा पत्ता आहे सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॅग नंबर 88. आणि श्रोते हो, ईमेल करण्यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashwani@gmail.com. बराय तर श्रोते हो, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मला धनश्रीला रजा द्या. नमस्कार.
3: सेंद्रिय शेतीत गोपालनाचं महत्व याविषयीची मुलाखत आता आपण ऐकलीत. ऐकूयात एक छानसं गीत.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. निर्मिती सहाय्य होतं महेश इनामदार यांचं, सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजलेत. वेळ झाली आहे एक गाणे ताजेतवानेची.

0: सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. उंबरठा या चित्रपटासाठी स्वर होता लता मंगेशकर यांचा. याबरोबरच एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आठ वाजून 5 मिनिटांनी मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आता बातम्या विस्तृतपणे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव हृदेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे, असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राविषयी वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्रांविषयीही दोन्ही

0: यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिक्स यांनी यावेळी चर्चा केली. याआधी डेल्सी रॉड्रिक्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली. तसंच भाजपाचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतले, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला आहे. बीड लातूर धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे भाजपाचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला आहे. तसंच भाजपाचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपाचे दोन बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपाचे धैर्यशील कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी आज माघार घेतल्यामुळे भाजपाचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर तसंच भाजपाचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली एक कालातीत देणगी आहे. योग मन, शरीर आणि आत्मा एकत्र जाणतो आणि एका अधिक निरोगी आणि सुसंवादी जगाला प्रेरणा देतो, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते आज अहमदाबाद इथं आयोजित जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. सहभागी होताना प्रधानमंत्री म्हणाले की पहिली जागतिक योग स्पर्धा योगासनाला एक जागतिक क्रीडा म्हणून ओळख देईल.
1: इस चैंपियनशिप के माध्यम से योगासन को एक कॉम्पिटिटिव स्पोर्ट्स के रूप में नई पहचान मिलेगी. मुझे विश्वास है कि भविष्य में योगासन भी अंतर्राष्ट्रीय खेलकूद में अपनी जगह बनाएगा. चाहे ओलंपिक्स हो या मल्टी स्पोर्ट्स इवेंट्स हो, हम जितनी मेहनत करेंगे सुखद परिणाम आ भी सकता है.
0: या स्पर्धेत 40 जास्त देशातले जवळपास 200 स्पर्धक सहभागी झाले आहेत. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्यानं हवामान विभागाने सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2-3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात

0: पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपत्ती यांनी समाज माध्यमांवर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपानं आज आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुघ आणि रजनीश अग्रवाल यांना, तर राजस्थानमधून डॉक्टर अलका गुर्जर आणि डॉक्टर सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशातून ताई तागक आणि मणिपूरमधून ए शारदा देवी यांना उमेदवारी मिळाली आहे. ओदिशातल्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी देवाशिष सामंत राय यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यमोद्योग व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बल घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026 ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. 26वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेदन विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणारे विभाग, मंत्रालय, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. मुष्टीयुद्धाच्या जागतिक क्रमवारीत भारतानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. महिलांच्या 57 किलो वजनी गटात जास्मिन लंबोरियानं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मौसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं सांगली केंद्र. प्रसारणात तुमच्यासोबत आहे मी अनुजा कुलकर्णी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. ऐकूयात काही गझल. सुरुवातीला ऐकूयात नितीन मुकेश यांनी गायलेली गझल.

0: नितीन मुकेश यांनी गायलेली गझल आत्ता आपण ऐकलीत. श्रोते हो, विरह म्हणजे अत्यंत जवळच्या जीवाभावाच्या व्यक्तीपासून दूर जावं लागल्यामुळे निर्माण होणारी व्याकुळता, अस्वस्थता. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या लाडक्या व्यक्तीच्या दुराव्यामुळे मनात निर्माण झालेली पोकळी म्हणजेच विरह, आणि याच धरतीची गझल आत्ता आपण ऐकलीत.
1: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोगतज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 5 जून रोजी सकाळी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
0: श्रोते हो, विरहात दुःख असलं तरी त्यात समोरच्या व्यक्तीबद्दलचं अथांग प्रेम आणि आदर लपलेला असतो. म्हणूनच म्हणतात ना, भेटीचा आनंद मिळण्यासाठी विरहाच्या अग्नीतून जावं लागतं. कार्यक्रमात आता यानंतर आपण ऐकणार आहोत रुणा लैला यांनी गायलेली गझल.

0: रुना लैला यांनी गायलेली गझल आपण ऐकलीत. बघा, सावरिया हा शब्द भारतीय संगीत, साहित्य, भक्ती आणि चित्रपट सृष्टीमध्ये अत्यंत लोकप्रिय आणि मनाला भुरळ घालणारा शब्द आहे. मूळ ब्रजभाषा आणि हिंदीतून आलेला या शब्दाचा अर्थ आणि त्याचे विविध असे पैलू आहेत. खरं सांगायचं झालं तर हिंदू संस्कृतीत हा शब्द प्रामुख्यानं भगवान श्रीकृष्णासाठी वापरला जातो. कृष्णाचा रंग मेघश्यामल म्हणजेच सुंदर सावळा होता आणि म्हणूनच प्रेमानं सावरिया किंवा सावरे असं म्हटलं जायचं. हा शब्द निव्वळ एका रंगापुरता मर्यादित नसून तो अत्यंत उत्कट प्रेम, ओढ आणि समर्पणाची भावना व्यक्त करतो. श्रोतो, आपण ऐकताय गझल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील

हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर. श्रोतेहो गझल या काव्य प्रकारात विरहाची भावना अत्यंत सुंदर रीतीनं मांडलेली असते. प्रियकर प्रेयसीमधील अंतर, त्यांच्यामधील अबोला, जुन्या आठवणींचा काही प्रमाणात त्रास आणि पुन्हा भेटीची आस या सगळ्या गोष्टी गझलकार आपल्या शिरांमधून मांडत असतात. आता ऐकूयात जगजीत सिंग यांनी गायलेली गझल.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: श्रोते हो, आपण ऐकताय गझल आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। बघा, दिल हा मूळ उर्दू आणि हिंदी भाषेतील शब्द आहे, ज्याचा अर्थ हृदय किंवा मन असा होतो। मराठीत आपण त्याला मन किंवा काळीज असं म्हणतो। तोच भाव दिल या शब्दात आहे। भारतीय संस्कृतीत विशेषतः संगीत, गझल, शायरी आणि चित्रपट सृष्टीत या एका शब्दाभोवती संपूर्ण भावविश्व फिरताना दिसतंय। दिल या शब्दाचे विविध पैलू आहेत आणि खरं सांगायचं झालं तर विज्ञानानुसार नुसतं हे हृदय नाही आहे, तर दिल हे सर्व भावनांचं उगमस्थान आहे असंच म्हणावं लागेल, ज्याच्यामध्ये प्रेम, विरह, आनंद, दुःख, दया आणि मैत्री या सर्व भावना थेट दिलाशीच जोडलेल्या असतात। कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात इंद्राणी रिझवी यांनी गायलेली गझल।

श्रोते हो, दिल म्हणजे केवळ शरीराचा एक भाग नाही तर ती माणसाची संवेदनशीलता आहे. जेव्हा बुद्धीचे विचार संपतात तिथे दिलाचे ऐकले जाते. दिले नादा तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है. सुप्रसिद्ध शायर मिर्झा गालिब यांचा हा प्रसिद्ध शेर मनाच्या याच अवस्थेवर भाष्य करतो. याच नोटवर गझल हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे जरूर कळवा.

आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.

श्रोतेहो, यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज एट नाईट ही दोन्ही बातमीपत्रं, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इनसाईट्स आणि रात्री 10 सुगम आणि लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.